अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकलं, भावधारा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या डी टी चुपुर वाहिनीवर. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीला सुरुवात करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज रविवार 29 भाद्रपद शके 1948 अर्थात 20 सप्टेंबर 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत। सुप्रभात श्रोते हो, आता आमची पहिली सभा सुरू होत आहे। पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने। मंगलध्वनीमध्ये ऐकूया राग जोगिया।

मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रोते हो, आत्ताच आपण श्री गणपती अथर्वशीर्ष ऐकलत. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया अनिता कुलकर्णी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग.

गोविंद पोळे यांनी गायलेला संत नरहरी सोनार यांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात श्रोते हो आता पुढे ऐकूया वी जी भाटकर आणि मंडळी यांनी गायलेला यशवंत देव यांचा अभंग.

0: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं, संगीत यशवंत देव यांचं होतं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी.
0: जगूया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार. श्रोते हो, बघता बघता गणपती बाप्पा घरी येऊन आज 7 दिवस झाले. हे दिवस कसे गेले कळलंही नाही. 1.5 दिवसांच्या गणपतीपासून विसर्जनाला सुरुवात झाली आणि आता हळूहळू एकेका घरचे मंडळांचे बाप्पा आपापल्या प्रथेप्रमाणे निरोप घेऊ लागले आहेत. गणपती आले की घरातलं आजूबाजूच्या परिसरातलं वातावरणच बदलून जातं. बाप्पांची आरती, प्रसादाची लगबग, घरात येणारे नातेवाईक, मित्रमंडळी या सगळ्या गोतावळ्यांमध्ये दिवस

इतके छान जातात कळतही नाही. सकाळी उठल्यावर रोज बाप्पांचं दर्शन घेणं, आरतीला सगळ्यांनी एकत्र येणं, खिरापतीसाठी कुणीतरी काहीतरी नवीन पक्वान बनवणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. गणेशोत्सवाचे दिवस भराभर जात आहेत, तेव्हा पुढील वर्षभर अजून जोमाने यश मिळवण्यासाठी बाप्पाची मनोभावे प्रार्थना करूया. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्याचबरोबर घरच्या मंडळींसोबत थोडा जास्त वेळ घालवूया आणि सगळ्या आनंदाच्या आठवणी जपून ठेवूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। अगदी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणीमध्ये दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकिंग तंत्रज्ञान हा कार्यक्रम सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम जनसंपदा यामध्ये मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या कार्यक्रमाचा भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर निर्मिती केंद्र आकाशवाणी जळगाव। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती या कार्यक्रमाचा भाग 4 निर्मिती केंद्र आकाशवाणी जळगाव। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 7:40

0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर. सकाळी 9 वाजता अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. सकाळी 9:30 वाजता सामुदायिक गायन पाठमध्ये भाषा आहे नेपाळी. 10:15 वाजता नाट्यपराग. सकाळी 11:05 आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळमध्ये प्रथम राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहारतज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. सूत्रनिवेदन अमृता खानोलकर. दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्रामध्ये जिल्हा भंडारा गोंदिया नागपूर केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित होईल. संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणीमध्ये UPSC CAC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेमध्ये AIR 62 या क्रमांकांनी एकाच वर्षी दोन पदांसाठी निवड झालेल्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मतमध्ये बालनाटिका येरे येरे पावसा सहभाग फाउंडेशन स्कूलचे बाल कलाकार. निर्मिती केंद्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष. 7:30 वाजता माझावर माझं शिवार यामध्ये कीर्तन आहे मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्म्य. कीर्तनकार आहेत संध्या पोतदार. रात्री 7:15 वाजता लोकसंगीत. 8:30 वाजता हिंदी सुगम संगीतामध्ये अनुरिता राय सिन्हा यांचं भजन. रात्री 9:15 वाजता समाचार संध्या. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 वाजता अखिल भारतीय संगीतकार रविवारसरीय कार्यक्रमात नटराज VR पार्टी यांचं कर्नाटक नादस्वरम. हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमात 10:00 वाजता अरुण कशाळकर यांचं गायन राग रामकली. 2:30 वाजता अनन्या श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग धर्मावती आणि 5:02 अनन्या श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग मध्यमावती. असे होते आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल दिवसभरात आभाळ ढगाळलेलं होतं. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं कुलाबा इथे 32, सांताक्रूज इथे 31. किमान तापमान होतं कुलाबा इथे 24 आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 93%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असेल. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. सोमालिया किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिमी अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर होण्याची शक्यता असल्याने या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. आत्ताच आपण ऐकत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 होत आहेत. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 तासात यात फारसा बदल संभवणार नाही. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकिंग तंत्रज्ञान. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादनाचं संरक्षण होत नाही तर त्याचा साठवण कालावधी वाढतो, पोषण मूल्य अबाधित राहतं आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळते. आधुनिक पॅकेजिंगचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाह्य वातावरणातील आर्द्रता, ऑक्सिजन, प्रकाश, धूळ, दूषित घटक आणि सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणं. योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहतं, तसंच वाहतूक आणि साठवण सुलभ होऊन अन्नाची नासाडी कमी होते. मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग या पद्धतीमध्ये पॅकेजच्या आत असलेल्या हवेचं प्रमाण नियंत्रित करून त्या जागी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंचं विशिष्ट प्रमाणातील मिश्रण भरलं जातं. कार्बन डायऑक्साईड सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करतं, तर नायट्रोजन ऑक्सिडेशन कमी करून उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवतो, त्यामुळे उत्पादनाचा साठवण कालावधी वाढतो. चीज, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅकेटमधील सर्व हवा बाहेर काढून नंतर पॅकेट हवा बंद केलं जातं. हवेतील ऑक्सिजन काढून टाकल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते, तसंच स्निग्धांशांचं ऑक्सिडेशन कमी होतं, त्यामुळे उत्पादन अधिक काळ सुरक्षित राहतं. या तंत्राचा वापर विशेषतः चीज, पनीर, खवा आणि इतर उच्च स्निग्धांश असलेल्या पदार्थांसाठी केला जातो. ऑक्सिजन शोषक हे ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले छोटे पाऊच असतात. यामध्ये प्रामुख्यानं रिड्यूस आयन, एस्कॉर्बिक आम्ल, ग्लुकोज ऑक्सिडेज आणि काही प्रतिक्रियाशील रंगद्रव्यांचा वापर केला जातो. हे पाऊच बंद पॅकेजमध्ये ठेवले असता आतला ऑक्सिजन जवळजवळ पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळे अन्न पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया मंदावते आणि साठवण कालावधी वाढतो. खाद्य पॅकेजिंग म्हणजे अन्नावर किंवा अन्न घटकांदरम्यान खाद्यपदार्थापासून तयार केलेला पातळ थर लावणं. हा थर अन्नाला संरक्षण देतो, तसंच तो खाण्यास सुरक्षित असतो. यासाठी झीन, ग्लुटेन, कोलेजन, जिलेटिन, व्हे प्रोटीन, चॉकलेट आधारित कोटिंग्स इत्यादींचा वापर केला जातो. निर्जंतुक पॅकेजिंग या पद्धतीमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं प्रथम निर्जंतुकीकरण किंवा UTH प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पदार्थ पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात निर्जंतुक बहुस्तरीय आणि उच्च संरक्षणक्षम पॅकेजमध्ये भरले जातात. या तंत्रामुळे उत्पादन 15 दिवसांपासून ते 6 महिन्यापर्यंत सामान्य तापमानात सुरक्षित राहू शकतं. साठवण कालावधी हा पॅकेजिंग साहित्याची गुणवत्ता, त्याचं संरक्षण गुणधर्म, पॅकेजिंग प्रणाली आणि उत्पादनाच्या पूर्व प्रक्रियेवर अवलंबून असतो. टेट्रा पॅक हे या तंत्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तसंच या पद्धतीत रेटॉर्ट पाऊच, टेट्रा ब्रिक, बॅग इन बॉक्स यासारख्या प्रणालींचा वापर केला जातो. सक्रिय पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंग साहित्य केवळ उत्पादनांचं संरक्षण करत नाही, तर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतं. प्रतिजैविक पॅकेजिंगमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखणारे पदार्थ पॅकेजिंग साहित्यावर लेपन, मिश्रण, स्थिरीकरण किंवा पृष्ठभाग सुधारणा करून वापरले जातात, त्यामुळे अन्नाची सुरक्षितता आणि साठवण कालावधी वाढतो. आधुनिक पॅकेजिंगचे जे फायदे आहेत, तर यामध्ये उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य टिकून राहतं. वाहतूक आणि साठवणी दरम्यान उत्पादनाचं नुकसान कमी होतं. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होतं. अन्नाची नासाडी कमी होऊन आर्थिक नुकसान टळतं. पर्यावरणपूरक पॅकेजिंगमुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
0: दुग्धजन्य पदार्थासाठी आधुनिक पॅकिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकलीत सुवर्णा कुलकर्णी यांच्याकडून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 अर्थात उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM Gold तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव।

0: निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग चौथा.
1: कोणत्याही मानसोपचारामध्ये आत्ता मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा माणसांच्या ते लक्षातच येत नाही आणि त्यामुळे मन अस्वस्थ असताना मनात जसे विचार येतात तसंच माणसं विचार करत राहतात आणि त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक वेळ राहते. एखादी घटना घडून जाते, मनासारखी ती घटना घडलेली नसते आणि त्यावेळी माणसं जो विचार करत राहतात त्यामुळे घटना 5 मिनिटाची असते पण माणसं अस्वस्थ मात्र 5 तास राहतात. आणि त्याचमुळे आत्ता माझं मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो मनस्थितीला नंबर देण्याचा एक्झरसाइज केलेला आहे तो याचसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता मन अस्वस्थ आहे हे लक्षात आलं की आपण त्यामध्ये त्याच्यावर काम करू शकतो आणि त्यानुसार मानसोपचाराचे वेगवेगळे प्रकार होतात. एक काम करू शकतो तो म्हणजे आपल्या मनात जे त्रासदायक विचार आहेत, अस्वस्थता निर्माण करणारे, चिंता भीती निर्माण करणारे विचार आहेत त्यांना चॅलेंज करायचं आणि सकारात्मक विचार करायचा. आज आपण जे बी पॉझिटिव्ह म्हणतो त्याचा उगम याच कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आहे. असा ज्यावेळी आपण सकारात्मक विचार मुद्दामहून करतो त्यावेळी मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणजेच जर इंटरव्ह्यूच्या वेळी एखाद्या माणसाच्या मनात असा विचार आला की माझी तयारी पुरेशी नाही आहे, माझा इंटरव्ह्यू चांगला होणार नाही, तर त्याची मनस्थिती -2, -3 होणार. आता त्याने असा विचार करायचा की मी असे अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी आत्मविश्वासानं माझ्यासमोर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेन. असा सकारात्मक विचार जर त्याने केला तर त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो. आणि असे मनात आपल्या जे त्रासदायक भीती चिंता निर्माण करणारे विचार येतात त्यावेळी त्यांना चॅलेंज करून अधिक सकारात्मक विचार करणे हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी असे त्रासदायक विचार आपल्या मनात असतात, भीतीचे विचार आपल्या मनात असतात, त्यावेळी आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात. आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, सर्व स्नायू अतिशय टणक आणि ताठर होतात आणि हे बदल करण्यासाठी देखील काही रिलॅक्सेशन तंत्र उपयोगी पडतात. म्हणजेच दीर्घश्वसन. ज्यावेळी असं लक्षात येईल की माझ्या मनात खूप भीती आहे आणि त्यावेळी जर मी माझ्या श्वासांची गती बदलवली, म्हणजेच दर मिनिटामध्ये आपले 17 ते 18 श्वास होत असतात, आता मी फक्त 5 ते 6 श्वास मिनिटामध्ये केले, म्हणजे सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला, असं जर मी 2 मिनिटं 5 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम म्हणून माझे वाढलेले जे हृदयाचे ठोके असतात ते देखील नॉर्मलला येतात आणि माझ्या शरीरावर भीतीचे जे काही परिणाम होत असतात ते सगळे रिव्हर्स होतात, नॉर्मलला येतात आणि जो काही प्रसंग आहे त्याला मी अधिक आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकतो. याच प्रकारे स्नायूंवरचा ताण कमी करणं जे आपण शवासनामध्ये किंवा साधा आळस देताना करत असतो हे देखील एक रिलॅक्सेशन तंत्र आहे आणि या दोन्ही तंत्रांचा उपयोग आपण केला तर आपण तणाव योग्य प्रमाणात ठेवू शकतो.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग चौथा ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोते हो, फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय। त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे। कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे। ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन

0: आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे. संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायनं आणि ऊर्जा वापरली जाते. त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होत असतो. जगातील ज्या देशांमध्ये फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथं पर्यावरणीय प्रदूषण आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या 20 वर्षात नवीन फॅशनकडं लोकांची आवड प्रचंड वाढलीये. पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो, पण आता दर 3-4 महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीये. त्यामुळंच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये. वस्त्रोद्योग विशेषतः फॅशन उद्योगामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामागं इतर कारणंही आहेतच. गेल्या 15 वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीये. जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात. या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो. शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे. त्यामुळं शहरांमध्ये पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत. स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चाललीये. याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय. सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाहीयेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झालीये. आपल्यामध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा वाढत चाललाय. त्यामुळं पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि अनेक प्रकारचे संघर्षही वाढलेले आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत, वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे. कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो, ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 6:55 होत आहेत. ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित संस्कृत समाचार. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: ज्येष्ठ नाटककार, गीतकार आणि लोककलांचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांचं आतून कीर्तन वरून तमाशा हे नाटक एकेकाळी खूप गाजलं. शृंगार आणि भक्ती हे दोन्हीही नऊ रसांचे राजे आहेत. शृंगार रसात भक्ती दडलेली असते तर भक्तीत शृंगार लपलेला असतो. यासाठी राधाकृष्ण आणि गवळणी यांच्या मधुरा भक्तीचं उदाहरण देता येतं. या मधुरा भक्तीचं दर्शन जसं कीर्तनातून होतं तसंच तमाशामधून देखील होतं. 9व्या शतकात भक्ती संप्रदायांचा उदय झाला तर 18व्या आणि 19व्या शतकात तमाशा उदयाला आला. संत एकनाथांच्या बाजेगिरी भारुडात तमाशाचा उल्लेख आहे. संत रामदासांनी तमाशाच्या पूर्व परंपरेला डफ गाणं असं म्हटलं आहे. 1853 साली सांगली जिल्ह्याच्या भिलवडीजवळ उमाबाबू सावळजकर यांनी मोहना बताव हा पहिला आख्यानपर वग लिहिला आणि त्याच सांगली इथं विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं संगीत नाटक लिहिलं आणि ते गणपती मंदिरात सादर झालं. लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी अशी हातात हात घालून सुरू झाली. विष्णुदास भाव्यांनी शंकराची नांदी रचली. तमाशात सुरुवात गणांनी केली जाते. राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, अनंत फंदी, सगन भाऊ यांच्यानंतर हायबती दगडूबाबा साली, अर्जुना वाघोलीकर, पट्टे बापूराव, हरी वडगावकर या तमाशा कलावंतांनी ही परंपरा समृद्ध केली. यात सांगली जिल्ह्यात आतंबर शिरडोणकर नावाचे अतिशय नावलौकिक प्राप्त झालेले तमाशा कलावंत निर्माण झाले. त्यांनी अनेक गणांची रचना केली आहे. केवळ स्वतःचे गण नव्हे तर अनेक शाहिरांचे पारंपरिक गण त्यांना मुखोद्गत आहेत. पूर्वी तमाशामध्ये हलगी, ढोलकी, जुगलबंदी नंतर गण सादर होत असत, त्यांचं गायन होत असे, प्रत्यक्ष दर्शन होत नसेल. पण अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 20व्या शतकात दिवाकर मास्तरांनी तमाशामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि नेपथ्य आणलं. त्यांच्या काळात नंतर तमाशामध्ये गण गायला तर जातोच पण सोबत सुखकरता, दुखहरता, वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती होते. त्यावेळी प्रत्यक्ष गणपती आणि रिद्धी सिद्धी सरस्वती यांचं दर्शन तमाशाच्या बोर्डावर होतं. आणि त्याही पुढे जाऊन गणराज रंगी नाचतो या गीतावर ढोलकी फडाच्या मध्ये तमाशा नृत्य सादर होतं. त्यावेळी रंगीत प्रकाश योजना, सायक्लोरामा, बँजो, ड्रमपेट अशी वाद्य देखील हलगी, ढोलकी आणि त्रिकोणी कडी या वाद्यांसोबत वाजवली जाऊ लागली आहेत. पारंपरिक वाद्यांची जागा आता पाश्चात्य वाद्यांनी घेतली आहे. याबद्दल पारंपरिक कलावंतांनी खेद व्यक्त केला आहे. तमाशामध्ये सादर होणारे हे गण असे आहेत. कवी आतांबर शिरढोणकर यांचा हा गण आहे. आधी गणाला रणी आणला तरच रंग सभेला, निराकार निर्गुण गणाधी गण, रूप गोजी रे सगुण, रजतम सत्व त्रिगुण भरला, ओहम ते सोहम नमाधी नाम, विस्तारला जगी अखंड नाम ब्रह्मरूप चैतन्य उरला, म्हणे अतांबर नत व्हावे नित्य गुरुला शरण जावे, शीघ्र बापू कवीश्वराला तरच रंग सभेला. पठ्ठे बापूरावांचा हा गण आहे. नमो वक्रतुंडना शुभगण मंडना, शुभगण मंडना शुभगण मंडना, रंगणी माझ्या नाचत यावे वाजवी ब्रह्मवीणा, वाजवी ब्रह्मवीणा वाजवी ब्रह्मवीणा, मोहमाया शारदेला येताना संगे आणा, येताना संगे आणा, येताना संगे आणा, म्हणे पठ्ठे बापूराव कवीचा हा मोती फैना. भाऊ फक्कड यांचा हा गण आहे. आज पुजूया आधी रणरंगना, रंगणा भव भय भंगना आज पुजूया, रिद्धी सिद्धीचा तू जगदाता, सरस्वती शिणली गुणगाता, तालसुरांच्या सबळ ज्ञाता, धिम धिम धिम धिम धिम धिम किटधाता किटदा दिनता, तिट कित गिद्ध गिन ना ना धिन्ना ना, आज पुजूया आधी गणरंगना, गणपती नाचून गेल्यावरती शेंदुर वाहू या क्षणी प्रती, फक्कड बाबूराव कवीची धाटी, ऐकोनी कीर्ती चढली स्मृती, बिजली चमकली कडकड कडकड घडगड गडगड कडी, पलघडीची नाल नडीची चढा ओडीची बुट्टी जडीची, हाती बावन बीर कंगना आज पुजूया आधी गणरंगना.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश

0: खणगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
6: हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
7: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
8: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
6: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
7: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
8: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
6: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
7: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
9: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
10: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा, आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक

0: एक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: जवळपास 12 लाख युवकांना या वेगवेगळ्या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या कल्पनेत नोकरी मिळाली आणि मोठ्या संख्येनं आज हे युवक देशसेवेच्या मुख्य प्रवाहामध्ये आता आले. या ठिकाणी जवळपास 202 मुलांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी मिळते, त्याचे नियुक्तीपत्र या ठिकाणी आज प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
0: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होतील. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांनी नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाच्या नव्या टप्प्यात देशव्यापी शुभारंभ काल करण्यात आला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी नांदेड इथं दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती तातडीची मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनानं संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. माहेरवाशिण म्हणून घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये गौरीसह गणेशाचंही विसर्जन झालं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे राबवत असलेल्या या जनजागृती उपक्रमाला सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबईत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतर खर्च टाळून विधायक कामं करण्याच्या तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. या निमित्तानं आजच्या विशेष वृत्तमालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल.
1: भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत 1968 पासून 10+2 ही रचना अस्तित्वात होती. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं तिची जागा 5+3+3+4 या रचनेनं घेतली. 1968 नंतर पहिल्यांदाच भारतानं आपली शालेय शिक्षण प्रणाली नव्यानं रचली आहे. वयाच्या 3 वर्षापासून सुरू होणारी आणि 18 वर्षापर्यंत चालणारी ही नवीन रचना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सुरुवातीच्या वर्षांचा पहिल्यांदाच समावेश करते. या धोरणामुळे किमान 5वीपर्यंतचे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरातील भाषेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील कठोर भिंती दूर केल्या. शिक्षण क्षेत्रातील शाखांमध्ये असलेल्या वर्गीकरणामुळे 15 वर्षांच्या मुलांना आयुष्यासाठीचे निर्णय घेण्यास भाग पाडले जायचे त्यात लवचिकता आली आहे. 3रीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान सुनिश्चित करण्यासाठी 2021 निपुण भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्या प्रवेश या उपक्रमाच्या सोबतीनं या योजना सुमारे 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त काल रत्नागिरी शहराजवळच्या भाट्टे किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अन्य काही संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यावेळी प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं प्रकाशन आणि वितरण करण्यात आलं. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचालनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील काही भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. दरम्यान आज राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: संरक्षण करूया। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन।
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया।
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:23 होत आहेत. आज 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर हा दिवस जागतिक स्वच्छता दिन वर्ल्ड क्लीन अप डे म्हणून पाळला जातो. जगभरातून कचरा साफ करणं, प्रदूषण कमी करणं, पर्यावरणाचं रक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश. या जागतिक चळवळीची सुरुवात 2008 एस्टोनिया देशातून झाली. तिथे हजारो लोकांनी एकत्र येऊन देश स्वच्छ केला होता. पुढे संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला अधिकृतपणे मान्यता दिली. या मोहिमेत जगभरातील विविध देशांतील कोटींच्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक स्वयंप्रेरणेने स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. यावर्षी अर्थात 2026 थीम आहे फूड वेस्ट, म्हणजेच अन्न कचरा कमी करणं आणि त्यावर योग्य उपाययोजना करणं यावर विशेष भर दिला जात आहे. तेव्हा आपणही तो प्रयत्न करूया. तसंच श्रोतेहो आजपासून भागवत सप्ताहाला सुद्धा सुरुवात होत आहे.

0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया, शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध, सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी।
3: मराठी आपली मराठी।
4: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, भटके आणि

0: त्यामुळे जेवणाच्या अंगानं मराठी साहित्याचा विचार करणं अनिवार्य झालं. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी साहित्यात सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता. त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनं दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाची निर्मिती केली आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, राज्य मराठी विकास संस्थेने काही कोश निर्माण केले, त्यातला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश एक तयार झालेला आहे आणि हा तयार करण्याचा निर्णय का घेतला गेला किंवा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश किंवा प्रेरणा काय होती याविषयी जरा सांगा.
1: मराठी साहित्य हे अत्यंत प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत येत आलेलं आहे. त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे विषय मांडले गेले आणि जर आपण बघितलं तर आधुनिक साहित्याचा विचार करताना साधारण 1945 नंतर मराठी साहित्यामध्ये प्रादेशिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जोरदार प्रवाह निर्माण झालेले दिसतात आणि त्या प्रवाहामुळे जे पूर्वीचं साहित्य होतं, म्हणजे मराठीमध्ये ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती होत होती त्याच्यापेक्षा खूप वेगळा आशय, विषय आणि अभिव्यक्ती असलेलं हे साहित्य होतं. त्या त्या प्रदेशाचं असलेलं वैशिष्ट्य, त्या त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रीती रूढी परंपरा रीतिरिवाज, तिथले शब्द बोली हे सगळं घेऊन येणारे नवीन हे प्रवाह होते आणि त्यांचे अनुभव हे वेगवेगळे होते आणि त्याच्यामुळे त्यातले अनेक शब्द असे होते की ते शब्द ज्याला आपण आता तो शब्द वापरला जातो की पूर्वीचं साहित्य म्हणजे एका विशिष्ट समाजाने निर्माण केलेलं साहित्य होतं, परंतु 1940 तो सगळा प्रवाह बदलला आणि आंबेडकरी प्रेरणेनी किंवा प्रादेशिक ग्रामीण जाणीव जी आहे ती जाणीव साहित्यामधनं प्रकट व्हायला लागली.
0: सर, मराठी साहित्यात या दलित आणि ग्रामीण साहित्याचं योगदान खूप मोठं आहे, त्याविषयी खूप मोठं साहित्य तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1940 प्रकाशित पण झालेलं आहे, पण मग या साहित्यासाठी स्वतंत्र शब्दकोशाची गरज का भासली?
1: नाही, गरज अशी होती की मी मगाशी म्हणालो तसं की पूर्वीचं जे साहित्य होतं ते एका विशिष्ट वर्गाने तयार केलेलं होतं, त्या याच्यामध्ये आलेले शब्द, त्याचे अनुभव हे सर्वसामान्य तत्कालीन वाचक वर्गाला माहिती होते, असे सगळे अनुभव, त्यातले शब्द म्हणी वाक्प्रचार अनुभव हे सगळं माहिती असलेलं होतं. परंतु या दलित ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये आलेले अनुभव जे होते हे एका वेळेला थोडेफार ज्याला आपण म्हणतो की मध्यमवर्गीय समाजाला, शहरी समाजाला माहिती होते, परंतु त्याच्या खोलातले सखोलता त्याचे अर्थ माहिती नव्हते. त्याच्यामुळे काय म्हणतात बाबा त्या शब्द आले, समजा त्या साहित्यकृतीमधनं काही विशिष्ट प्रदेशातले, काही विशिष्ट जाती जमातींमधले, काही विशिष्ट समाजांमधले शब्द आले तर त्याचे अर्थ कळायचे नाहीत. त्याच्यामुळे ते अर्थ वाचकांना कळावेत याचं निराकरण करणारा कोणताही, ज्याला आपण तेवढ्या कारणासाठी म्हणून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता आणि म्हणून राज्य मराठी विकास संस्थेनी या कोशाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि 4 खंडामध्ये या कोशाची निर्मिती आपण केलेली आहे.
0: सर, आपण म्हणालात 4 खंडातील तो बनलेला आहे शब्दकोश, तर त्यामध्ये मग कोणत्या कालखंडाचा विचार केला गेला किंवा कोणत्या स्वरूपातल्या साहित्याचा अभ्यास करण्यात आला?
1: हे बघा, मुळामध्ये आपल्याकडे महात्मा फुलेंच्या साहित्यापासून नंतरचा जो सगळा कालखंड आहे तो कालखंड एका दलित जाणीवेचा किंवा ग्रामीण जाणीवेचं साहित्य हे व्हायला लागलं. त्याच्यामुळं 1800 ते 2000 असा कालखंड आम्ही निवडलेला होता, पण मुख्यत्वे त्याच्यातला जो भर होता तो भर हा साधारणपणे 1940-45 ते 2000 असा कालखंड निवडला आणि ते काम 2005 आम्ही तो कालावधी वाढवला आणि 2005

0: वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकाशित झालेलं ललित साहित्य, ज्याला आपण कथा असतील, कविता असतील, कादंबरी असतील, आत्मकथनं असतील, ललित निबंध असतील, अशा पद्धतीचं म्हणजे वैचारिक लेखन सोडून ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो असं संपूर्ण साहित्य आम्ही याच्यासाठी गृहीत धरलेलं होतं.
1: सर, ग्रामीण आणि दलित साहित्यातील बोली भाषांमधील अनेक शब्द हे बोलींनुसार बदलतात. या शब्दांचं संकलन करणं आणि त्याचे निश्चित अर्थ निश्चित करणं, त्याचं मानकीकरण करणं, ही प्रक्रिया खरं तर खूपच मोठी होती आणि ही करणं सुद्धा खूप कठीण होतं. पण ही प्रक्रिया कशा प्रकारे मग पार पाडली गेली किंवा कोणकोणत्या तज्ज्ञांचं एकंदरीत सहाय्य लाभलं?
0: मुळामध्ये हे काम करत असताना आम्ही बऱ्याच तज्ज्ञांच्या बरोबर याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे हे या कोशाचे प्रमुख संपादक होते आणि त्या याच्यामध्ये मधुकर वाकोडे, कृष्णा किरवले, किसन पाटील, अमिताभ आणि शशिकांत सावंत हे संपादक मंडळाचे सदस्य होते. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशामधनं आलेले काही योगीराज वाघमारे होते, त्याच्यानंतर शंकर सखाराम होते, चिंतामण कांबळे, निळकंठ शेरे, उर्मिला पवार, संजीव कुमार सोनवणे, असे प्रदेशानुसार आम्ही वेगवेगळे या साहित्यातले तज्ज्ञ माणसं आम्ही बोलवली होती आणि त्यांच्याकडून आम्ही त्याची अर्थनिश्चिती आणि हे करून घेतली. त्याच्या अगोदर राज्य मराठी विकास संस्थेतले अधिकारी कर्मचारी, मी स्वतः याचा प्रकल्प प्रमुख होतो या संपूर्ण प्रकल्पाचा, तर अधिकारी कर्मचारी वर्गानी जवळपास 6,500 पुस्तकं आम्ही वाचली. त्याच्यातून जे अपरिचित शब्द आहेत ते शब्द आम्ही नोंदवले आणि त्या नोंदवलेल्या शब्दांचे अर्थ या तज्ज्ञांच्याकडनं आम्ही त्यांना विचारून त्यांच्या आमच्या त्याच्यासाठी बैठका झालेल्या आहेत. दर महिन्याला 2-3 दिवस आमच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतनं त्या संपूर्ण साहित्यकृतीचा, त्या शब्दाचा, आजूबाजूचा परिसर आणि लेखकाला त्यातून काय मांडायचं आहे याचा विचार करून मग त्याची अर्थनिश्चिती आम्ही केली गेली.
1: नक्कीच खूप छान आणि खूप मेहनतीचं हे काम आहे. पण आता हा शब्दकोश करताना हे एवढे नामांकित त्यामध्ये समाविष्ट होते आणि संपादक मंडळ आणि हे जे संशोधक आहे यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील, तर ही आव्हानं कोणकोणती होती आणि एखादा अनुभव किंवा रंजक किस्सा याबाबत सांगता येईल का?
0: मुळामध्ये लेखकाचं काम काय असतं की लेखकाला जे वाटतं ते वाचकांपर्यंत जावं आणि वाचकांनी ते समजून घ्यावं. परंतु जर त्या साहित्यातले शब्दचे अर्थच जर कळत नसतील तर वाचकांना तो अनुभव पूर्णपणे मिळणं अवघड होतं. त्याच्यामुळे आम्ही असे काही एक 10-11 निकष आम्ही हे केलेले होते की अपरिचित शब्द असेल आणि जर लेखकांनी त्याचा त्याच ठिकाणी समजा तळटिपेमध्ये किंवा पुढच्या वाक्यांमध्ये काही अर्थ दिला असेल तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा परिशिष्टामध्ये जर त्याचे अर्थ दिले असतील तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा इंग्रजी भाषेची मोडतोड करून जर काही लेखकांनी नवीन शब्द तयार केलेला आहे तर तो शब्द घ्यायचा नाही. काही वेळेला उर्दू, पर्शियन, संस्कृत, तेलुगू, कन्नड भाषेतला शब्द जशाच्या तसे, कारण प्रदेशानुसार साहित्य लिहिलं जात होतं
1: त्याच्यामुळे सीमावर्ती भागात
0: बरोबर, त्याच्यामुळे तोही शब्द घेऊ नये. पण जो शब्द त्या साहित्यकृतीमधनं आलेला आहे तो शब्द घेऊन त्या शब्दाचा वाक्य पूर्ण घेऊन त्या वाक्य आणि तो शब्द आणि त्या साहित्यकृतीचं नाव, त्या साहित्यकृतीच्या लेखकाचं नाव आणि समजा ती कविता असेल किंवा तो ती कथा असेल तर त्या कथेचं कवितेचं नावसुद्धा आम्ही या कोशामध्ये दिलेलं आहे. बरेच वाद विवाद झाले कारण काही वेळेला असं होतं की एका शब्दाचा अर्थ हा पुण्याकडे जसा बोलला जाईल तसा तो रत्नागिरीमध्ये बोलला जाणार नाही, रत्नागिरीत जसा बोलला जातो किंवा त्याचा अर्थ लावला जातो तसा तो विदर्भात लावला जाणार नाही. आता म्हणूनच एका शब्दाचे प्रदेशनिहाय किती वेगवेगळे अर्थ होतात त्याचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे आणि अनेक गमतीशीर किंवा रंजक अशा गोष्टी त्या याच्यातनं बाहेर आल्या की आपण म्हणतो की आपल्याला भाषा कळते पण जेव्हा दलित साहित्य, ग्रामीण साहित्याचं वाचन करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं आपल्याला

0: जिथे असते तेवढीच भाषा कळते. आपण जिथे राहतो, आपण जिथं वाढलो तिथलीच भाषा कळते. आपल्याला जर सगळ्या मराठी भाषेचा जर आवाका यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रदेशातल्या बोलींचा अभ्याससुद्धा आपला असणं आवश्यक आहे, आणि तो अभ्यास आमचा या कोशामुळे झाला एवढं नक्की.
1: खूप आव्हानात्मक आणि खूप मोठं हे काम होतं आणि ते राज्य मराठी विकास संस्थेकडून पार पाडण्यात आलं आहे आणि ही खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की हा शब्दकोश केवळ अभ्यासक आणि संशोधकांसाठीच उपयुक्त आहे की सर्वसामान्य वाचक आणि नवोदित लेखकांनाही याचा फायदा होईल?
0: निश्चितपणे नवोदित लेखक आणि वाचकांना याचा उपयोग आहेच आहे. त्याचं कारण असं की लेखक केवळ स्वतःच्या भाषेसाठी म्हणून हे करत नाही, त्याला जर भाषा पूर्णपणे कळली, वेगवेगळे अर्थ शब्दांचे कळाले, तरच तो त्याच्या लेखनामधनं वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव देऊ शकतो. आणि हे केवळ अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वसामान्य वाचकांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा कोश. तो जोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते कळूच शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा निश्चितपणे उपयुक्त असाच कोश आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आगामी काळामध्ये मराठी बोलीभाषा आणि अशाच प्रकारच्या आणखीन वैशिष्ट्यपूर्ण साहित्याबाबत काही नवीन प्रकल्प राबवण्याचा आपला मानस आहे का, त्याविषयी आम्हाला सांगा.
0: नाही, राज्य मराठी विकास संस्था काम करतेच आहे. आता डेक्कन कॉलेजबरोबर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठीच्या बोलींचं सर्वेक्षण एक करतो आहोत. त्याचं संकेतस्थळ अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. वैदर्भीय बोलींचा शब्दकोशसुद्धा आम्ही तयार केलेला आहे. आणि हे सगळं काम राज्य मराठी विकास संस्थेच्या rmvs-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सर्वसामान्य माणसांना आणि जिज्ञासूंना निश्चितपणे ते बघायला मिळेल.
1: सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यावर आपल्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्त्यांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला. अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कल्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स, प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही दिमाखात उभी असलेली बिल्डिंग साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामधल्या या बिल्डिंग मध्ये अनेक जणांनी फ्लॅट बुक केलेले आहेत. फक्त साताऱ्यातलेच नाही तर पुणे मुंबई सारख्या शहरांमधूनही लोक साताऱ्यामध्ये घर घेत आहेत आणि याचं कारण काय, सातारा इतकं इतर लोकांना का अट्रॅक्ट करतंय याबद्दलच आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लँडमार्क टॉवर्स मध्ये घर घेतलेले मोहिते सर. नमस्कार मोहिते सर.
2: नमस्कार मॅडम.
1: साताऱ्यातल्या लँडमार्क टॉवर्स मध्ये जो 17 मजली टॉवर आहे तिथे तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे. तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता, मग साताऱ्यामध्ये घर घेण्याचं कारण काय होतं?
2: येस मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. सातारा तसं म्हणायला गेलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कास आहे. आणि इतकी सुंदर पर्यटन स्थळ साताऱ्याजवळ असताना आपलंही घर कुठेतरी त्या पर्यटन स्थळांच्या जवळ असावं असा विचार मनामध्ये होता. आणि त्या अनुषंगाने मी सचिन करत होतो, माझे नातेवाईक पण साताऱ्यामध्ये राहतात. आणि सचिन करत असताना मला या कंगळाकरांच्या 17 मजली टॉवर विषयी माहिती मिळाली. मुंबई पुण्यात राहणारा कुठलाही वर्ग असेल, मी असेल किंवा अनेक लोक असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात की उंच मजली टॉवर असावेत, अम्युनिटीज असाव्यात, स्पेशियस घरं असावीत, डेव्हलपर चांगला असावं आणि बांधकाम चांगल्या प्रकारे असावं आणि वेळेत मिळावं. आणि त्या अनुषंगाने कंगळाकर डेव्हलपर्स हे नाव मला सातऱ्यामध्ये ऐकायला मिळालं. त्यानुसार मी साईट व्हिजिट केल्यावरती हा भव्य आणि दिव्य प्रोजेक्ट साताऱ्यात पहिल्यांदाच होतोय आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतोय.
1: बरोबर.
2: माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं, प्रोजेक्टची माहिती सांगितली गेली आणि एकूणच प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, बांधकामाचं क्वालिटी आणि हे सगळं पाहता आम्ही पाहता क्षणी त्याच्या प्रमाण पडलो आणि आम्ही डिसाईड केलं की आपलंही घर याच ठिकाणी असावं.
1: आता खर तर आपण जेव्हा पुणे मुंबई मध्ये राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा टॉवर मध्ये किंवा उंच मजल्यांवर राहण्याची इच्छा असते, पण साताऱ्यामध्ये याचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आपल्या इथे जरी मजले उंच असले तरी कदाचित फ्लॅटची जागा किंवा स्क्वेअर फीट छोटे असतात आणि तिकडे तुम्हाला काही मोठी जागा किंवा ऍम्पल पार्किंग या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या का?
2: डेफिनेटली. म्हणजे ऍज कम्पेअरिंग टू पुणे मुंबई म्हणा किंवा मुंबई बेसिकली, साताऱ्यामध्ये जे कंगळाकर डेव्हलपर्सने जे लँडमार्क बिझनेस सेंटर काढलेलं आहे याचे फ्लॅट्स खूप मोठे आहेत आणि 2 BHK ची साईज जी आहे जी आम्ही घेतलेला आहे त्याची क्षमता मोठी असल्या कारणाने घरामध्ये खूप स्पेस जाणवते आणि ते पार्किंगची सुविधा आहे, पोडियम पार्किंग आहेत, खूप नाविन्यपूर्ण असं. म्हणजे मला ते मुंबई आणि साताऱ्यातला फरक असं सांगताच येणार नाही, म्हणजे ते मुंबई सारखंच आजकाल त्यांनी सगळं केलेलं आहे.
1: वा वा वा. मोहिते सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करावा आणि तुमची अशीच भरभराट होत राहावी हीच आमची इच्छा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
2: थँक्यू मॅडम.
0: कंगळाळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगळाळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स, प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंगळाळकर इन्फ्रास्ट्रक्चर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.
7: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
8: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
7: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
8: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: 7 वाजून 47 मिनिटं होत आहेत. भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो प्रथम ऐकूया केतकी भावे यांनी गायलेलं सरोद जोशी यांचं भावगीत. संगीत वर्षा भावे यांचं आहे.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवोभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते

नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल, तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. सेमिकॉन इंडिया 2026 ही भारताची 5वी सेमीकंडक्टर परिषद काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं यशस्वीरित्या पार पडली. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या संकल्पनेखाली झालेल्या या 3 दिवसांच्या परिषदेत 600 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशाच्या विविध राज्यातील 12 चमूंसह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूंनी मूल्य साखळीचं विविध पैलू प्रदर्शित केले. परिषदेत सेमीकंडक्टर डिझाईन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, उपकरणं आणि साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील 56 सामंजस्य करार, घोषणा आणि धोरणात्मक उपक्रम पार पडले. सेमीकंडक्टर चिप्सची रचना आणि निर्मिती करण्यास सक्षम देश म्हणून भारत आता उदयाला येत आहे. मात्र त्यामुळं निर्माण होणाऱ्या संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबत देशाला सतर्क राहावं लागेल, असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका माध्यम समूहाच्या प्रतिनिधीशी ते काल बोलत होते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे अनेक देश आणि प्रस्थापित कंपन्या एक आव्हान किंवा धोका म्हणून पाहतात. भारतानं या क्षेत्रात फार प्रगती करूच नये अशी इच्छा असणारे हे देश आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय निर्माण करू शकतात. त्यांच्याकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी सेमीकंडक्टर उद्योगानं सज्ज राहिलं पाहिजे, असं वैष्णव म्हणाले. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवर केंद्र आणि राज्य सरकारांना समन्वयानं काम करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत 3 महत्वाची पदं जिंकली आहेत. एबीव्हीपीच्या यश डबास यांनी अध्यक्ष, रिया छावडी यांनी सचिव आणि लक्ष राज सिंग यांनी सहसचिव पदावर विजय मिळवला. मात्र उपाध्यक्ष पदासाठीच्या अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन विजयी झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल एबीव्हीपीचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुणांचा राष्ट्रप्रथम या धोरणावरील अढळ विश्वासाचं प्रतीक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विकसित भारतच्या संकल्पनेत योगदान देण्याचा संकल्प यातून दिसून येत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात सामंजस्य कराराची मुदत संपल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या दृढ संबंधांच्या आधारे आपली भागीदारी नव्यानं बळकट करण्याची संधी दोन्ही देशांकडे असल्याचं प्रतिपादन नेपाळचे अर्थमंत्री डॉ स्वर्णिम वागले यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारत नेपाळ संबंधांची पुनर्रचना या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य याबाबत बोलताना डॉ वागळे यांनी
भारतीय गुंतवणुकीतून सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांचा उल्लेख केला. तसंच नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी भारतानं केलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली.

तसंच नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी द्वारका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवली आहे. मोहिमेदरम्यान 40 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून 10 परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणरायाबरोबरच घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. 20th आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचलनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपट्टू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना याआधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. भारताची टेकबॉल खेळाडू क्विन्सी डिसुजा आज जपानच्या युईना साकामोटो विरुद्ध कांस्य पदकासाठीचा सामना खेळेल. या स्पर्धेत भारताचं पदकांचं खातं उघडण्याची पहिली संधी तिच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं 46th बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू आहे. यात भारतीय पुरुष संघानं काल स्पेनचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या गटात भारतानं मंगोलियावर 3-1 असा विजय नोंदवला. या स्पर्धेची 5वी फेरी आज होणार आहे. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सुरुवात होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, तेलंगणा आणि अंदमान तसंच निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं मच्छीमारांना उद्यापर्यंत अंदमान समुद्रात आणि पुढील 2 दिवस पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20th रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प समारोहाचं आयोजन. घरगुती अनुदानित LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला ऐकूया अमृता दहिवलेकर यांनी गायलेलं हे भावगीत. गीत आणि संगीत आहे किरण सातपुते.

अमृता दहिवेलकर यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया अभिषेक नलावडे यांच्या स्वरात डॉक्टर प्रभाकर गुणे यांचं गीत. संगीत प्रणव हरिदास यांचं आहे.

अपूर्वा गाडगीळ जोशी यांनी गायलेलं विजय जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिरुद्ध भिडे यांचं होतं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्ती गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. भावधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 9 आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचं क्रमशः वाचन, भाग 131.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: चिंचपोकळी ह्या नावाच्या उगमाचा शोध घेता घेता चिंचपोगली बंगला सापडला. त्याचे मालक कॅप्टन बुखाननही सापडले. आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो हा की हा बंगला होता कुठे. या बंगल्याचं अस्तित्व पुसलं जाऊन जवळपास 200 वर्ष होत आली.

0: या काळात मुंबई वेगाने बदलली. बदललेल्या मुंबईत या बंगल्याचं स्थान होतं कुठे हे शोधून काढणं आव्हानात्मकच होतं.
1: जुन्या नकाशावर चिंचपोकळी भागाचं वाचन सुरू असताना माझं लक्ष चिंचपोकळी रोडवर गेलं. आपल्या नावात ठिकाणांची नावं असलेले रस्ते आपल्याला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातात. उदाहरणार्थ गोलंजी हिलवर घेऊन जातो तो गोलंजी हिल रोड, परळच्या तलावाकडे नेणारा परेल टँक रोड, सुपारी बागेकडे जाणारा सुपारी बाग रोड इत्यादी. याच न्यायानं चिंचपोकळीकडे घेऊन जाणारा तो चिंचपोकळी रोड, हा रस्ता चिंचपोकळी बंगल्याच्या स्थानापर्यंत घेऊन जाईल असं मला खात्रीने वाटू लागलं.
0: हा चिंचपोकळी रोड होता कुठं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गानं लालबागहून भायखळ्याकडे जाताना दत्ताराम लाड मार्ग, रंगारी बदक चाळ आणि जयहिंद सिनेमा मागं टाकल्यावर येणाऱ्या सिग्नलवरून डावीकडे जातो तो चिंचपोकळी रोड. या रस्त्याचं आजचं नाव तुकाराम भिकाजी कदम मार्ग. हा रस्ता आपल्याला काळाचौकी रोड पर्यंत घेऊन जातो. काळाचौकी रोड म्हणजे आजचा दत्ताराम लाड मार्ग. तुकाराम भिकाजी कदम मार्ग आणि काळाचौकी रोड ज्या चौकात एकमेकांना भेटतात त्याच ठिकाणी आपला चिंच पोगली बंगला होता असं म्हणता येतं. आजच्या काळात या भागात मयुरेश बिल्डिंग, जिचं जुनं नाव मुरली चाळ होतं, यंग इश्वटी म्हणजे जुनी इराणी चाळ, काजूचा बंगला म्हणजे जुना शिरीन मंजिल बंगला, ओम रूप म्हणजे जुनी राधाबाई चाळ, त्याचबरोबर भट चाळ इत्यादी इमारती आहेत.
1: एकेकाळी ब्रिटिश डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीने आपली ओळख बदलायला सुरुवात केली ती 1860 नंतर. 1854 मध्ये मुंबईच्या ताडदेवला पहिली गिरणी सुरू झाली आणि मुंबई औद्योगिक नगरी होण्याच्या दिशेने घोडदौड करू लागली. आपल्या पत्त्यात चिंचपोकळी असा स्पष्ट उल्लेख करणारी रॉयल स्पिनिंग अँड वीविंग कंपनी लिमिटेड ही पहिली गिरणी 1860 साली सुरू झाली. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी नायकाच्या चाळींचे मालक केशवजी नाईक यांनी गिरण गावात सुरू केलेल्या या पहिल्या गिरणीला आज आपण दिग्विजय मिल म्हणून ओळखतो.
0: चिंचपोकळी परिसरात दुसरी गिरणी सुरू झाली ती पहिल्या गिरणीच्या अगदी विरुद्ध दिशेला, राणीच्या बागेच्या थोडी अलीकडे. ही गिरणी म्हणजे मेरवांजी भावनगरी यांची द ग्रेट ईस्टर्न मिल. या गिरणीच्या जागी आता उंच टॉवर उभा आहे. 1869 साली टाटांनी मुंबईतल्या आपल्या गिरणी व्यवसायाची सुरुवात केली, ती या चिंचपोकळी रोडवरच. चिंचपोकळीची बंद अवस्थेतली एक तेल गिरणी विकत घेऊन टाटांनी त्याच जागेत 1869 साली अलेक्झांड्रा स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड ही गिरणी सुरू केली. या गिरणीला आपण आज इंदू मिल क्रमांक 2 म्हणून ओळखतो. तीही बंद आहे. महानगरपालिका त्या इमारतीत गिरण्यांचं म्युझियम सुरू करणार आहे.
1: त्यानंतर काही काळातच आणखी 7 कापड गिरण्या सुरू झाल्या. हा संपूर्ण भाग गिरण्यांनी व्यापू लागला तसे इथले पारशी ब्रिटिशांचे बंगले हळूहळू अंतर्धान पावत गेले. त्यातल्या रहिवाशांनी मलबार हिल, ताडदेव, बेलासिस रोड हे उच्चभ्रू भाग जवळ केले. बुखानन यांच्या बंगल्यानं 1826 साली त्या परिसराला दिलेलं नाव मात्र त्या परिसराला एव्हाना घट्ट चिकटलं होतं. बॉम्बे 400012 असा पोस्टाचा पिनकोड क्रमांकही तिला मिळाला होता.
0: बुखानन यांच्या बंगल्याच्या उल्लेखापूर्वीच्या काळात हा परिसर परळ किंवा माझगाव म्हणून ओळखला जात असे. वाडिया यांच्या पुस्तकातही चिंचपोकळीचा उल्लेख डिस्ट्रिक्ट नियर माझगाव असा आहे. 1826 पूर्वीच्या पुस्तकातून किंवा वर्तमानपत्रातून शोध घेतला असता त्यात चिंचपोगली किंवा चिंचपोकळी हे नाव आढळून येत नाही. चिंचपोगली बंगल्याच्या उदयानंतर मात्र या नावाची विविध रूपं सातत्यानं आढळतात, त्यामुळे या परिसराला हे नाव त्या बंगल्यामुळे प्राप्त झालेलं असून प्रकरणाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या नावाचा आणि चिंचेचा किंवा पोफळीचा काही संबंध नसावा असं माझं मत आहे.
1: चिंचपोकळी हे नाव कसं पडलं ते समजलं, पण हे नाव ज्या चिंचपोगली नावावरून आलं त्यातल्या चिंच आणि पोगली या दोन शब्दांचा अर्थ काय?

0: तेही शोधणं आवश्यक होतं. सुरुवातीला हे नाव चिंचा पाखाडी असेल का अशी एक शंका होती, कारण आपल्या नावात पाखाडी शब्द असणारी अनेक ठिकाणं मुंबईत आजही आहेत. चिंच पोकळीला अगदी लागून असलेल्या माझगावात म्हातार पाखाडी नावाचं पोर्तुगीज कालीन गाव आजही प्रसिद्ध आहे. ठाण्यात पाच पाखाडी आहे, कांदिवलीत बंदर पाखाडी आहे. यातला चिंचचा उच्चार चिंच असा होणं शक्य आहे आणि पाखाडीचं स्पेलिंग तर सर्रास पी ए के ए आर ई ई पाकारी असं केलं जायचं.
1: काळाच्या ओघात कधीतरी रलयोहो अभेदहा या नियमाप्रमाणे पाकारीचा पाकाली आणि कालांतराने तो पोकळी असं होणंही शक्य होतं, पण तसं झालेलं दिसत नाही. नजीकच असलेली म्हातार पाखाडी अजूनही पाखाडी म्हणूनच संबोधली जाते. मग ते नाव इथेच कसं बदललं याचं स्पष्टीकरण देता येत नाही.
0: चिंच या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ रंगीत छापील कापड असा होतो. मराठीत याला चिटाचे कापड असं म्हणतात. परंतु बुखानन यांचा बंगला ज्या काळात अस्तित्वात आला होता त्या काळात कापड गिरण्या मुंबईच्या कल्पनेतही नव्हत्या. मग त्यांना चिंच शब्द कुठून गवसला की आपल्या बंगल्याभोवती फुलाफळांची झाडं पाहून आपल्या बंगल्यावर फुलाफळांचं आच्छादन पसरलंय असं वाटून त्यांनी चिंच हा शब्द स्वीकारला होता. कुणास ठाऊक, पोगली किंवा पुगलीचा किंवा पोकळीचा अर्थ मात्र अद्याप सापडलेला नाही.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलोत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:11 होत आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सचिन पिळगावकर, जयश्री श्रीराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अदलाबदली या चित्रपटातून प्रवीण दवणे यांचं गीत संगीत अमर हळदीपूर यांचं आहे.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: आज तर पार्टी हवी,
3: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
4: आयडिया, इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी।
3: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे।
5: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड

0: कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
0: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी या चित्रपटातून अरविंद पिळगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया संजय सावंत यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं गीत. संगीत शांकनील यांचं आहे.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: शाबाश। अब इस गीत को अपने घर जाकर अभ्यास करना, करोगे ना?
1: जी सर।
0: साथियों को भी सिखाना, सिखाओगे ना?
1: जी सर। नमस्ते सर।
2: सामुदायिक गायन पाठ आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: आज तर पार्टी हवी,
6: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
7: आयडिया, इथेच करूया पार्टी।
5: पिझ्झा पार्टी,
6: येस।
8: चल तुझं कार्ड आणि पिन दे।
9: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन।
10: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
11: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
12: ऐकलं नाही?
11: नो शेअरिंग।
10: RBI सांगते, जाण कार बना, सतर्क रहा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 9:52 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नाट्यपराग, हा नाट्यपदांचा कार्यक्रम।

अंजनीबाई लोलेकर यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं. संगीत स्वयंवर या नाटकातलं. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आणि या नाट्यपदासोबतच श्रोते हो, नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. ऐकूया गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

पटलं तर वय म्हणा या चित्रपटासाठी रामदास कामत आणि सहकलाकारांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

कट्यार काळजात खुसली या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार अरुण कशाळकर यांचं गायन राग रामकली. सातसंगत याप्रमाणे: तबला राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम विनोद पाडगे. विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे. बोल आहेत धुलिया ले आवो मोरे बाबुलके. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत उन संग लागी. ऐकूया कलाकार अरुण कशाळकर यांनी गायलेला राग रामकली.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार अरुण कशाळकर यांनी गायलेला राग रामकली. तबला साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियमची साथ विनोद पाडगे यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही रचना होती दत्ता पाटील यांची. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी आणि या गीताची प्रसंती आपल्याला कळवली आहे नसवाला चौक मलकापूर या ठिकाणाहून. संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चव्हाण यांनी आणि जत जिल्हा सांगली या ठिकाणाहून श्याम आणि राम कुलकर्णी यांनी.

संत तुकारामांची ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी आणि संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे तुलसी रेडिओ श्रोता संघ पाळदी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणाहून. संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, चेतना मानसी पाटील आणि किरण पाटील यांनी.

माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ रथचौक बहादरपूर जिल्हा जळगाव या ठिकाणाहून संतोषकुमार सोनार नरेंद्र दंडगव्हाळ रवींद्र सोनार सन्नी मुन्ना

बंडूदादा आणि सुलाई मातानगर चाळीसगाव या ठिकाणाहून पांडुरंग सूर्यवंशी, रेखाताई सूर्यवंशी, नीरज ठाकूर, आरती ठाकूर आणि नव्या या आमच्या श्रोत्यांनी.

साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे दिवाने रेडिओ श्रोता संघ, मुक्काम खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त बोडखे परिवाराने, तसंच वाकोडी तालुका कळमनुरी या ठिकाणाहून उत्तम जमधाडे, स्वरा जमधाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि त्यांच्या मित्र परिवाराने.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं

0: तालुका अर्धापूर या ठिकाणाहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, समस्त जोशी परिवार आणि परभणीहून गणेश हारगावकर यांनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

माफ करा, उषा मंगेशकर यांनी गायलेली ही रचना होती राम मोरे यांची. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे नसवाला चौक मलकापूर या ठिकाणाहून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश निवृत्ती क्षीरसागर आणि संजय चौहान यांनी.

आराम हराम आहे या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे देवपेठ वाशिम या ठिकाणाहून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजश्री भावसार, राजू भावसार आणि प्रीती खंबाईतकर यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा अर्थात त्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि हा कार्यक्रम आपली आवड आता समाप्त होत आहे, परंतु आपल्या आवडीची अशी छान छान गाणी ऐकण्यासाठी आपण नक्की आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी अस्मिता वाहिनी, मुंबई, पोस्ट बॉक्स नंबर 110034, मुंबई 400020.

आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम अर्थात त्यांच्या पत्रांवर आधारित आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: पुन्हा
1: रंजना जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

अच्युत ठाकूर यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या या गीताची रचना होती साने गुरुजी यांची आणि संगीत दिलं होतं कनु घोष यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. माध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम.

0: सख्यांनो, छानशा अशा हलक्या फुलक्या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छ सुंदर वातावरण, मोकळी हवा आपल्याला कायमच प्रसन्न ठेवते, नाही का? फार गर्दी, गोंगाट, अस्वच्छता असेल तर असं वातावरण कुणालाच आवडत नाही. खरं तर अशी शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणतोच ना की शहरी जीवनापेक्षा गावाकडचं जगणं हे खूप छान असतं, कारण तिथं निसर्गाशी एकरूप असलेली जीवनशैली आपल्याला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. आता या सगळ्या वातावरणासोबतच तिथल्या लोकांचा आहारही सकस, पोषक असा असतो, त्यामुळं त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. कारण आपल्या आरोग्यासाठी हे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्व आहाराला सुद्धा आहे. आता या सकस पौष्टिक आहाराचाच विचार करायचा झाला तर लहान मुलांचं, महिलांचं आरोग्य आणि योग्य आहार याविषयी जनजागृती करण्यासाठी म्हणून दरवर्षी हा सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, कुपोषण हे आपल्या देशासमोरचं सार्वजनिक आरोग्यामधलं एक सर्वात गंभीर असं आव्हान आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न हे केले जातच असतात. पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी, निरोगी वाढ विकासाला चालना देण्यासाठी आणि सगळ्याच प्रकारच्या कुपोषणाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण लहानपणापासूनच आपल्या खाण्याच्या सवयी या जर योग्य जोपासल्या तर आपलं आरोग्य कायम सुदृढ आणि सशक्त राहायला मदत होते. तर याच आपल्या आहाराच्या सवयी, आवश्यक घटक याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तर पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. अन्नाचं महत्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण योग्य आहार हा कशा पद्धतीचा हवा हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर त्याविषयीच मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी. सर्वप्रथम सुरभी कुलकर्णी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर वेगवेगळ्या वयामध्ये जसा वेगवेगळा आहार असतो, त्याच पद्धतीनं पुरुषांचा आणि स्त्रियांचा आहार सुद्धा वेगवेगळा असतो, तर थोडस महिलांच्या आहाराविषयी आपण आता बोलूयात, त्यांचं आरोग्य आणि त्यांचा आहार याविषयी. सुरुवात आपण असं करूयात की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महिला असतात, अगदी लहान वय असतं आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक याच्यातनं सुद्धा जावं लागतं, तर त्याविषयी आपण महिलांसाठी काय सांगू शकतो?
2: आता महिला किंवा किशोरवयीन मुली किंवा स्तनदा माता, गर्भवती महिला, ह्या सगळ्यांचं जे आरोग्य आहे किंवा ह्या सगळ्यांचा आहार आहे ह्याचा पाया हा लहानपणापासूनच झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे.
1: बरोबर.
2: तर यामध्ये काय आहे की लहानपणी तुम्ही कसं त्यांना खायला देताय मुलींना, त्याप्रमाणे तसं पुढे सवय लागून तसं ते रिफ्लेक्ट होणार आहे.
1: अगदी.
2: म्हणजे जर तुम्हाला, तुम्ही पहिल्यापासूनच त्यांना पोषण मूल्य देणारं खायला घातलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शन ते पुढे जाणार आहे.
1: बरोबर.
2: तर लहान वयांच्या मुलीमध्ये आपले जे सगळे अन्न घटक आहेत ते असणारा आहार हा महत्वाचा आहे, जो सगळ्याच टप्प्यांवर महत्वाचा असतो.
1: बरोबर.
2: पण मुलींना विशेष महत्वाचं म्हणजे का की त्यांच्यामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस किंवा पुढे त्यांना जे काही

0: फेस करायचा आहे, या सगळ्यासाठीचा तो पाया असणार आहे.
1: बरोबर.
0: मग आता किशोरावस्थेमध्ये मासिक पाळी सुरू होते, हा काळ खूप महत्वाचा असतो. ह्या काळात त्यांना कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन तर आहेतच, ह्या सगळ्याची खूप जास्त गरज असते.
1: मग हे कुठल्या पदार्थांना?
0: तर ते तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे ही फेस त्यांना नवीन असते, तर तिथे तुमचं काउन्सिलिंग आणि प्लस तुमच्या डॉक्टरांचं किंवा गरज पडल्यास असं मी म्हणेन की डॉक्टरांचं गायनेकोलॉजिस्टचं काउन्सिलिंग हे इथे अतिशय महत्वाचं.
1: बरं.
0: कारण का या फेजमध्ये बरेच मूड स्विंग्स होत असतात, बरेच प्रश्न मुलींच्या मनात असतात.
1: बरोबर.
0: पण त्यासाठी आपणच त्यांना मदत करून त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देऊन ते सोडवावे लागतात.
1: बरोबर.
0: यामध्ये आहाराचा प्रश्न का महत्वाचा आहे, तर ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे महत्वाचे आहेत. मग त्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते. आणि हे कशात ना मिळतात आता मी सांगते पदार्थांमधनं. म्हणजे जर आता तुम्हाला आयर्न म्हणायचं असेल तर हिरव्या पालेभाज्या किंवा हळीवाचा लाडू किंवा नाचणी ह्या सगळ्यातनं आयर्न मिळतं, काळ्या मनुका. त्याला जर व्हिटॅमिन सीची जोड असेल तर जास्तच चांगलं. कॅल्शियम तुम्हाला दूध दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतं. याचा सोर्स परत तुम्ही काय निवडणार आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून, पण एक कुठला तरी तो पदार्थ आपल्या आहारात आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळायलाच पाहिजे. का? तर बाहेरच्या पदार्थांचा, म्हणजे त्यातली जी एक्सेस शुगर आहे किंवा त्यातले फॅट्स, हे कसे हॉर्मोन्सवर पण इम्पॅक्ट करतायत हे आजकाल आपण बघतोय. म्हणजे बऱ्याच मुलींना आजकाल पीसीओडी, पीसीओएस हे प्रॉब्लेम खूप जास्त भेडसावत आहेत. आणि ह्याला जास्त करून ही जीवनशैलीच कारणीभूत आहे असं मी म्हणू शकते. तर पूरक आहार आणि पौष्टिक आहार हा ह्या टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याचबरोबर व्यायाम असा आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांनी करूच नाहीये, तर असं नाहीये, उलट की स्ट्रेंथ ट्रेनिंगचा पुढे जाऊन पण बराच फायदा होतो. आणि मग त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही त्याच्यासाठी जिमलाच जायला पाहिजे, तर हे तुम्ही घरी राहून पण तुम्ही ते व्यवस्थित करू शकता किंवा एखाद्या खेळ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता आणि ह्याचे पण चांगले परिणाम पुढे दिसतात.
1: बरोबर. एकंदरीत पाळी सुरुवातीला सुरू झाल्यानंतर ब्लड फ्लो जो असतो किंवा पाळीचा जो पिरियड असतो, काही वेळेला रेग्युलर होते, काही वेळेला तो पिरियड वाढू शकतो, किंवा ब्लड फ्लो जो असतो तो काही वेळेला काही जणांच्यात कमी असतो, काही जणांच्यात जास्त असतो, तर या दृष्टीनं आहारामध्ये काही आपण ऍडिशनल करू शकतो का?
0: तर कसं आहे, तुमची पाळी ही नियमित पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. एक 4-5 दिवस इकडं तिकडं झाले तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण ती प्रत्येक महिन्याला येतच नाहीये, 2 महिन्यातनच येते किंवा 3-3 महिने येतच नाहीये, मग तशीच वाट बघत राहायचं हे असं करणं योग्य नाही. हे जास्त कोणामध्ये दिसतं की ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत, बाहेरचं खाणं खूप जास्त खात आहे आणि हालचाल किंवा व्यायाम काहीच नाही, अशा मुलींमध्ये ही हा प्रॉब्लेम जास्त दिसतोय. ज्याच्यामुळे ते पीसीओडी आणि पीसीओएसचं पण प्रमाण ह्यामुळेच जास्त वाढलेलं आहे.
1: बरोबर.
0: ह्यासाठी जसं मी म्हटलं की तेवढं थांबायची गरज आहे, 2-3 महिने झालंच नाही तर तुम्ही एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करा किंवा तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा,
1: योग्य सवयी
0: लावून घ्या. तुम्ही अगदी खाण्यापासून ते तुम्ही त्या व्यायामापर्यंत ह्या सवयी तुम्हाला लागल्याच पाहिजे.
1: यासाठी थोडंसं आईचं लक्ष असणं गरजेचं आहे.
0: आईचं आणि एकंदरीतच जो सुसंवाद हा ह्या पण टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: कारण का त्या प्रश्नांची उत्तर किंवा तशा थोड्या सवयी, आणि म्हणून मग मी बालपणापासून का म्हटलं की त्या जर सवयी तुम्ही बालपणापासून लावल्यात तर पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स कमी येतात.
1: यानंतरचा टप्पा आपला असतो म्हणजे लग्न आणि त्यानंतरचं गर्भावस्था, तर त्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: तर गर्भावस्थेमध्ये पण किंवा स्तनपानाच्या वेळी पण असं असतं की आता 2 जीवांचे मग भरपूर खा, तर 2 जणांसाठी दुप्पट खाणं असं आवश्यक नाहीये. पोषण मूल्य वाढवणं जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे 2 जणांसाठी म्हणून दुप्पट खायचं, मग एक पोळी खाते तिथे 3 पोळ्या खायच्या, किंवा भातच वाढवायचा एकदम, मग भूक लागते म्हणून काही पण खायचं, म्हणजे चालतं की आता प्रेग्नन्सी आहे मग काय हे खावं वाटतंय ते खावं वाटतं. बरोबर. तर तसं न करता पोषण मूल्य काय वाढतायत, तुम्ही किती प्रमाणात त्यांना प्रोटीन, इथं पण प्रोटीनची खूप गरज आहे. हा जो इम्पॅक्ट आहे तो बाळाच्या वाढीवर पण होणार. तर प्रोटीन तुम्ही किती देणार आहात किंवा त्यांना बाकीचे मायक्रोन्युट्रियंट्स मिळत आहेत का, व्हिटॅमिन्स, ओमेगा 3 ह्या सगळ्या गोष्टी, हे पण खूप महत्वाचं आहे. आता कसं असतं की काही

0: महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो, त्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणतात. तर ह्या काळात रक्तातली साखर नियंत्रण ठेवण्याचा फार मोठा रोल आहे. हे सगळं मग कशानं मेंटेन होतं की फूड, तुम्ही काय खाता ह्याच्यावरच मेंटेन होतं. आणि ओव्हरऑलच जर बघायचं झालं तर मग मगाशी म्हटल्याप्रमाणे की दोन जणांसाठी दुप्पट खाणं, ही आधी कन्सेप्ट तुम्ही डोक्यात ना काढा. तुम्ही तुमच्या 300 कॅलरीज वाढवल्या तरी इनफ आहे, पण तुम्ही त्या कशातनं वाढवताय आणि कुठले पदार्थ तुम्ही इन्क्लूड. म्हणजे मी म्हंटल की एक पोळीच्या ऐवजी दोन पोळ्या किंवा तीन पोळ्या नका खाऊ तुम्ही, त्यापेक्षा मग डाळ किंवा काहीतरी फायबरचा एखादा सोर्स हे तुम्ही वाढवा. किंवा जर तुम्ही अंडं खात असाल तर अंड्याचा पांढरा भाग घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वजन पण नकोय वाढायचं पण न्यूट्रियंट्स पण जायला पाहिजे.
1: काही वेळेला गरोदरपणामध्ये स्त्रीला त्रासही होतो, अन्न जात नाही अशाही गोष्टी होतात, उलट्या होतात, मग अशा वेळेला काहीतरी पोटात जाणं गरजेचं आहे, मग तेव्हा काय आहार घ्यावा.
0: तर अशा वेळेस तुमचे कॉम्बिनेशन महत्वाचे, तुम्हाला काय जातंय ह्यावरून तो पदार्थ तुम्ही फ्रिक्वेंटली खाऊ शकता. म्हणजे कसं की आता समज तुम्हाला फक्त भातच जातोय तर राईस मधले वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.
1: बर.
0: आणि स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घेतले तर ह्यावेळी थोडा फायदा होतो. काही जणांना तो नॉशिया थ्रू आउट द प्रेग्नन्सी येतो, काही जणांना तो टेम्पररी असतो, पण मग तो नॉशिया गेल्यावर मग जो नॉशिया आलेल्याचे जे दिवस वाया गेले ते आपण तिथे भरून काढू शकतो.
1: नक्कीच.
0: आणि या काळात सप्लिमेंटची पण गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स त्या नियमित घ्यायला पाहिजे.
1: ठीक. हे झालं गरोदरपणातलं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनदा माता, इथे सुद्धा हा समज असतो की बाळ दूध पितोय म्हणजे तुला खायची जास्त गरज आहे, किंवा ह्याच्यामध्ये ह्याही गोष्टी असतात की वातूळ पदार्थ खाऊ नयेत, ह्याचा बाळाला त्रास होतो, गॅसेस होतात, मग हे खरंच आहेत का समज?
0: तर स्तनपानाच्या काळात आईच्या आरोग्यासोबत बाळाच्या वाढीसाठीही पोषण महत्वाचं असतं.
1: बर.
0: तर दूध वाढवण्यासाठी अत्यंत गोड किंवा जास्त तूप तेलाचा पदार्थ खायलाच पाहिजेत अशी काहीही गरज नाहीये. म्हणजे उगीच चार चार लाडू खातायत, खूपच खिरी खातात, हा हे घ्यावं हे चांगलंच आहे, पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं.
1: बरोबर.
0: हा आणि संतुलित आहार ज्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3 यांचा प्रामुख्यानं समावेश असावा. आता वातूळ पदार्थ किंवा हे प्रत्येकाच्या टेंडन्सीवर अवलंबून आहे, असं नाही की एखाद्याला एक खाल्ल्यामुळे त्रास होईल आणि त्या दुसऱ्याला होणारच नाही. त्यामुळे पहिले काही दिवस थोडा जो आहार आहे तो हलका ठेवावा, पण पोषण मूल्य असणारा ठेवावा. हलका आहार ठेवायचा म्हणजे कमी खायचं असं नाहीये, तो पोषण मूल्य असणारा आहार असावा.
1: म्हणजे जेवढी भूक आहे तेवढा
0: आहार खायला पाहिजे
1: असं आपण.
0: आणि काय होतं, स्तनपानामुळे तहान पण वाढू शकते, त्यामुळे त्या प्रमाणात पुरेसं पाणी पिणं पण योग्य आहे, म्हणजे महत्वाचं आहे.
1: बर.
0: आणि ह्या काळामध्ये म्हणजे आता बऱ्याच बायकांचं वजन खूपच वाढलेलं असतं, मग तो एक गिल्ट असतो, अरे बापरे वजन आता वाढलंय आता मी काय करू आता कसं. तर ह्या काळात आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वजन कमी करायला जायचं नाही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर. दूध वाढण्यासाठी काही आवश्यक पदार्थ घ्यावेत का?
0: हा, तर मग आपण जसं म्हणलं मगाशी त्या जी खारक्याची खीर असते किंवा काही लाडू आहेत किंवा ओव्हरऑल पालेभाज्या या आहे ना, ते आपण करू शकतो, पण त्याचा जो पाया आहे तो तुमचा चालू होतो तो लहानपणापासून, किंवा मी म्हणेन की किशोर वयात चालू होतो, की जेव्हा तुम्ही ते जास्त हेल्दी खायला तुम्हाला तो प्रॉब्लेम येतच नाही कमी,
1: म्हणजे जेवढं पुरेसं आहे तेवढं.
0: हा, आता काही कंडिशन्स अशा असतात की ज्यामध्ये दूध येतच नाही आणि त्याला आपण काही करू पण शकत नाही, का त्या कंडिशन, तर त्याच्यात लोकांनी गिल्ट मनात ठेवू नये की अरे बापरे आता काय करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट्सचे ऑप्शन आहेत, ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने, आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बाळाला तसं सप्लिमेंटचं दूध देऊ शकता.
1: बरोबर. साधारण हा काळ 1 वर्षापर्यंत असतो, बाळ वर्षाचं होईपर्यंत तोपर्यंत स्तनपान सुरू असतं ते आहे. त्याच्यानंतर आपण आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करावं? मग एकदम आपल्या डोक्यात येतं की आता वजन कमी करायचं आहे, आता खाणं कमी करा, कदाचित त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला काही घातक गोष्टी सुद्धा होऊ शकतात, तर तेव्हा काय करावं?
0: माझं असं म्हणणं आहे की बाळ 1-3 महिन्याचं झालं की तुम्ही तुमचं व्यवस्थित रुटीन एक्सरसाइज हे करायला लागू शकता.
1: बरोबर.
0: मग त्यामध्ये पण तो आहार वेगळा असतो, कारण का एवढी खायची सवय झालेली असते आणि एकदमच आपण कॅलरीज नाही कमी करू शकत.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे तो जो सल्ला आहे तो आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. स्वतःच क्रॅश डाएट केला आणि मग पटकन आपलं वजन कमी होईल असं अजिबात करू नये. स्टेप बाय स्टेप जो मी फॉर्म्युला सांगितला तोच इथे पण ऍप्लिकेबल आहे. तर त्यानुसारच ते वजन कमी करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मग अशा वेळी काय खायचं, तर मग जे आपण सगळं खूपच अस्ताव्यस्त झालेलं आपलं जे रुटीन असतं ते पहिल्यांदा कसं लावता येईल ह्याच्यासाठी तुम्ही पहिले 15 दिवस दिले पाहिजे आणि मग हळूहळू एक एक रुटीन लावायला पाहिजे.
1: बरोबर. आणि मग योग्य त्या पद्धतीने आहार
0: घेऊ शकता.
1: बरोबर. हा एक साधारण पिरियड आपला जातोय हे झाल्यानंतर आणि नंतर येतो तो आफ्टर 40 40 नंतरचा जो काही पिरियड आहे म्हणजे आपण म्हणूया तिथे की एकतर प्री मोनोपॉज, मोनोपॉज आणि पास्ट मोनोपॉज, यामध्ये शरीरापेक्षा सुद्धा मानसिक स्थिती खूप आपली खालावलेली असते आणि थोडस त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो, आहारावर होतो. काय आहे ते आपल्याकडे लक्षच द्यायचं नाही, काय मिळतंय ते खाते आणि त्यामुळे त्या टप्प्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आपोआप जाणवायला लागते. तर तेव्हाचा आहार कसा असावा?
0: तर साधारण एक 35 नंतर एक वर्षा किंवा 2 वर्षाला सगळ्या महिलांनी किंवा पुरुषांनी पण ब्लड टेस्ट करून घ्यावा, ज्याच्यामध्ये आयन, कॅल्शियम किंवा आयन प्रोफाईल आपण म्हणू शकतो, सीबीसी किंवा व्हिटॅमिन डी बी12 ह्याची सगळी तपासणी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पाया, मी तुम्हाला जो सांगितला लहानपण आणि मग किशोरवयीन हा पाया हा तिथेच भक्कम झालेला असतो. मेनोपॉजमध्ये किंवा प्री मेनोपॉजमध्ये काय होतं की मूड स्विंग्स खूप होतात बऱ्याच महिलांचे, किंवा त्या ओघामध्ये खूप खाल्लं पण जातं. तर ह्यासाठी घरच्यांचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे आहाराबाबतीत जर म्हणायचं झालं तर तुम्ही प्री प्लॅनिंग करून जर तुम्ही त्या त्या गोष्टी वेळेत केल्या तर हे जे प्रॉब्लेम्स येतात हे थोडे कमी प्रमाणात येऊ शकतात. आणि प्लस तुमचा एक्सरसाइज, जर एक्सरसाइजची सवय तुम्हाला आधीपासूनच असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. आणि जरी ते आले आणि तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल तर तिथे तुम्ही तो नवीन टप्पा सुरू करू शकता, जिथे तुम्ही जीवनशैली तुमची बदलून हे प्रॉब्लेम्स कमी करू शकता. म्हणजे ज्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टींना इथे जास्त महत्व आहे.
1: बरोबर.
0: तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे बदलू शकता.
1: म्हणजे
0: असं नाही की आता बापरे आता 40 आली आता मी काय करू, तर असं नाही की त्या टप्प्यातही जाऊन तुम्ही तो आहार बदलू शकता किंवा तुमची जीवनशैली बदलू शकता.
1: बरोबर.
0: आता काही लोकांमध्ये कॅल्शियम कमी असतं तर किंवा काही लोकांमध्ये डी व्हिटॅमिन डी कमी असतं
1: आणि हे या काळामध्ये
0: जास्त, म्हणजे असं नाही की ते फक्त मेनोपॉजमध्ये, पण आजकाल सगळ्यांमध्येच ही डिफिशियन्सी आलेली आहे डी किंवा बी12ची. तर आणखीन एक समज आहे की नॉनव्हेज खातोय म्हणजे माझं बी12 चांगलंच असणार, तर असंही नाही. तुम्ही ते व्यवस्थित टेस्ट करून मगच तुम्हाला ते कळतं. तर कसं आहे, जिथे तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे, म्हणजे मी काय म्हणेन की आता तुमचं व्हिटॅमिन डी गरजेपेक्षा फारच कमी आहे, तर ती गरज तुमची डाएटमधून भरून निघत नाही, म्हणजे पोषक आहारातून भरून निघत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी सप्लिमेंट घ्यावीच लागणार. म्हणजे मी उन्हात जातो की किंवा मी उन्हात जाते की मी इथं बसते की, तर असं नाही. ती जी कमी झालेली आहे मग तिथे तुम्ही नाही बाबा मी काय गोळ्या वगैरे घेणार नाही असं करून तिथे चालत नाही.
1: बरोबर.
0: तर त्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तेवढ्याच काळापुरत्या घ्याव्या लागतात. आणि असंही करून चालत नाही, नाही आता सगळीकडेच डिफिशियन्सी आहे ना मग मला पण असेलच मी घेते सप्लिमेंट, असंही नाही. तर ते सप्लिमेंट्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्या नुसारच घ्यायला आणि बंद करायला पाहिजे.
1: आहारातून कॅल्शियम कसं मिळू शकतं?
0: आहारातून कॅल्शियम तुम्हाला दूध, दुधाचे पदार्थ ह्याच्यातनं मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा हा उत्तम स्रोत आहे कॅल्शियम. त्यामुळे ते कसं रिप्लेस करू शकता सांगते, म्हणजे आता जर तुम्ही जेवणात पोळी घेत असाल किंवा भाकरी घेत असाल तर ती नाचणीच्या भाकरीनं रिप्लेस करायची. नाचणीचं सूप घेऊ शकता, अगदी सोपे सोपे म्हणजे हे ऑप्शन्स. किंवा नाचणीची आंबील घेऊ शकता, उन्हाळ्यात ती तुम्ही थ्रूआउट उन्हाळा तुम्ही ती घेऊ शकता.
1: बरोबर.
0: परत तुम्हाला जर राजगिराच घ्यायचा असेल, राजगिराच्या पिठाचं थालीपीठ, आता उपवासाच्या वेळेस बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो की आता काय घेऊ, म्हणजे साबुदाणा घेऊन ऍसिडिटी होणार, त्यापेक्षा मग तुम्ही राजगिराच्या पिठाचं थालीपीठ उपवास नसताना पण तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा काही लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात ज्यांना दूध पचत नाही, तर त्यांनी दही ताक घेतलं तरी चालणार आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्यांना जे पचतं आणि ज्यांना जे आवडतं ह्याच्यात आवडही महत्वाची आहे, म्हणजे पौष्टिक आहे म्हणून ते कसं तरी आपलं त्या आहारामध्ये आणायचं आणि बळजबरीनं खायचं असं नाही. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स असतात आणि त्याच्यातनं त्या कॉम्बिनेशन्स मधून किंवा पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमधून पण ते ऑप्शन्स चांगले वाटायला लागतात, त्यामुळे त्या पद्धती आणि ते ऑप्शन्स आपण त्याप्रमाणे सेट केले पाहिजे. म्हणजे अगदी मी म्हणेन की वृद्धापकाळापर्यंत ही फेज जर तुम्ही अगदी व्यवस्थित छान पार केली तर तुम्ही जिंकलात असं आपण म्हणू शकतो. पण मग ही हे जिंकण्यासाठी तिथे जाऊन चेंजेस करण्यापेक्षा तिशीपासनच जर केले किंवा त्याच्या आधी जर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तिशीपासनं केले तर वेल अँड गुड, तुम्हाला तो काळ सुखकर जाईल जास्त.
1: बरोबर. एकंदरीतच आहार कसा असावा,

0: प्रमाण कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बोललेल्या आहोत. एक अजून एक समस्या समाजातली आहे ती म्हणजे कुपोषणाची. तर त्यासाठी कुटुंब आणि समाज यांची भूमिका काय असावी असं आपल्याला वाटतं?
1: अपुरा किंवा असंतुलित आहार, गरिबी आणि अन्न सुरक्षेचा अभाव, स्तनपान आणि पूरक आहाराबाबत अपुरी माहिती, अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेचा अभाव, मातांचं कुपोषण आणि अनिमिया ही सर्व कुपोषणाची मुख्य कारणं आहेत.
0: बर,
1: तर योग्य स्तनपान आणि पूरक आहार, विविधतापूर्ण संतुलित आहार, त्याचबरोबर लसीकरण, स्वच्छता, नियमित वाढ तपासणी म्हणजे ग्रोथ चार्ट जे आपण म्हणतो ते, हे कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कुपोषण टाळायचं असेल तर त्याची जी सुरुवात आहे ती घरात न होती. त्यासाठी धान्य, कडधान्य, भाज्या, फळं, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी ह्या गोष्टी आहारात योग्यरित्या समाविष्ट असल्या पाहिजेत.
0: बरोबर.
1: बालकांना वयानुसार योग्य पूरक आहार वेळेवर सुरू करावा. वेळेवर मी का म्हणते, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की 6 महिने झाले दूध देऊन, तरी पण पुढं वर्ष किंवा 1.5 वर्ष झालं तरी दुधावरच जास्त भर असतो. ह्यासाठी मी म्हणते की वेळेवर सुरू करावं, तर ह्यामुळं बाकीच्या पण सवयी मुलांना पटकन लागतील आणि अन्नाशी जी ओळख आहे ती त्यांना लवकर होईल.
0: कारण ही कुपोषणाची सुरुवात,
1: म्हणजे असं वाटतं की दूध पितय की, तर मग असणार, मग तिन्ही त्रिकाळ मुलाला दूध दुधावरच ठेवायचं असं नकोय. तर वेगवेगळे जे पदार्थ जे मी मगाशी सांगितले की कसं तुम्ही ते खिमट देऊ शकता, किंवा दात आले की थोडं आपल्यातलंच म्हणजे मऊ पदार्थ, इडली किंवा असे तुम्ही पदार्थ त्यांना देऊ शकता आणि ते द्यायलाच पाहिजे. असं नाहीये की जरी स्तनपान हे अगदी आरोग्यदायी असलं म्हणजे त्याचा खूप फायदे असले तरी पण तुम्ही वयानुसार त्याची जी गरज आहे ती कमी जास्त करायलाच पाहिजे. पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असं नको.
0: एकंदरीत महिलांना काय सांगाल, कारण बायका खायला करून भरपूर घालतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कमी देतात.
1: महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं की खाण्याची वेळ सगळ्यात महत्वाची, की बाकी करतायत सगळं पण आपलं खाणं विसरतंय, मग ते कधीतरी लक्षात आलं की अरे बापरे हे राहिलंच वाटतं म्हणून खायचं, किंवा मग काहीतरी उरलं असेल तर म्हणायचं की नाही मीच खाते मीच खाते, असं नाहीये ना. उरलं जर आहे तर घरातल्या सगळ्यांनी वाटून घ्या तुम्ही.
0: बरोबर. आणि त्यासाठी घरच्यांचं लक्ष
1: पाहिजे. हा, तर हे महत्वाचं आहे. किंवा काही जरा म्हातारं झाल्यावर काही गोष्टी जनरेशन गॅपमुळं पटत नसतात.
0: बरोबर.
1: पण ते थोडंसं त्या अँगलनं समजून पण घेतलं पाहिजे की समोरची व्यक्ती का सांगते किंवा आपल्यासाठीच सांगते, ही पण भावना महत्वाची आहे. म्हणजे का सांगते हे समजून घेऊन तशी कृती करणं हे महत्वाचं आहे. तसंच काही लोक असतात की गोळ्या चुकवतायत किंवा स्वतःच्या मनानंच बंद करतायत, तर असं न करता जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेणे किंवा गोळ्या बंद करणे. पण सगळ्याच बायकांनी आहारात कॅल्शियम, प्रथिनं आणि लोह याचं प्रमाण अगदी नीट ठेवायला पाहिजे.
0: बरं. कारण ज्या पद्धतीनं आपण धावपळ करतो, ज्या पद्धतीनं आपण काम करतो, तेवढं आपल्याकडे लक्ष आपलं दिलं जात नाही.
1: ही बाब पुरुषांनाही तेवढीच लागू आहे. कारण का कामाच्या फ्लोमध्ये आपण किती खातोय, आपलं वेळेवर लक्ष आहे का, आपण एक्सरसाइज करतोय का, त्याकडे बऱ्याच पुरुषांचं देखील दुर्लक्ष होतं.
0: बरोबर. तर सुरभी कुलकर्णी, महिलांनी आपल्या आहाराकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यावं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं लक्ष द्यावं याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, याबद्दल मनापासून आभार. नमस्कार.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर सख्यांनो, आपणच आपल्या आहाराकडं जरूर लक्ष देऊया आणि योग्य सकस पौष्टिक अन्न पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही आरोग्य उत्तम कसं राहील यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, यानंतर कार्यक्रमात पुढे जाण्याआधी इथं घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम. सगळ्यांनो, आपण नेहमी आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी लोक बघतो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती साध्य केलेली असते, नाव कमावलेलं असतं आणि त्यातून प्रसिद्धीही मिळवलेली असते. पण जीवनात हा टप्पा गाठायला त्यांना खूप कष्टही घ्यावे लागलेले असतात. त्यांचा त्या यशापर्यंतचा किंवा ध्येयपूर्तीपर्यंतचा प्रवास ही तितकाच महत्त्वपूर्ण असतो आणि ती धडपड, ते प्रयत्नच आपल्याला बरंच काही शिकवून जाणारे असतात. सख्यांनो, हा असा प्रवास फक्त आपल्या भोवतालच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवलेल्या व्यक्तींचाही असतो. तर अशाच एका व्यक्तीचा परिचय आता आपण करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. श्रोते हो, व्हिएतनाम युद्धाचा तो काळ होता. अमेरिकी आणि व्हिएतनामी सैनिक मलेरियासारख्या रोगामुळे मृत्युमुखी पडत होते. या रोगानं बाधित झालेल्या जवळजवळ 8 लाख अमेरिकी सैनिकांना हलवण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा मलेरियाला बळी पडलेल्या सैनिकांची संख्या 4 ते 5 पट जास्त होती. मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला प्लास्मोडियम फाल्सीपॅरम हे आदिजीव गटातील एकपेशीय परजीवी कारणीभूत असतात. हाच परजीवी रक्ताच्या कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. 10,000 वर्षांपूर्वी गोरिला माकडांमध्ये या परजीवींची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. मादी ॲनोफेलस डासाच्या चावण्यामुळं मलेरियाचा संसर्ग होतो. खरं तर मलेरियावर क्लोरोक्विन आणि क्विनोलिन ही प्रभावी औषधं पूर्वीपासून वापरात होती, पण 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र या औषधांचा प्रभाव कमी झाला आणि या रोगानं व्हिएतनाममध्ये थैमान घातलं. म्हणून अमेरिकी लष्करानं मलेरियावर औषध शोधण्यासाठी वेगळ्या संशोधन

संशोधन संस्थेची स्थापना केली. त्याद्वारेच वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नेव्ही तसंच विद्यापीठातील तज्ज्ञ यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन औषध संशोधन सुरू केलं. या कामी त्यांनी युरोपमधील अनेक मोठ्या औषध कंपन्यांची मदत घेतली. परंतु 1972 पर्यंत जवळजवळ 2,14,000 औषधांचा अभ्यास करूनही त्यांना परिणामकारक औषध शोधता आलं नाही. त्यांनी मेफ्लोक्विन हे औषध विकसित केलं, परंतु त्याचे दुष्परिणाम जास्त होते. तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता, त्यामुळं बऱ्याचशा विचारवंत, बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती. तसंच उदारमतवादी धोरण नसल्यानं बहुतांशी शोध निबंध फक्त चीनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जायचे. त्याचवेळी 1964 व्हिएतनामनं चीनचे अध्यक्ष माओ झेडॉग आणि पंतप्रधान झाऊ एनलाई यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली. 1967 यासाठी चीननं एक गट कार्यालय स्थापन केलं. या कार्यालयाच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी आणि एपिडेमियोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी अँड फार्मिकॉलॉजी, अकॅडमी ऑफ चायनीज मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका अशा संस्थांमधल्या जवळजवळ 500 संशोधकांना या कामी नियुक्त केलं गेलं. या प्रकल्पाचा कार्यारंभ 23 मे 1967 रोजी झाला. त्यावरून या प्रकल्पाला प्रकल्प 523 असं नाव दिलं गेलं. चीनमधली पारंपरिक औषधं आणि पाश्चिमात्य औषधं यांच्या मिलाफातून मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषधाची निर्मिती करणं हा त्यांचा उद्देश होता. परंतु 1969 पर्यंत हजारो औषधांचा अभ्यास करूनही त्यांना यश मिळालं नाही. या प्रकल्पासाठी जवळजवळ इतर सगळे प्रयोग थांबवले होते. या परिस्थितीत 1969 या प्रकल्पाचं नेतृत्व विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारी पहिली चिनी स्त्री तू यू यू यांच्याकडे आलं. तू यू यू यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीनमधल्या झेजँग प्रांतातल्या निंगबो शहरात झाला. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते, तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबात 5 भावंडांमधली ही एकटीच मुलगी. तू यांच्या परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जात असायचं. साहजिकच त्यांच्या शिक्षणालाही घरातून नेहमीच प्रोत्साहन मिळालं. शाळेत असताना क्षयरोगाची बाधा झाल्यानं तू यू यू यांच्या शालेय शिक्षणात थोडासा खंड पडला, पण याच क्षयरोगामुळं त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण निंगबो मिडल स्कूलमधून 1948 पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल इथून 1955 औषध निर्माण शास्त्राची पदवी प्राप्त केली. पदवीचं शिक्षण घेत असताना प्राध्यापक लाऊ झीसेन यांनी औषध वनस्पती ओळखायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला शिकवलं, तर प्राध्यापक लिन किशू यांनी वनस्पतीमधील औषधी द्रव्याचा अर्क काढायला शिकवलं. पदवीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठामधल्याच नव्यानं स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. तिथं त्यांनी पहिल्यांदा एक चिनी फुलझाड म्हणजेच आशियाई लोबेलियाचा सिस्टोसोमायसिसच्या उपचारासाठी उपयोग या प्रकल्पावर संशोधन केलं. सिस्टोसोमायसिस म्हणजे ब्लड फ्लुक्स या चापट कृमींमुळं मूत्राशय आणि आतड्यांना होणारा संसर्ग होय. 1959 ते 1962 या कालावधीत त्यांनी पारंपरिक चिनी औषधोपचाराचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीला जवळजवळ 3,500 वर्षांचा इतिहास आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून औषध निर्मिती प्रक्रिया विकसित झाली आहे. औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळं त्या औषधाचे औषधी गुणधर्म वाढून
दुष्परिणाम कमी होतात.

असा चिनी लोकांचा विश्वास आहे. या पारंपरिक ज्ञानाला तू युयून आधुनिक विज्ञानाची जोड दिली. दरम्यानच्या काळात तू युयू त्यांचा जुना वर्गमित्र अभियंता ली तिंगझाऊ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि दोन मुलींची आई बनल्या. 21 जानेवारी 1969 रोजी प्रकल्प 523 नेतृत्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली. खरं तर हा एक गुप्त प्रकल्प होता. ही जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची मोठी मुलगी अवघी 4 वर्षांची तर धाकटी फक्त 1 वर्षाची होती. त्यांचे यजमान घरापासून दूर एका प्रशिक्षण केंद्रात होते. संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या पूर्ण वेळ शाळेतल्या शिक्षक कुटुंबाकडे ठेवलं तर लहान मुलीला निंगबोमध्ये राहत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे ठेवलं. 3 वर्षांनंतर जेव्हा त्या आपल्या मुलींना भेटायला गेल्या तेव्हा मोठी मुलगी घाबरून ज्यांच्या घरात ती राहत होती त्या शिक्षकांच्या मागे लपली तर लहान मुलीनं आईला ओळखलंच नाही. जेव्हा प्रकल्प 523 तू युयू कडे आला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा नवीन मलेरिया डासांमधल्या प्लास्मोडियम फाल्सीपॅरम या आदिजीव गटातील परजीवींमुळे होतो. सुरुवातीला त्यांच्या चमूनं मलेरियावरच्या पारंपरिक चिनी औषधोपचारावर उपलब्ध वाङ्मयाचा तसंच औषध निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. पारंपरिक चिनी औषधं देणाऱ्या अनेक वैद्यांच्या मुलाखती घेतल्या. काम सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वनस्पतीजन्य प्राणीजन्य आणि खनिजजन्य अशा 2000 औषध निर्मिती प्रक्रियांचा खजिना गोळा केला. यातल्या निवडक 640 प्रक्रियांचं माहितीपत्रक अँटी मलेरियल कलेक्शन्स ऑफ रेसिपीज अँड प्रिस्क्रिप्शन्स तयार केलं आणि त्याच्या प्रती त्यांनी या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या आणखी काही संशोधक चमूंना वितरित केल्या. जून 1971 पर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले परंतु ते अयशस्वी ठरले. मग त्या पुन्हा नव्यानं पारंपरिक चिनी वैद्यकीय साहित्याकडे वळल्या. क्विंग हाऊ ही चिनी औषधी वनस्पती मलेरियाच्या परजीवींना अटकाव करते हे त्यांच्या लक्षात आलं पण त्याच्या परिणामांमध्ये सातत्य नव्हतं. जी हॉंगच्या 1700 वर्षांपूर्वीच्या अ हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर इमर्जन्सीज या पुस्तकातील एका वाक्यानं त्यांचं लक्ष वेधलं. ओंजळभर क्विंग हाऊ 2 लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्यानं मलेरियाच्या तापाला उतार पडतो हे ते वाक्य. बहुतांशी प्रक्रियांमध्ये वनौषधी पाण्यात उकळून त्याचा काढा करत असत. यावरून त्यांनी असं अनुमान काढलं की उष्णतेमुळं क्विंग हाऊ मधले काही उपयुक्त घटक नष्ट होत असावेत तसंच त्याच्या पानांमध्ये काही उपयुक्त घटक हे असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी प्रयोगाची नव्यानं रचना केली. क्विंग हाऊच्या खोड आणि पानांचं पाणी इथेनॉल आणि इथिल इथर वापरून वेगवेगळे अर्क तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंग हाऊचा इथिल इथरमधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील विषारी आम्लधर्मी घटक बाजूला काढून उरलेल्या उदासीन अर्काची मलेरियाबाधित माकडांवर चाचणी घेतली. ही चाचणी सुद्धा 100% यशस्वी झाली. 1972 मार्चमध्ये तू युयून आपल्या या प्रयोगाचा अहवाल नानजिंग इथं भरलेल्या प्रकल्प 523 सभेत सादर केला. आपल्या प्रयोगानं उत्साहित झालेल्या या चमूनं क्विंग हाऊच्या अर्काचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांती दरम्यान अनेक औषध निर्मिती कारखाने बंद पडले होते. त्यामुळं अतिशय तुटपुंज्या यंत्रणेच्या सहाय्यानं या संशोधक मंडळींना मोठ्या प्रमाणावर अर्कनिर्मिती करावी लागली. या औषधाचे काही दुष्परिणाम असू शकतात असं काही संशोधकांचं मत होतं पण तू युयू गटाकडे वेळ फारच कमी होता त्यामुळं तू युयूनं हे औषध स्वतःच घेऊन चाचणी करायचं ठरवलं. त्यांनी इतर संशोधकांनाही त्यांच्या

करण्याची इच्छा असेल तर या प्रयोगात सामील होण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या आणखी दोन संशोधकांनी क्विंग हाऊचा हा अर्क घेतला. एक आठवड्यानंतरही त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आणखी 5 संशोधकांनी या अर्काची वाढीव मात्रा घेतली. ही चाचणी सुद्धा यशस्वी झाली. यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि औषधाबद्दलचे गैरसमजही दूर झाले. 1972 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैनान प्रांतातील 21 रुग्णांवर क्विंग हाऊ अर्काची पहिली वैद्यकीय चाचणी घेतली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यानंतर बीजिंग क्रमांक 302 हॉस्पिटलमधल्या 9 रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले. या औषधाच्या वैद्यकीय चाचणीबरोबरच इथील इथरमधील अर्कातील उदासीन अर्काचं विलगीकरण आणि शुद्धीकरणाचं कामही चालू होतं. नोव्हेंबर 1972 या अर्काचे स्फटिक अलग करण्यात यश आलं आणि या संयुगालाच आर्टेमायसिनिन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आर्टेमायसिनिन या औषधाच्या गोळ्या बनवल्या आणि त्यांची 1973 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वैद्यकीय चाचणी घेतली. तेव्हा या गोळ्यांची परिणामकारकता कमी असल्याचं आढळून आलं. या गोळ्यांचं चटकन विघटन होत नसल्यानं त्यातल्या औषधांचे परिणाम मिळत नव्हते. म्हणून त्यांनी त्याचे कॅप्सूल बनवले. कॅप्सूलची परिणामकारकता मात्र चांगली होती. श्रोते हो, प्राचीन चीनी ग्रंथांमध्ये फक्त क्विंग हाऊ असा उल्लेख आढळतो. आर्टेमिसिया ही वनस्पती चीनमध्ये क्विंग हाऊ या नावानं ओळखली जाते. आर्टेमिसिया कुळातील वनस्पतींमध्ये 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलीच आर्टेमिसिया अॅनुआ या प्रजातीला स्वीट वुर्मवूड असंही म्हणतात. या वनस्पतीचा अर्क मलेरिया प्रतिबंधक आहे हे प्रथम तू युयू यांनी सांगितलं. योग्य प्रजाती ओळखण्याबरोबरच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य भौगोलिक स्थान आणि काळ याचाही त्यांनी अभ्यास केला. आता तू युयू यांना आर्टेमायसिनिनच्या रचनेचे वेध लागले होते. 1973 त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली. तसंच या औषधाच्या मानवी शरीरातील कार्यप्रणालीचाही अभ्यास केला. जेव्हा मलेरिया संसर्गित डास मनुष्याला चावतो तेव्हा पी फाल्सीपॅरमचे बीजाणूज मानवी शरीरात हस्तांतरित करतो. हे बीजाणूज रक्तवाहिन्यांमधून यकृत पेशींमध्ये जातात. तिथं त्यांचं विभाजन होऊन खंडपेशिका तयार होतात. या खंडपेशिका पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. तिथं त्यांचं पुन्हा विभाजन होतं आणि रक्तपेशी फाटून या खंडपेशिका बाहेर येतात आणि नवीन तांबड्या रक्तपेशीवर हल्ला करतात. या नष्ट झालेल्या रक्तपेशीतून काही विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळं रुग्णाला ठराविक कालांतरानं थंडी आणि ताप येतो आणि ते चक्र निर्माण होतं. काही खंडपेशिकांचं रूपांतर युग्मक पेशींमध्ये होतं आणि जेव्हा एखादा डास मलेरिया बाधित रुग्णाला चावतो तेव्हा या युग्मक पेशी त्या डासामध्ये प्रवेश करतात आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं. शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्स ऑफ द चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या सहकार्यानं 1974 आर्टेमायसिनिनची रेणवीय रचना शोधली गेली. आर्टेमायसिनिन हे एक सेक्स क्विटरपिन लॅक्टोन प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे. हे संयुग बहुतेक ॲस्टरॅसी कुळातील वनस्पतींमध्ये आढळतं. लॅक्टोन रिंगमध्ये सायक्लिक कार्बोक्झिलिक इस्टर असतं. आर्टेमायसिनिनच्या रेणूमध्ये ROOR असा पॅरॉक्साईड वलय असतो. हाच औषधी कार्यप्रणालीसाठी महत्वाचा असतो. याचं रेणूसूत्र C15H12O5 असं आहे. आर्टेमायसिनिन परजीवींवर थेट हल्ला करत नाही. त्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडून यावे लागतात. एका गृहितकानुसार आर्टेमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय जेव्हा रक्तातील आयर्न ऑक्साईडच्या संपर्कात येतं तेव्हा
आर्टिमायसिनींमधील एंडोपॅरॉक्साईड वलय तुटतं आणि मुक्त मूलक तयार होतात. हे मुक्त मूलक परजीवींमधील प्रथिनांवर हल्ला करून परजीवींच्या पेशींचा पर्यायानं परजीवींचा नाश करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्टिमायसिनिन परजीवीचा त्याच्या जीवनचक्राच्या कुठल्याही टप्प्यावर नाश करू शकतं. हे संशोधन म्हणजे लष्करी प्रकल्प असल्यानं त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच चीनी संस्कृती पाश्चिमात्य जर्नलमध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मज्जाव करत असायची. त्यामुळं या विषयाचे शोध निबंध केवळ चीनी शोधपत्रिकेत 1977 प्रकाशित झाले. या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकर दखल घेतली गेली नाही. 1982 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 2UU यांना आपली निरीक्षणं मांडण्यासाठी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे बीजिंग इथं भरलेल्या सभेत 2UU यांनी आपला आर्टिमायसिनिन या औषधावरचा अहवाल सादर केला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लोकांच्या मनात चीनी पारंपरिक वनौषधींविषयी शंका असल्यानं त्यांनी या संशोधनाकडं प्रथम दुर्लक्ष केलं आणि या औषधाला मान्यता देण्यासाठी 20 घेतली. मधल्या काळात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. आर्टिमायसिनिनचा शोध गेल्या शतकातल्या औषध निर्माण शास्त्रातील क्रांतिकारी शोध म्हणून ओळखला जातो. या औषधासाठी 2UU यांना 2015 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2UU या पहिल्या चीनी महिला ठरल्या. या पुरस्काराचं वैशिष्ट्य एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पदव्युत्तर पदवीही नाही आणि परदेशी संशोधनाचा कोणताही अनुभव नसलेल्या त्या पहिल्या चीनी व्यक्ती. तसंच ना त्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभासद होत्या ना चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या सभासद. नोबेल पारितोषिकाच्या नियमानुसार नवीन संशोधनाला पारितोषिक दिलं जातं, पारंपरिक औषधांना नाही. पण या समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना असं म्हणलं आहे की जरी आर्टिमायसिनिन औषधाची माहिती 2UU यांना चीनी पारंपरिक वैद्यकीय वाङ्मयातून मिळाली असली तरी या औषधाच्या विलगीकरण आणि शुद्धीकरणासाठी वापरलेली पद्धती ही आधुनिक होती. तसंच या औषधाची वैद्यकीय चाचणीही त्यांनी आधुनिक पद्धतीनं घेतलेली आहे. आता पुढं 2UU यांनी आर्टिमायसिनिनची संपूर्ण कार्यप्रणाली आणि आर्टिमायसिनिन प्रतिबंधक मलेरिया होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी काय करता येईल याचं संशोधन चालू ठेवलं. आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना अभ्यासत असतानाच 2UU यांना डाय हायड्रो आर्टेमायसिनिनचा 1992 शोध लागला. डाय हायड्रो आर्टेमायसिनिनची मलेरिया विरुद्ध परिणामकारकता आर्टेमायसिनिनपेक्षा जास्त असल्याचं त्यांना आढळलं. आर्टेमायसिनिन हे एकल पद्धतीनं वापरलं तर कालांतरानं आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आता आर्टेमायसिनिन संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. प्रकल्प 523 कामही पुढं चालू राहिलं आणि अनेक औषधं शोधली गेली. त्यातली काही ACT वापरली जातात. स्वित्झर्लंडमध्ये 1999 ACT नोंद झाली तर WHO 2001 त्याला मान्यता दिली. चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळानं इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिकाला 1986 आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र तर 1992 डाय हायड्रो आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र बहाल केलं. आपल्या या संशोधन प्रवासात 2UU यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलं. सन 1973 चायना अकॅडमी ऑफ चायनीज मेडिकल सायन्सेसच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे आली तर 1997 त्या आर्टेमायसिनिन रिसर्च सेंटरच्या प्रमुख बनल्या. तसंच त्यांनी या संस्थेमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणूनही कर्तव्य बजावलं.
त्यांनी केलेल्या संशोधन

संशोधन कार्याची दखल घेऊन टू यांना चीनमधल्या अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1978 नॅशनल सायन्स काँग्रेस प्राईज, 1979 चायना मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नॅशनल सायंटिफिक डिस्कवरी अवॉर्ड, 1982 चायना नॅशनल काँग्रेस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे इन्व्हेन्शन अवॉर्ड, 1984 चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनतर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीतर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्णपदक, 2009 सायरस चुंग इंग टँग फाउंडेशनचा पुरस्कार आणि 2011 चायना ग्लॅक्सो स्मिथक्लाइन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2011 अमेरिकेतल्या लस्कर फाउंडेशनचा लस्कर देबके पुरस्कार आणि 2015 वारन अल्पट फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. 2003 थायलंडचा प्रिन्स महिदॉल पुरस्कार सुद्धा तू यांना मिळाला. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच टू यू यू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट्यानं काम करते आणि ही यशशिखरं सर करतानाच आपल्यावरचा विश्वास सार्थ होता हेच दाखवते हेच टू यू यू यांच्या जीवनलेखावरून स्पष्ट होतं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच पण वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती ऐकलीत.

यासोबतच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघी.

0: गम्मत जम्मत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केलं पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: नशीबवान या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

कळत नकळत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोखे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दुपारी 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1,067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं आज संध्याकाळी होणाऱ्या पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं या 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. या सत्रात केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती B.V. Nagarathna, हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सहभागी होणार आहेत. पर्यावरण आणि हवामान गतिशीलता यांचं भविष्य या परिषदेत विविध अधिकार क्षेत्रांमधले न्यायालयीन दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरणपूरक प्रशासन पद्धती आणि संस्थात्मक अनुभव यांची देवाणघेवाण करण्यात आली. या परिषदेत पर्यावरण तज्ज्ञ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित घटकांनी सहभाग घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनील वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले, चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक, तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या साथिया ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशासमोर विजयासाठी 196 धावांचं लक्ष ठेवलं आहे. यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत 3 क्रमांकावर आहे.
0: भारताच्या महिला क्रिकेट संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक निश्चित केलं असल्याची बातमी आत्ताच हाती आली आहे. सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर काल इराण समर्थक हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यामध्ये राजधानी रियाध आणि यांबू शहरातील अरामको तेल केंद्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या या 2 प्रमुख ठिकाणांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे असं कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्वांचं उल्लंघन आहे असं इजिप्तनं म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं 2 मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला एक लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 प्लंबरचा मृत्यू झाला. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी.

0: मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: वाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नवेगाव बांध गावानं वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या पुस्तकांचं गाव या उपक्रमाची सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध इथं आयोजित कार्यक्रमात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. नागपूर विभागातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून नवेगाव बांधची निवड झाली आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनासोबतच गावाची ओळख वाचन आणि ज्ञान संस्कृतीशीही जोडली गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात जलसंधारणाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला. जल आहे तर कल आहे, जल वाचवा भविष्य घडवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा या संदेशातून पाणी बचतीचं आवाहन करण्यात आलं. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्र दोंतुला यांच्या उपस्थितीत वॉकथॉन आणि रॅलीला सुरुवात झाली. जयस्तंभ चौकातून निघालेली रॅली 3 किलोमीटर अंतर पार करून शिवधाम इथं पोहोचली. सप्ताहादरम्यान रील स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं. धानाला बोनस, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं आणि लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित रक्कम देणं या मागण्यांसाठी शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीनं तिरोडा ते गोंदिया असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले. त्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केलं. स्वातंत्र्य सेनानी सुखदेव शालिग्राम अग्रवाल यांच्या 125व्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गर्ल्स कॉलेज परिसरात त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील तसंच सामाजिक आणि राजकीय कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. गोंदिया तालुक्यातील गुदमा प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी 12 गावांतील जमीन, घरं, प्लॉट आणि दुकानं अधिग्रहित केली जात होती. जमिनीच्या मोबदल्यावर आक्षेप घेत शेतकऱ्यांनी कटंगी इथं रास्ता रोको आंदोलन केलं. गोंदिया शहरात मॉडिफाय सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर जिल्हा वाहतूक शाखेनं कारवाई केली. अशा 5 दुचाकींवर कारवाई करण्यात आली. गोंदिया बालाघाट मार्गावरील नागरा इथं ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकअपमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. अपघातातील प्रवासी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी होते आणि रोजगाराच्या कामासाठी हैदराबादकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. डिजिटल युगातील संवाद आणि कनेक्टिव्हिटीचं महत्व लक्षात घेऊन भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भंडारा इथं प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या पथकानं भंडारा जिल्ह्यात शालेय पोषण आहार, अंगणवाडीतील आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत वितरित होणाऱ्या शिध्याची पाहणी केली. पथकानं जिल्ह्यातील 4 शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः आहाराची चाचणी केली. 2 शाळांच्या स्वयंपाकगृहांमध्ये अस्वच्छता आढळून आली असून उंदराच्या विष्ठेचे अवशेष आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. पवनी तालुक्यातील सोमनाळा बुजुर्ग इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. तुमसर इथं गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात आला. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याच्या प्रक्रियेची विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक विजयलक्ष्मी बिदरी यांनी पाहणी केली. भंडारा जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमार्फत दररोज सुमारे 5,700 थाळ्यांचं वितरण होत होतं. मात्र केंद्र चालकांना मागील 6 महिन्यांपासून शासनाचं अनुदान मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 3 कोटी रुपयांचं अनुदान थकीत असल्यानं केंद्रचालक आर्थिक अडचणीत असल्याचं सांगण्यात आलं. लाखनी इथल्या संकेत सपाटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा निपटारा नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून करण्यात आला. 12 सप्टेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत 66 लाख रुपयांचा दावा मंजूर करण्यात आला. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. वाचक स्वर वीणा डोंगरवार.

श्रोते हो, दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

आमोदातार यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: ज्येष्ठ नाटककार, गीतकार आणि लोककलांचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांचं आतून कीर्तन वरून तमाशा हे नाटक एकेकाळी खूप गाजलं. शृंगार आणि भक्ती हे दोन्हीही नऊ रसांचे राजे आहेत. शृंगार रसात भक्ती दडलेली असते तर भक्तीत शृंगार लपलेला असतो. यासाठी राधाकृष्ण आणि गवळणी यांच्या मधुरा भक्तीचं उदाहरण देता येतं. या मधुरा भक्तीचं दर्शन जसं कीर्तनातून होतं तसंच तमाशामधून देखील होतं. 9व्या शतकात भक्ती संप्रदायांचा उदय झाला तर 18व्या आणि 19व्या शतकात तमाशा उदयाला आला. संत एकनाथांच्या बाजेगिरी भारुडात तमाशाचा उल्लेख आहे. संत रामदासांनी तमाशाच्या पूर्व परंपरेला डफ गाणं असं म्हटलं आहे. 1853 साली सांगली जिल्ह्याच्या भिलवडीजवळ उमाबाबू सावळजकर यांनी मोहना बताव हा पहिला आख्यानपर वग लिहिला आणि त्याच सांगली इथं विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं संगीत नाटक लिहिलं आणि ते गणपती मंदिरात सादर झालं. लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी अशी हातात हात घालून सुरू झाली. विष्णुदास भाव्यांनी शंकराची नांदी रचली. तमाशात सुरुवात गणांनी केली जाते. राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, अनंत फंदी, सगन भाऊ यांच्यानंतर हायबती दगडूबाबा साली, अर्जुना वाघोलीकर, पट्टे बापूराव, हरी वडगावकर या तमाशा कलावंतांनी ही परंपरा समृद्ध केली. यात सांगली जिल्ह्यात आतंबर शिरढोणकर नावाचे अतिशय नावलौकिक प्राप्त झालेले तमाशा कलावंत निर्माण झाले. त्यांनी अनेक गणांची रचना केली आहे. केवळ स्वतःचे गण नव्हे तर अनेक शाहिरांचे पारंपरिक गण त्यांना मुखोद्गत आहेत. पूर्वी तमाशामध्ये हलगी, ढोलकी, जुगलबंदी नंतर गण सादर होत असत, त्यांचं गायन होत असे, प्रत्यक्ष दर्शन होत नसेल. पण अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 20व्या शतकात दिवाकर मास्तरांनी तमाशामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि नेपथ्य आणलं. त्यांच्या काळात नंतर तमाशामध्ये गण गायला तर जातोच पण सोबत सुखकरता, दुखहरता, वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती होते. त्यावेळी प्रत्यक्ष गणपती आणि रिद्धी सिद्धी सरस्वती यांचं दर्शन तमाशाच्या बोर्डावर होतं. आणि त्याही पुढे जाऊन गणराज रंगी नाचतो या गीतावर ढोलकी फडाच्या मध्ये तमाशा नृत्य सादर होतं. त्यावेळी रंगीत प्रकाश योजना, सायक्लोरामा, बँजो, ड्रमपेट अशी वाद्य देखील हलगी, ढोलकी आणि त्रिकोणी कडी या वाद्यांसोबत वाजवली जाऊ लागली आहेत. पारंपरिक वाद्यांची जागा आता पाश्चात्य वाद्यांनी घेतली आहे. याबद्दल पारंपरिक कलावंतांनी खेद व्यक्त केला आहे. तमाशामध्ये सादर होणारे हे गण असे आहेत. कवी आतांबर शिरढोणकर यांचा हा गण आहे. आधी गणाला रणी आणला तरच रंग सभेला, निराकार निर्गुण गणाधी गण, रूप गोजी रे सगुण, रजतम सत्व त्रिगुण भरला, ओहम ते सोहम नमाधी नाम, विस्तारला जगी अखंड नाम ब्रह्मरूप चैतन्य उरला, म्हणे अतांबर नत व्हावे नित्य गुरुला शरण जावे, शीघ्र बापू कवीश्वराला तरच रंग सभेला. पठ्ठे बापूरावांचा हा गण आहे. नमो वक्रतुंडना शुभगण मंडना, शुभगण मंडना शुभगण मंडना, रंगणी माझ्या नाचत यावे वाजवी ब्रह्मवीणा, वाजवी ब्रह्मवीणा वाजवी ब्रह्मवीणा, मोह माया शारदेला येताना संगे आणा, येताना संगे आणा, येताना संगे आणा, म्हणे पठ्ठे बापूराव कवीचा हा मोती फैना. भाऊ फक्कड यांचा हा गण आहे. आज पुजूया आधी रणरंगना, रंगणा भव भय भंगना आज पुजूया, रिद्धी सिद्धीचा तू जगदाता, सरस्वती शिणली गुणगाता, ताल सुरांच्या सबळ ज्ञाता, धिम धिम धिम धिम धिम धिम किटधाता किटदा दिनता, तिट कित गिद गिन ना ना दिन्ना ना. आज पुजूया आधी गणरंगना, गणपती नाचून गेल्यावरती, शेंदुर वाहू या क्षणी प्रती, फक्कड बाबूराव कवीची धाटी, ऐकोनी कीर्ती चढली स्मृती, बिजली चमकली कडकड कडकड घडगड गडगड कडी, पलघडीची नाल नडीची, चढा ओडीची बुट्टी जडीची, हाती बावन बिरक

0: रंगना आज पुजूया आदि गणरंगना।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: दुपारचे 2:35 झाली आहेत। पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी। आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती। वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादनाचं संरक्षण होत नाही तर त्याचा साठवण कालावधी वाढतो, पोषण मूल्य अबाधित राहतं आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळते। आधुनिक पॅकेजिंगचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाह्य वातावरणातील आर्द्रता, ऑक्सिजन, प्रकाश, धूळ, दूषित घटक आणि सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणं। योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य दीर्घकाळ टिकून राहतं, तसंच वाहतूक आणि साठवण सुलभ होऊन अन्नाची नासाडी कमी होते। मॉडिफाईड ॲटमॉस्फियर पॅकेजिंग या पद्धतीमध्ये पॅकेजच्या आत असलेल्या हवेचं प्रमाण नियंत्रित करून त्या जागी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंचं विशिष्ट प्रमाणातील मिश्रण भरलं जातं। कार्बन डायऑक्साईड सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करतं तर नायट्रोजन ऑक्सिडेशन कमी करून उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवतो, त्यामुळे उत्पादनाचा साठवण कालावधी वाढतो। चीज, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅकेटमधील सर्व हवा बाहेर काढून नंतर पॅकेट हवाबंद केलं जातं। हवेतील ऑक्सिजन काढून टाकल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते, तसंच स्निग्धांशांचं ऑक्सिडेशन कमी होतं, त्यामुळे उत्पादन अधिक काळ सुरक्षित राहतं। या तंत्राचा वापर विशेषतः चीज, पनीर, खवा आणि इतर उच्च स्निग्धांश असलेल्या पदार्थांसाठी केला जातो। ऑक्सिजन शोषक हे ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले छोटे पाऊच असतात। यामध्ये प्रामुख्यानं रिड्यूस आयन, एस्कॉर्बिक आम्ल, ग्लुकोज ऑक्सिडेज आणि काही प्रतिक्रियाशील रंगद्रव्यांचा वापर केला जातो। हे पाऊच बंद पॅकेजमध्ये ठेवले असता आतला ऑक्सिजन जवळजवळ पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळे अन्न पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया मंदावते आणि साठवण कालावधी वाढतो। खाद्य पॅकेजिंग म्हणजे अन्नावर किंवा अन्न घटकांदरम्यान खाद्यपदार्थापासून तयार केलेला पातळ थर लावणं। हा थर अन्नाला संरक्षण देतो, तसंच तो खाण्यास सुरक्षित असतो। यासाठी झीन, ग्लुटेन, कोलेजन, जिलेटिन, व्हे प्रोटीन, चॉकलेट आधारित कोटिंग्स इत्यादींचा वापर केला जातो। निर्जंतुक पॅकेजिंग या पद्धतीमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं प्रथम निर्जंतुकीकरण किंवा UTH प्रक्रिया केली जाते, त्यानंतर हे पदार्थ पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात निर्जंतुक बहुस्तरीय आणि उच्च संरक्षणक्षम पॅकेजमध्ये भरले जातात। या तंत्रामुळे उत्पादन 15 ते 6 महिन्यापर्यंत सामान्य तापमानात सुरक्षित राहू शकतं। साठवण कालावधी हा पॅकेजिंग साहित्याची गुणवत्ता, त्याचं संरक्षण गुणधर्म, पॅकेजिंग प्रणाली आणि उत्पादनाच्या पूर्व प्रक्रियेवर अवलंबून असतो। टेट्रा पॅक हे या तंत्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे। तसंच या पद्धतीत रेटॉर्ट पाऊच, टेट्रा ब्रिक, बॅग इन बॉक्स यासारख्या प्रणालींचा वापर केला जातो। सक्रिय पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंग साहित्य केवळ उत्पादनांचं संरक्षण करत नाही तर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतं। प्रतिजैविक पॅकेजिंगमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखणारे पदार्थ पॅकेजिंग साहित्यावर लेपन, मिश्रण, स्थिरीकरण किंवा पृष्ठभाग सुधारणा करून वापरले जातात, त्यामुळे अन्नाची सुरक्षितता आणि साठवण कालावधी वाढतो। आधुनिक पॅकेजिंगचे जे फायदे आहेत तर यामध्ये उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य टिकून राहतं। वाहतूक आणि साठवणीदरम्यान उत्पादनाचं नुकसान कमी होतं। ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होतं। अन्नाची नासाडी कमी होऊन आर्थिक नुकसान टळतं। पर्यावरणपूरक पॅकेजिंगमुळे प्लॅस्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होते।
2: श्रोतेहो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग चौथा.
1: कोणत्याही मानसोपचारामध्ये आत्ता मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा माणसांच्या ते लक्षातच येत नाही आणि त्यामुळे मन अस्वस्थ असताना मनात जसे विचार येतात तसंच माणसं विचार करत राहतात आणि त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक वेळ राहते. एखादी घटना घडून जाते, मनासारखी ती घटना घडलेली नसते आणि त्यावेळी माणसं जो विचार करत राहतात त्यामुळे घटना 5 मिनिटाची असते पण माणसं अस्वस्थ मात्र 5 तास राहतात. आणि त्याचमुळे आत्ता माझं मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो मनस्थितीला नंबर देण्याचा एक्झरसाईज केलेला आहे तो याचसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता मन अस्वस्थ आहे हे लक्षात आलं की आपण त्यामध्ये त्याच्यावर काम करू शकतो आणि त्यानुसार मानसोपचाराचे वेगवेगळे प्रकार होतात. एक काम करू शकतो तो म्हणजे आपल्या मनात जे त्रासदायक विचार आहेत, अस्वस्थता निर्माण करणारे, चिंता भीती निर्माण करणारे विचार आहेत त्यांना चॅलेंज करायचं आणि सकारात्मक विचार करायचा. आज आपण जे बी पॉझिटिव्ह म्हणतो त्याचा उगम याच कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आहे. असा ज्यावेळी आपण सकारात्मक विचार मुद्दामहून करतो त्यावेळी मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणजेच जर इंटरव्ह्यूच्या वेळी एखाद्या माणसाच्या मनात असा विचार आला की माझी तयारी पुरेशी नाही आहे, माझा इंटरव्ह्यू चांगला होणार नाही, तर त्याची मनस्थिती -2, -3 होणार. आता त्याने असा विचार करायचा की मी असे अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी आत्मविश्वासानं माझ्यासमोर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेन. असा सकारात्मक विचार जर त्याने केला तर त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो आणि असे मनात आपल्या जे त्रासदायक भीती चिंता निर्माण करणारे विचार येतात त्यावेळी त्यांना चॅलेंज करून अधिक सकारात्मक विचार करणे हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी असे त्रासदायक विचार आपल्या मनात असतात, भीतीचे विचार आपल्या मनात असतात, त्यावेळी आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात. आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, सर्व स्नायू अतिशय टणक आणि ताठर होतात आणि हे बदल करण्यासाठी देखील काही रिलॅक्सेशन तंत्र उपयोगी पडतात. म्हणजेच दीर्घश्वसन. ज्यावेळी असं लक्षात येईल की माझ्या मनात खूप भीती आहे आणि त्यावेळी जर मी माझ्या श्वासांची गती बदलवली, म्हणजेच दर मिनिटामध्ये आपले 17 ते 18 श्वास होत असतात, आता मी फक्त 5 ते 6 श्वास मिनिटामध्ये केले, म्हणजे सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला, असं जर मी 2 मिनिटं 5 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम म्हणून माझे वाढलेले जे हृदयाचे ठोके असतात ते देखील नॉर्मलला येतात आणि माझ्या शरीरावर भीतीचे जे काही परिणाम होत असतात ते सगळे रिव्हर्स होतात, नॉर्मलला येतात आणि जो काही प्रसंग आहे त्याला मी अधिक आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकतो. याच प्रकारे स्नायूंवरचा ताण कमी करणं जे आपण शवासनामध्ये किंवा साधा आळस देताना करत असतो हे देखील एक रिलॅक्सेशन तंत्र आहे आणि या दोन्ही तंत्रांचा उपयोग आपण केला तर आपण तणाव योग्य प्रमाणात ठेवू शकतो.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग चौथा ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय। त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे। कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे। ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे। संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायनं आणि ऊर्जा वापरली जाते। त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होत असतो। जगातील ज्या देशांमध्ये फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथं पर्यावरणीय प्रदूषण आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे। गेल्या 20 वर्षात नवीन फॅशनकडं लोकांची आवड प्रचंड वाढलीय। पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो, पण आता दर तिसऱ्या चौथ्या महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीय। त्यामुळंच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये। वस्त्रोद्योग विशेषतः फॅशन उद्योगामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामागं इतर कारणंही आहेतच। गेल्या 15 वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीय। जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात। या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो। शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे, त्यामुळं शहरांमध्ये पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत। स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चाललीय। याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय। सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाहीयेत। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झालीये। आपल्यामध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा वाढत चाललाय। त्यामुळं पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि अनेक प्रकारचे संघर्षही वाढलेले आहेत। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत, वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे। कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो, ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं।
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 होत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: दोनों वायु सेनाओं के बीच

आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया अनन्या श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग धर्मावती. मृदंगम साथ आदित्य राजगोपालन यांची तर व्हायोलिनची साथ विश्वनाथ रामास्वामी यांनी केली आहे. ऐकूया कलाकार अनन्या श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग धर्मावती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार अनन्या श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग धर्मावती आपण ऐकलात. मृदंगम साथ आदित्य राजगोपालन आणि व्हायोलिनची साथ विश्वनाथ रामस्वामी यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तुमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1,067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमध्ये प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्य सेवाही खासगी संस्थांच्या मदतीने पुरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दराने LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखायला मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला LPG वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळा गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले, चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं, तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट

0: गल्फ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडूत शतक झळकावलं, तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिनं 37 आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळं भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदक साठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीने 19 चेंडू 37 धावा करत 4,788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4,287 धावांसह या यादीत 3रा क्रमांकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं 54 वर्षीय प्लंबरचा मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या माभळे परिसरात काल रात्री गौरी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना नदीत 2 जण बुडाले. यातल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे. नागपूर जिल्ह्यात तिष्टी खुर्द गावातल्या 2 शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या पारडी पोहकर गावात विजेच्या तुटलेल्या तारा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात धक्का बसून एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवरही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही विशेष इशारा नाही. याबरोबरच हवामानाचा अंदाज संपला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.

नमस्ते बालमित्रांनो, दोस्तांनो, आज आपण एक छानसं बालनाट्य ऐकणार आहात. नाटकाचं नाव आहे धूम मचाले धूम. या नाटकातीने भाज्या आणि फळं यांची गमाडी जम्मत आपण ऐकणार आहात. लेखक आहेत गोविंद गोडबोले. या नाटकात सहभागी बालकलाकार आहेत मुग्धा देव, मनाली मराठे, मिहिका दीक्षित, अवनी पुसाळकर आणि संकेत पाटील. सादरकर्त्या उमा दीक्षित. चला तर मग ऐकूया बालनाट्य धूम मचाले धूम.

0: चला चला उठा, टोपलीच्या बाहेर या। मेथी, अग आता कुठे डोळा लागला होता?
1: वांगे भाऊ, ही झोपायची वेळ नाहीये, वेळ फार कमी आहे।
2: हो ना मंडळी, रात्र वैऱ्याची आहे, जागे रहा, सावध रहा।
0: द्राक्ष भाऊ, तुमच्या चवीसारखं आंबट बोलू नका।
2: आम्ही आंबट नसतोच मुळी, मी सिडलास आहे म्हटलं आणि त्यातही सोना का?
0: तू काहीस पण
2: मग तू कोल्याचा मत इथला असं मी म्हणेन, कोल्या द्राक्ष आंबट ना।
0: ती माणसाच्या गोष्टीतल्या कोल्याला आणि काय माणूस नाही म्हंटल, भाजी टोपलीतलं वांग आहे वांग।
3: आर्डर आर्डर,
4: अरे बापरे मर्डर, वाचवा वाचवा इथं मर्डर झालाय मर्डर।
0: सफरचंदा कंड्या विकू नको, इथे कुणाचाही मर्डर झालेला नाहीये, मी म्हणाले ऑर्डर ऑर्डर।
4: मग ठीक आहे, सकाळ झाली काय?
2: नाही रे बाबा, रात्रीचे फक्त 10 वाजले आहेत।
4: अरे मग एवढ्या रात्री उठवलंस तरी का? मला कशी भरपूर झोप आवडते, झोप अधिक घेतली की मनही ताजतवानं होतं।
1: बाबा रे, आपलं काल काय ठरलं होतं?
4: मला नाही बो आठवत।
2: पाहिलं, यालाच म्हणतात आठवणीचा खंदक।
4: असू दे जा, पण आता काय ठरलं होतं ते तरी सांग।
2: हेच की
0: मी सांगतो, रोज रात्री घरातले सगळे झोपले की आपण भाजी टोपलीतून बाहेर यायचं आणि आपल्या अल्प आयुष्याबद्दल खंत न करता छान गप्पा मारायच्या।
1: आपल्यातले किती कमी झाले तेही बघायचं,
0: गंगा करायचा, गाडी म्हणायची, चिडवायचं
1: आणि हसवायचं सुद्धा।
0: आज मेथी आणि कोथिंबीर लवकर कशा उठल्या?
3: अरे गमाल आहे रे वांगे तुझी, अरे तुला झोप येत नाही म्हणजे काय आम्हालाही झोप येत नाही की काय रे?
1: त्याला ग कुठली झोप येणार, नुसता गोलाम गोलत।
0: कोथिंबीर तुझ्यासारखा नाजूक नाहीये मी।
2: बर पुरे, आता म्हणजे आज दिवस अखेरीस या टोपलीत आपण फक्त 6 जण उरलेलो आहोत।
0: काय जर फ्रीज

0: ना लिंबू दादाला कोंडलं तेव्हा मी होते तिथं. आता आपण त्यांना बाहेरही काढू शकत नाही.
1: ठीक आहे, गेलेल्या झालेल्या गोष्टींचा अधिक विचार करायचा नाही. आता आजच्या रात्रीचा आनंद साजरा करायचा.
2: बरोबर, आम्ही तयार आहोत. रेडी, 1 2 3 4. धूम मचाले धूम मचाले धूम, धूम करूया धूम करूया धूम, धूम धूम या टोपली मध्ये, धूम धूम या मित्रांमध्ये, धूम धूम या घरामध्ये.

0: उसका कैस तू असू दे जा चला चला आता दुसरी गंमत
1: मला वाटतं आता कोणतरी छान जोक सांगावेत
2: हो गुड आयडिया
0: कोथिंबीरे नुसती गुड आयडिया असं म्हणू नकोस जोक सांग जोक
2: हो सांगते की खूप जोक्स ऐकवेन मी हे ऐका एकदा एका लाल भोपळ्याची आणि पर्वळाची भेट झाली लाल भोपळ्याला पर्वळाची थट्टा करायची लहर आली लाल भोपळा पर्वळा अगदी प्रेमाने म्हणाला अरे मित्रा तुझ्याकडे पाहिलं की वाटतं आपल्या राज्यात बरीच वर्ष दुष्काळ पडला असावा पर्वळाला हा टोळा जहरी बसला पण तेही काही कमी नव्हतं तो भोपळे दादाला म्हणतो कसा भोपळे दादा तुझ्याकडे पाहिलं की लगेच कळतं आपल्या राज्यात दुष्काळ का पडला असावा
3: थँक्यू
2: आणखी एक सांगते हां ऐका एक होती मुंगी उठा आयटी ती चालत होती तिकडून एक हत्ती डुलत डुलत येत होता तो जरा शिस्ताच होता तो तिला म्हणाला कुठे चालली आहेस ती घाबरत घाबरत म्हणाली मी शिंपी दादाकडे चालली आहे मला स्कर्टची वाला टाकायचा आहे तो म्हणाला ठीक आहे शिंपी दादाला सांग त्याच्यामधलं कापड उरलं तर मला पायजमा शिव
1: आता मोबाईल कुठून आला
0: पिंकीचा आहे तो छोट्या बाळाने मग अशी स्टॉप न्यूज काय केला होता
1: अरे बोलताय काय SMS आहे मेसेज काय आहे तो तरी बघ
0: ए थांबा हा मी बघते वाचते हा मराठीत आहे मी रानात तू वना मी वना तू झाड मी झाड तू फांद मी फांद तू पानात तिघ्या तू पानात मी पानात तू फुलात मी फुलात तू कळ्यात मी कळ्यात तू बुज कळ्यात
2: बाकी घरातली माणसं नेहमी बुजकळतच असतात
4: अरे आणखी काय SMS बघ की जात तेवढाच टाइमपास
0: बघते की ऐका हा काश पण SMS होते एक लिंक मी आपके पास होते भले आप हमें डिलीट कर दे पर कुछ पल के लिए हम आपके हाथ में तो होते
2: मला एक SMS आठवतं हां ऐका आयुष्य असावं पाहिजे अतकाच्या फुलासारखं थोडाच वेळ फुलणारं पण सुगंध दरवळून टाकणारं
1: छान छान
4: अरे आज खरंच मज्जा येते या घरातल्या भाजीच्या टोपलीतली फळं आणि भाज्या पण कुठून कुठून आलेलो या घराच्या माणसाच्या पोटात केव्हा जाणार माहीत नाही डोक्यावर 70 टांगची तलवार पण याही अवस्थेत आपण आनंदी आहोत
2: आता काय करायचं
1: गाणं ऐकूया
2: टिपणार आहेस
1: हो ना तुला काय वाटलं मी गाणार आहे
0: एखादं बालगीत लावा बा छान वाटेल
1: बालगीतच लावणार आहे

0: गाणं ऐकताना खरंच मजा आली ना। आज आपली रात्र मजेत जाणार असं दिसतंय।
1: मग बरंच झालं की रे वांग्या। बांगे भाऊ एखादं कोडं सांग ना, तेवढाच वेळ मजेत जाईल।
0: सांगतो की माझ्याजवळ खूप कोड आहेत, ओळख आहे। अटक्यात लटक लटक्यात दे, बारा कोस गेलं तरी सांडत नाही।
2: अटक्यात लटक लटक म्हणजे नेमकं कशात काय बरं?
0: अरे कोळ असेल, आंबा कोळीच्या बाजूचा घर आणि साल म्हणजे आटक, त्यानंतर कोय म्हणजे लोटक।
1: लोटक लटक काय करतोयस?
0: लोटक्यात दही आहे म्हटलं, दही दही।
2: माहिती रे बाबा, पण ते तुला विचार करून दे। सफरचंदा तू कर रे विचार।
0: छे उत्तर येईल असं वाटत नाही। आटक कळत लोटक कळत,
1: पण दह्याच विरजण काही लागत नाही।
3: मग हरलो म्हणाना?
1: मग म्हणावाच लागेल।
2: बोलल्या दोघी जण।
0: सांगू बांगे भाऊ, हरलो आम्ही।
1: अरे सोप्पायच उत्तर, नारळ नारळ।
2: हो रे हो, खरंच की बारा काय बाराशे कोस गेले तरी सांडणार नाही।
1: अरे देवाची कणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ते काय उगीच?
2: अगदी खरं। बरं एखादं सोप्पं कडं घालणार आहे, फार अवघड घडं घातलं तू।
1: बरं ऐका, हा सुभरला या तर रुपाया।
0: एकदम सोप्प चंद्र, लाया म्हणजे चांदण्या आणि रुपाया म्हणजे चंद्र।
2: काय ग मेथी ताई, आलं ना आम्हाला उत्तर?
3: झाली द्राक्षा, तुला नेहमीच माझ्याशी भांडत असतोस।
0: जाऊ दे रे, भांडू नकोस। आपलं काल काय ठरलं होतं? मिळालेली आयुष्याची रात्र आनंदात घालवायची।
1: बरोबर, कुणास ठाऊक उद्या भाजीसाठी किंवा फलाहारासाठी कुणाचा नंबर लागतो ते?
0: काहीतरी वेगळी गमत सांगायची आहे ना। मग ऐका सांगतो, परवा पिंक्याच्या बाबांनी एक गोष्ट लिहिली आहे, लहान मुलांसाठीच आहे।
1: म्हणजे या घराच्या मालकांनी ना?
3: उरे बाबा, आपण गोष्ट काय ती सांगा ना।
0: सांगतो की एके दिवशी लांब गावाबाहेर फिरायला गेलो होतो। कसाई एका बैलाला ओढून नेत होता। त्या बैलाचा आता काही उपयोग नाही म्हणून शेतकऱ्याने त्या कसायाला तो विकला होता। मला वाईट वाटलं, मला माझं गाव आठवलं। सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातलं दिगंची हे माझं गाव। गावाला तेव्हा आमची शेती होती। सेवानिवृत्तीनंतर वडील शेती बघत होते। वडिलांना आम्ही अण्णा म्हणत होतो। शेतकामासाठी अण्णांनी एक गडी ठेवला होता, शिवा त्याचं नाव। आम्ही त्याला शिवानाना म्हणत होतो। शिवानाना शेतीची चांगली देखभाल करीत असे। आमच्याकडं दोन बैल होते, एक काळ्या रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा। काळ्या रंगाचा बैल अकलूजच्या बाजारातून आणला होता। अण्णाचं प्रेम दोन्ही बैलांवर, पण या काळ्या बैलावर थोडंसं जास्तच होतं। त्याला कारणही तसंच होतं, तो चांगलाच थोराड होता। आम्ही त्याला हत्तीच म्हणायचो। उसाच्या गाड्या वाहून त्याला बळ आलं होतं। एकदा सुगीच्या दिवसात संध्याकाळी धान्याची पोती भरून गाडी हाकीत शिवा येत होता। आमच्या गावातल्या घरात शेतातून येताना मान नदी लागे। त्यावेळी नदीला पाणी असे। नदीच्या दोन्ही काठाला उंच भाग होते। एक चढ उतरावा लागे, एक चढावा लागे। पहिला उतार होता। उतार संपताच छोटासा डोहा होता। गाडीत मी पोत्यावर बसलेलो लहान होतो। तेव्हा गाडी मोठ्या कौशल्याने शिवानांना चालवत होता। काय झालं कोणास ठाऊक, गाडी उतारावरनं डोहाच्या भागात गेली। पांढऱ्या वरच्या बाजूला तर काळा बैल डोहाच्या बाजूला होता। त्याचं फक्त डोकंच वर होतं, बाकी शरीर पाण्यात बुडलेलं। भीतीनं मी डोळे मिटले, मला पोहता येत नव्हतं। नदीला पाणी भरपूर होतं, पण काही कळायच्या आतच काळ्यानं एक झटका दिला आणि भरलेली गाडी बाहेर काढली। अपघात टळला होता। पुढं हा बैल म्हातारा झाला। त्याला विकून टाकायचा सल्ला अण्णांना अनेकांनी दिला, पण अण्णांनी त्याला विकलं नाही। ते म्हणत की एवढी सेवा करून तो आता पेन्शनीत निघाला आहे, तो माझ्या दावणीवरच आनंदानं खात पी देह ठेवील। मी जशी पेन्शन घेतोय सरकारची, तशी तो पेन्शन घेतोय माझी, आणि तो आनंदानं आमच्या दावणीतच पुढं मेला। त्याच्या आठवणीनं आजही डोळ्यात पाणी येतं। त्याचबरोबर अण्णांचा भूतोदयाचा धडा मनात अधिक खोलवर जाऊन बसतो।
1: किती छान कथा ऐकली सफरचंदानं, अगदी बोध घेण्यासारखी होती। हो ना, नाहीतर शरद हरायला गाजर कारणीभूत.
2: माझा काही तर संबंध.
0: अरे इथं नाही पण जुन्या गोष्टी तर होता की.
3: कोणती गो गोष्ट?
0: अरे ससा आणि कासवाची शर्यत.
3: हा ती होय,
0: पण मला कशी आठवत नाही.
1: तुझा वाचन नाही ना.
0: उगाच काहीतरी बडबडू नकोस, सांगायची असेल तर सांग, नाहीतर मी आपलं झोपतो.
1: वारे वा म्हणे झोपतो. ऐक हा, एक होता ससा आणि एक होते कासव. त्या दोघांची चांगली मैत्री होती. ससा पांढरा पांढरा शुभ्र गुबगुबीत होता. ससा जिकडे तिकडे टुन टुन उड्या मारायचा. एके दिवशी ससाला वाटलं आपण कासवाशी पैज लावावी. ससा कासवाला म्हणाला, मित्रा आपण त्या समोरच्या पिंपळाच्या झाडापर्यंत अगोदर कोण जात आहे ते बघूया. पैजाला सुरुवात झाली. ससाला वाटलं कासव काय हळूहळू जाणार, मीच पैज जिंकणार. म्हणून त्याने आजूबाजूचा कोवळा पाल्या खाल्ला व गवतात लोळू लागला. गार गार गवतात त्याला छान झोप लागली. कासव काय हळूहळू जाऊन पिंपळाच्या झाडापर्यंत पोचले. ससाला जेव्हा जाग आली तेव्हा तो धावत सुटला. बघतोय तर काय, कासवच अगोदर झाडापर्यंत जाऊन पोचले होते. ससाला वाईट वाटले व ससा मान खाली घालून निघून गेला.

कोण असता ऊ कसा पण सरका शीत गेला ससा, कोण असता ऊ कसा पण सरका शीत गेला ससा।

0: यात माझा काय रे दोष? आम्ही काय त्याला खा म्हटलं होतं? माझे पूर्वज का त्याला हरवण्यासाठी दौगवले होते की काय?
1: आम्हाला काय माहित?
0: काय माहिती नाही, सगळं माहिती आहे. उलट मी म्हणेन, आमच्या आकर्षक रंगामुळे सगळेजण आम्हाला खायला उत्सुक असतात. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, आमच्यात अजीवनसत्व असतं. आम्ही माणसांच्या डोळ्यांकरता खूप चांगले असतो. अरे, जीवनसत्व नसेल तर माणसाला अंधत्व येऊ शकतं, त्वचेवर खरखरीतपणा येतो. एवढंच नव्हे तर त्याची प्रतिकार शक्तीही कमी होते.
1: हो ना, आम्ही गडू असतो पण आमच्या घरी भरपूर जीवनसत्व असतात. माणसाच्या केसांच्या वाढीसाठी आम्ही खूप उपयोगी पडतो.
2: आमचा पण उपयोग होतो, आम्ही डोळ्यांसाठी चांगले असतो.
3: अरे बाबांनो, माझ्यात तर भरपूर व्हिटॅमिन्स असतात. म्हणतात ना, ऍपल अ डे की डॉक्टर अवे.
1: काय रे वांग्या, तुझं काय?
4: तुम्हाला खाऊन खाऊ त्या माणसांना कळता आला ना की तोंडाला चव येण्यासाठी आमचाच उपयोग होतो म्हटलं.
1: मी सुद्धा एक छानसा उतारा ऐकवणार आहे. हा, त्या दिवशी काकू राणीला वाचून दाखवत होत्या, तर त्या पिंक्याच्या आईने तो चक्क टेप करून घेतला होता.
2: श्यामची आई ना? वा वा, सानी गुरुजी.
0: बरोबर. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू आणि इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ये रे, मी सुखडी नीट बांधतो. हा, असं म्हणून बाळू वरवडेकरानं माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हा, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकावं आणि पुन्हा मागे यावं, पुढे होई पुन्हा मागे, नागधरी पुन्हा सोडी, असं चाललं होतं. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे मग श्याम मारी, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूनं परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिलं. मी ओरडलो, मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव आणि लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनही उडी घेतली आणि त्यानं मला धरलं. माझ्या पोटाखाली हात धरून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावायला बघू नको. अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरलं, पुढे मागे करीत होतो पण शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरिले आणि शिकवलं. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुलं म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. हा, मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडं थोडं त्याला पोहताही येऊ लागलंय. बाळू काका म्हणाले, श्याम लवकर शिकेल चांगलं पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोकं चांगलं पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुलं निघून गेली. मी डोकं पुसलं, सुकी लंगोटी नेसलो आणि घरात जरा रागावूनच बसलो होतो. जेवणं वगैरे झाली, आई जेवायला बसली होती. मी ओसरीवर होतो, इतक्यात श्याम अशी आईनं गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, तुला आवडतं ना? मला नको, जा, सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस? मी रडवेला होऊन म्हटलं. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. ते वळ अजून आहेत, तोवर दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्यानं भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटलं. माझं बोलणं आईला लागलं का असं मनात आलं. आईनं तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्रा आहेस असे का जगानं तुला म्हणावं?

0: माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत, श्यामला कोणी नावं ठेवू नये म्हणून मी तुला मारलं हो। श्याम, तुझ्या आईला तुमची मुलं भित्री आहेत असं कोणी म्हटलं तर तुला आवडेल का? तुला खपेल का ते? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? आणि माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही। माझा अपमान कुणी केला तर माझ्या मुलांनी तो सहन करता कामा नये। असे असेल तरच मी त्यांची खरी आई आणि तरच ते माझे खरे मुलगे। रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा आणि जा खेळ। आता निजू नको हा, पोहून आल्यावर निजलं तर लगेच सर्दी होते। गड्यांनो, माझ्या आईला धीट मुलं हवी होती, भित्री नको होती।
1: सुरेख, हे ऐकलं की मी पण ठरवलं शूर व्हायचं, उद्याच्या येणाऱ्या संकटाला हसत सामोरं जायचं।
2: हो, मी पण हेच ठरवलंय, आता उद्याची भीती मला वाटणार नाही। आता किती वाजले रे, थोडं झोपूया का?
3: खरं आहे तुझं, चला आता झोपायला हवं।
1: अरे आता दात गुंफून झोपूया।
3: वांगे भाऊ, तेवढी कॅसेट लावा ना, शेवटचं गाणं ऐकूया।
1: ऐकता ऐकता झोपी जाऊ। गुड।

काही दोस्तांनो, आपल्या छोट्या दोस्तांनी सादर केलेलं धूम मचाले धूम हे बालनाट्य कसं वाटलं? आवडलं ना? या नाटकाचे लेखक होते गोविंद गोडबोले. यात भाग घेतला होता मुग्धा देव, मनाली मराठे, मिहिका दीक्षित, अवनी पुसारकर आणि संकेत पाटील या बालकलाकारांनी. सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. बरं तर दोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला बालदरबार हा कार्यक्रम संपला. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या रविवारी. तोपर्यंत मेधाताईचा नमस्कार.

0: धूम मचाले धूम हे बा नभोनाट्य आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून दुपारचे 3:41 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सायन्स कॉर्नर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कधी विचार केला आहे का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुळे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण ह्याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे ह्याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये ह्या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत, आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्त्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
1: महत्त्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्त्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, ह्यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
2: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण, ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करत आहेत, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल, त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील, तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अति दुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो, आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
2: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं ह्याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो.
2: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालेच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
2: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे, आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
2: त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो, आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मेबी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल.
2: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता, आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या. आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या. वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये. तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला. पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे एक 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरणं आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजेत, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्हीसुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता ही आम्हाला थोडी समजून सांगा.
2: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे. सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे 1000 फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की बा त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातो आहे त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
2: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातो आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतो आहे तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो आणि अजून असे 1-2 त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला ह्या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
2: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावाचा

0: ते ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोकं, काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोकं आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 हून अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC ला, मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17चं कन्फर्मेशन आलेलं आहे, 17ना नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसं सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचं पण कधी योग येतो का?
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितलात, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो ॲनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला ॲनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला, आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता, कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा ॲनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडसर आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो ॲनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं. आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतो आहे का, दिसतो आहे तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात,

0: साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR DTH उपग्रह वाहिनीवरून. आणि याबरोबरच हा कार्यक्रम संपला. श्रोते हो, संध्याकाळचे 4:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सोबती या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फ. मु. शिंदे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

दे धक्का या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल आणि समीर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: मुक्ता या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:28 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष लावण्यरंग या मालिकेचा भाग 82.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मोहन राणी देवीच्या दर्शनाला निघालेली असते त्यावेळी तिचा साज शृंगार कसा आहे ते या भागामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. दंडावर हिरवेगार गोंदण निरीचा घोळ डाव्या बाजूला बीजवरा शोभा दिसतो छान पट्टी भांगाची थेट पाडून सगरी पातळी नामिने सुन. ज्यावेळेला व्यापारी वाण्यांनी तिला पाहिलं वाणी पाहुनी झाले गार लमणाने वेढला दिला चौफेर आपापसात बोलती सार असलं असावं खबूतर राणी बटावाला खासा मग लोक जडावा दोघाला हिच्या नखऱ्याला त्याच्या स्वरूपाला. व्यापाऱ्यांचं हे आपसापसात बोललेलं ती मोहना राणी ऐकते आणि मग ती म्हणते बोलती झाली मोहन राणी कोणत्या शहराचं तुम्ही सावकार वाणी कुठं आहे बटावं तुमचा धनी तेवढा मला दावा तुम्ही आणूनी. असं म्हणून ती बटावासाठी व्यापाऱ्याजवळ एक पत्र लिहून देते आणि त्या पत्रामध्ये ती लिहिते राजे रामचंद्र माझे धनी लहानपणी गेलं परागंदा हो उनी भर पंचायत आली रसभरणी कोरे मोती पुरुषाचा वारा नाही अजूनी आली मला ऐकू तुमच्या स्वरूपाची वाणी तपापासून तजले अन्न पाणी लवकर यावं जडू द्या हिऱ्याला हिरकणी ताईत कंठाला. व्यापारी वाणी दिल्ली हस्तिनापुराला परत येतात बटावाकडे जातात आणि मोहना राणीनं दिलेला लखोटा बटावाला देतात आणि तो लखोटा म्हणजेच ते पत्र वाचल्यानंतर त्या बटावाचा वेडा झालेला जीव काय म्हणतो धीर काळजानं सोडला ठाऊ मोहना नारीचं मुख केव्हा पाहू अशी स्थिती त्याची झालेली असते. आणि अशा पद्धतीनं हा वग पुढं पुढं सरकत असतो. चला या वगाबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेली जगदीश केवडकर यांची एक रचना ऐकूया. संगीतकार प्रकाश देवाळे.

मोहना राणीचं हे वर्णन ऐकल्यानंतर बटाव जो असतो तो मोहना राणीच्या भेटीसाठी उतावीळ झालेला असतो. त्याची आई आणि त्याची बायको त्याला समजावून सांगत असतात, पण बटाव त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. तो मोहना राणीच्या भेटीसाठी निघतो. त्याचं देखील वर्णन अतिशय छान पद्धतीनं केलेलं आहे. दिल्ली शहराचा बटाव झुरा बावरा, हजारात हिरा लाखाचा मोहरा, रूपानं गोरा वय 25 कोवळा चेहरा, दंडात दंड पेट्या रेशिमी दोरा, मस्तकी खोवनी मोत्याचा तुरा, अंगात कपडा जरीचा सारा, शब्द त्याचा सुटतो मंजुळ वारा, मूर्खी पानाचा रंगला विडा, नामी पायात पठाणी जोडा, शिंदेशाही तोडा, शिंदेशाही तोडा.

वर्णन वाचल्यानंतर दिल्लीच्या शहरात राहणारा जो बटा बसतो तो मराठी राहणीचा कसा काय असाही प्रश्न काही जणांना पडू शकतो. पण सावळजसारख्या खेडेगावात राहणाऱ्या उमानं दिल्ली हस्तिनापूर पाहिलेलं नसणार, त्यामुळं दिल्लीतल्या लोकांचं राहणीमानही महाराष्ट्रातल्या लोकांप्रमाणेच असणार अशी कल्पना करून या उमानं दिल्लीचा जो बटाव आहे तो मराठी पोशाखात रुबाबदारपणे उभा केलेला आहे. पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर. पुष्पा बागधरे यांच्या आवाजामध्ये मादा देवकते यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार बाळ पळसुले.

0: करण्यासाठी सगळा गाव जमा झालेला असतो. केपची बंदुकीचा मार करून बटाव प्रवासाला निघतो. जंगल झाडीतून प्रवास करत तो एकदाचा अहमदनगरला येऊन पोहोचतो. शहरात फिरून एका बागेमध्ये येतो. तिथं फुलाई माळीण बागेची राखण करत असते. ती आपल्या घरात मोहना आणि बटावची भेट घडवून आणते. हिऱ्या पाशी हिरकणी शोभेला नागिणीच्या नागशेज येला. मग मोहना राणी बटावाला सांगते, लाल बागेत तीन तळाचा बंगला आहे, तिथं तुम्ही थांबा, मी तुम्हाला जेवण घेऊन येते, तिथं आपण एकांती बसू. असं सांगून मोहना राणी वाड्याकडे येते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तिनं स्वयंपाक केला, साज शृंगार केला, बटावाला भेटण्यासाठी जेवण घेऊन निघणार एवढ्यात तवर जासूद दारात आला, मालदारानं पुकारा केला, तयारी करा आडवं जाण्याला, धनी गेल्याला परमूल खाला, आले वाड्याला. 15 वर्षापूर्वी मुलुखगिरीवर गेलेले राजे रामचंद्र म्हणजे मोहना राणीचे पती आपल्या भव्य सैन्यासह परत आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण चला. हे ऐकताच मोहना राणी भांबावते. आता मी भेटू कोणाला, पती रामचंद्राला की पत्र धाडून बोलावून घेतलेल्या बटावाला? पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका ढंगदार अशा लावणीनंतर. रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेली विवेक आपटे यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार अनिल मोहिले.
1: धा धा धिंता किट धा धिंता धकिटे कता किटे ककित धा धिंता
2: बाई बाई
3: बाई
2: बाई
3: बाई
2: बाई
3: बाई
2: बाई
1: धर दिट धर दिट धर दिट धर दिट धागिना तिन धागिना

या लावणीपूर्वी मोहना राणीची मनस्थिती कशी झालेली आहे हे आपण बघितलं, की एकीकडं नवरा आपल्या सैन्यासह परत आलेला आहे आणि दुसरीकडं तिनं बटावाला पत्र पाठवून बोलवून घेतलेलं असतं, तो बटाव देखील आलेला आहे. अशा वेळेला बटावाला भेटण्याचाच निर्णय ती मोहना राणी घेते आणि एक युक्ती सांगून मोहना राणी भटजीला पुढं पाठवते. 21 दिवस वेशीच्या आत प्रवेश करू नका असं भाकीत भटजी राजा रामचंद्राला सांगतो. त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून राजा रामचंद्र लालबागेत मुक्कामाला जातो. बावटाही नेमका तिथंच उतरलेला असतो. दोघांची गाठ भेट होते तेव्हा राजा रामचंद्र बटावाला इकडे येण्याचं कारण विचारतो. मोहना राणीनं प्रेमापोटी पत्र पाठवून मला बोलावून घेतलं आहे असं खरं कारण तो सांगून टाकतो आणि ते ऐकताच अतिशय सुंदर अशा ओळी या वगामध्ये लिहिलेल्या आहेत. जाब ऐकतास शूर मर्दास राग आला, ताकीद केली अरब लोकाला, धरा म्हणे ह्याला सर्व लोकांनी धरला लेला, खाली पाडून तलवारीचा सळत सोडला, मुल्लाणी सल्ला घाली बकऱ्याला, असा पुरा केला, बटाव मारला गेला. पण हे मोहना राणीला कळलं नव्हतं, त्यामुळं ती बटावासाठी भोजन घेऊन लालबागेत येते. ती बटावाजवळ आल्यानंतर बटाव ठार झाल्याचं तिला कळतं. ती अस्वस्थ होते, खंजीर खुपसून बटावासाठी स्वतःचा प्राण देते. अशा रीतीनं या कथेची शोकांतिका होते. तमाशामध्ये कशा पद्धतीनं कथानक लिहिलं जातं हे आपण बघितलं, पण तमाशा हा खरं तर मनोरंजनाचा कलाप्रकार आहे. मग अशी शोकांतिका लिहून चालायचं नाही असा विचार उमानं केला. मग शेवटी शंकर पार्वती येतात आणि दोघांनाही पुन्हा जिवंत करतात. बटावाची आणि रामचंद्राची लढाई होते, त्यात बटावाची सरशी होते, तो अहमदनगरचं राज्य जिंकतो आणि मोहनासह आणि तुरा लावून दिल्लीला परत येतो. वगाचा शेवट असा टाकणीच्या लावणीनं होतो. गाव गाव बटाव गाणारं गाती, असली कुणी कल्पना काढली नव्हती, सर्वांच्या वरची केली या कीर्ती, उमा बाबूला करणी साधती, मुखातून रत्न अक्षर पडती, सभाचित्त देती त्याच्या शब्दाला, उमा बाबाजी कवीश्वर आला, शिदू बाबाजीचे पुत्र म्हणून डंका वाजला, असा आहे हा मराठीतला पहिला वग मोहना बटाव. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: श्रोतेहो, आत्ताची ही लावणी वैशाली सामंत यांनी गायली होती. रचना विवेक आपटे यांची, संगीतकार निशिकांत सदाफुले. बरे तर मग या लावणीबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग.

0: सादर करते अभिराम सराफ, लावण्य रंग,
1: आताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता थोड्याच वेळात प्रारंभ होत आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही या सभेत स्वागत आहे. थोड्याच वेळात 5 वाजता ठीक आपण ऐकू शकाल काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. परकीय गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यांनी जुलैमध्ये सुमारे 20,200 कोटी तर ऑगस्टमध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. येत्या आठवड्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांचं लक्ष भूराजकीय घडामोडी, परकीय गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमतीवर असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले. काळाचौकी इथं विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला. घाटकोपर इथं मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या 3 महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. महिला हॉकीमध्ये भारतानं उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतानं कझाकिस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 57 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अनन्या श्रीधर यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग मध्यमावती, ताल आदिताल आहे. त्यांना साथसंगत अशी आहे, मृदंगम साथ आहे आदित्य राजगोपालन यांची आणि व्हायोलिनची साथ आहे विश्वनाथ रामास्वामी यांची. निर्मिती सहाय्य विमर्शिनी संतोष. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनन्या श्रीधर यांनी गायलेला राग मध्यमावती.

नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनन्या श्रीधर यांनी गायलेला राग मध्यमावती आपण ऐकलात. यांना सातसंगत अशी होती, मृदंगम साथ होती आदित्य राज गोपालन यांची, व्हायलिनची साथ होती विश्वनाथ रामास्वामी यांची, निर्मिती सहाय्य विमर्शिनी संतोष. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते मी दिव्या. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या मागच्या भागामध्ये आपण UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने, म्हणजेच एका वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला होता. त्यांचा शालेय जीवनातील प्रवास, UPSC करण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला याविषयी आपण जाणून घेतलंय. आता त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला याविषयी ऐकूया आजच्या कार्यक्रमात.

श्रोतेहो नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण UPSC टॉपर असलेले रोहित सर यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्यांचा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे शालेय शिक्षणापासून ते UPSC पर्यंत त्यांनी कसा केला त्याविषयी अगदी सखोल अशा गप्पा आणि मार्गदर्शन सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे. वेळेअभावी आपल्याला मागच्या भागामध्ये

0: कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, किंवा UPSC ची परीक्षा देताना आपल्यामध्ये कोणते बदल घडवणं हे आवश्यक आहे. आणि याचसाठी आजही आपल्याबरोबर आहेत रोहित सर. सर नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. सर, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमची जर्नी कशी झाली हे सांगितलंय. पण आता एक जो प्रश्न येतो की UPSC मुळे आपल्यामध्ये काही बदल घडतो का? छोटा रोहित कसा होता आणि आत्ता ऑफिसर रोहित कसा आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
1: नक्कीच मॅम, मला देखील वाटतं की जेव्हा मी माझी बॅकग्राऊंड किंवा माझी जर्नी बघतो तर तेव्हा वाटतं की माझ्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. जेव्हा मी छोटा रोहित होतो तेव्हा खूप खोडकर होतो. मी देखील लास्ट बेंचवरही बसायचो. मी देखील शिक्षकांची टिंगलटेवाळी करत होतो, विद्यार्थ्यांसोबत मस्करी करत होतो. पण जसं जसं मी मोठा होत गेलो, मी माध्यमिक शिक्षणासाठी जसं सांगितलं मी बिद्रीमध्ये आलो, त्या ठिकाणी काही गोष्टींची मी आत्मसात केलं, ज्यामध्ये की ड्रॉइंग होतं किंवा स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हिटी करणं. ह्यामुळं असं झालं की फिजिकली मी फिट झालो. जसं म्हणतात ना की फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा योगासने, यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि एक शिस्त लागते. कारण आपण डेली एक रुटीन फॉलो करायला सुरू करतो की उठल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा संध्याकाळी एक घंटामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ज्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी येतात. त्यामुळे मला शिस्तही लागली माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर जेव्हा मी डिग्रीमध्ये कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर येथे आलो, त्यावेळी देखील मी खूप जे म्हणतात ना की लाईनच्या पलीकडे असतं की म्हणजे भांडण करणे, कारण मी कोल्हापूरचं असल्यामुळं थोडस होतं की आपण इथला आहे प्रॉपर की आपण थोडस राहावं.
0: त्यामुळे मस्ती धमाल, फुल टू एन्जॉय.
1: यस यस, फुल टू एन्जॉय. आपल्याला काय अभ्यास वगैरे जास्त नाही, जेवढा पासिंग पुरता करायचा, पण फुल मजा करणे किंवा ह्या गोष्टी करणे ह्या ग्रॅज्युएशन मध्ये भरपूर झाल्या. आम्ही भरपूर फिरलो देखील, भरपूर ट्रेकिंग केले, जे आपलं फेमस आहे पन्हाळा पाऊटिंग देखील केला आम्ही, म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटी देखील केल्या. पण त्यानंतर जेव्हा मी UPSC जर्नीमध्ये आलो, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तेवढा बदल नव्हता. तेव्हा देखील मी थोडा मजेशीर होतो किंवा ज्या गोष्टी म्हणतात ना की असंच असतं, जेवढं
0: कॉलेज लाईफ फुल्ली एन्जॉय करत तुमची ही जर्नी चालली होती.
1: पण जेव्हा माझी पहिली प्री उडाली तेव्हा माझे डोळे उघडले की ह्या एक्झामसाठी खूप वेगळं लागतं. म्हणजे वेगळं नाही पण थोडस शेड्यूल लागतं, शिस्त लागते. माझ्यामध्ये शाळेमध्ये असताना होती पण थोड्याशा 12वी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये थोडी गेली होती आणि मला वाटतं की सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट आणि फोर्थ अटेम्प्ट मध्ये काही चांगल्या सवयी लागल्या. जसं की मी पहिल्यांदा बोललो की प्राणायाम करणे किंवा मेडिटेशन करणे ही खूप चांगली सवय होती. मी सध्या देखील करत आहे. कारण त्याचा फायदा असा होतो की आपण कोणतेही काम फोकसने करतो, इफिशियंटली करतो. असंच नाही की आपण करत आहे म्हणून असं करतो, असं नाही. जेही काम करतो आपण इफिशियंटली करतो, त्यामुळे फोकस खूप महत्वाचा आहे. सेकंड म्हणजे मॅम, ह्या एक्झामला क्लिअर करायची असेल ना तर स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा आपण 3 अटेम्प्टमध्ये फेल होतो त्यावेळी स्वतःवरचा आत्मविश्वास खूप कमी होतो आणि त्यामध्ये स्वतःवर हाय राहणे, स्वतःविषयी कॉन्फिडन्स असणे हे खूप महत्वाचं आहे आणि ते जपणे खूप महत्वाचं आहे. कारण ही मॅरेथॉन आहे आणि जर तुम्हाला या मॅरेथॉनमध्ये पळायचं असेल ना तर तुम्हाला प्रत्येक स्टेप ही कॅल्क्युलेट घेतली पाहिजे. असं नाही की आता मी फास्ट पळतो आणि जाऊन थांबतो, तसं नसलं पाहिजे. जसं म्हणतात ना ससा आणि कासवाची गोष्ट आहे, तशीच आहे ती. आपण कासवच राहिलं पाहिजे या प्रिपरेशन मध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी की मॅम, फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे. कारण आपल्याला 10 ते 12 तास अभ्यास करायचा असतो, त्यामुळे आपले डायजेस्ट सिस्टीम खूप वीक होते. कारण माझे देखील झालं होतं, जेव्हा थर्ड अटेम्प्ट मी देऊन मी दिल्लीवरून कोल्हापूरमध्ये आलो, त्यावेळी माझं वजन 13 ते 14 किलो वजन कमी झालं होतं. आणि तेव्हा मला कळालं की आपली फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर मी डिसाईड केले की आपण 1 तास डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करणारच आहे आणि ती एक चांगली सवय लागली मॅम.
0: म्हणजे लंबी रेस का घोडा जर बनायचा असेल तर त्यासाठी आपली तब्येत ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि अर्थातच आपला कोल्हापूरचा जो तरुण आहे ना तो तब्येतीकडेच व्यवस्थित लक्ष देतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतोच. आता या जर्नीमध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग, कुटुंबाचा सपोर्ट आणि त्याचबरोबर मित्रांचा सहभाग कसा आहे?
1: नक्कीच मॅम, बिकॉज की ही जर्नी खूप मोठी आहे. जसं की सांगितली, मॅरेथॉन आहे आणि प्रत्येक स्टेपमध्ये, कारण एकच आपल्याला सक्सेस मिळाला असतं, तो एकच दिवस असतो ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपलं नाव आलेलं आहे लिस्टमध्ये. अदरवाईज जी 4-5 वर्ष असतात ते दुःखच असतं. त्यावेळी महत्वाचे असतात आपले घरचे, आपले मित्र आणि म्हणजे मामा किंवा आपले रिलेटिव्ह असतात ते. माझं नेहमी होतं की वडील माझे

0: एसबीमध्ये काम करतात, ऑपरेटर म्हणून काम करतात, तर त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. कारण फायनान्शियली मला काही अडचण त्यांनी येऊ दिली नाही. काही नदीच्या काळामध्ये मी माझी मम्मी देखील गमावलो, 2020 साली त्यांचं डेट झाली. पण त्यामधून उभारून वडिलांनी मला सांगितलं की तू कर प्रिपरेशन. त्यांनी मला असं फोर्स नाही केला की तू सोडली पाहिजे, लगेच दुसरी कोणता तर जॉब घेतला पाहिजे, असं कधीच फोर्स नाही केला. असं मला वाटतं की त्यांचा खूप मला सपोर्ट होता फायनान्शियली आणि मेंटली देखील. त्याचबरोबर माझे मामा, कारण मामा माझे शाळेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना अकॅडमिकली काय असतं त्यांना माहिती होतं. फायनान्शियली जरी वडिलांनी पुरवलं असतं तरी अकॅडमिकली काय करायचं किंवा आता पुढे काय करायचं, कारण जर आपण ग्रामीण भागामधून शिकत असेल तर आपल्याला डायरेक्शन खूप कमी असते. तर मग मामाने खूप मदत केली, कुठे ऍडमिशन घ्यायचं, आपण 12वी झाल्यानंतर काय करायचं, किंवा 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय केलं पाहिजे, कोणतं कोचिंग लावलं पाहिजे. त्यावेळी मामांचा देखील खूप रोल होता. आणि त्यानंतर येतात मित्र. कारण मला मॅम आठवतं जेव्हा माझा निकाल आला तेव्हा हे मित्रच होते, जेव्हा ते खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करत होते, त्यांच्यासाठी अनबिलिव्हेबल सीन होता. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एखादा विद्यार्थी जेव्हा यूपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करू शकतो, तर त्यांना देखील एक अपेक्षा वाटते की हा विद्यार्थी करू शकतो तर आपणही करू शकतो. त्यांच्यासाठी एक मोटिवेशन तयार होतं. तर मला वाटतं की घरच्यांचा आणि मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्या या यशामध्ये.
1: आता 4 वर्ष तुम्ही खूप अभ्यास केलात, अर्थात लहानपणापासून तुम्ही म्हणलात अकॅडमिकली तुम्ही खूप हुशारच होतात, किंवा तुमचे जे मार्क्स होते, स्कॉलरशिप होती, यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळालेलंच होतं. पण सलग 1-3 वर्ष अपयश, आणि 4थ्या वर्षी जेव्हा निकाल लागला तेव्हा त्या क्षणी तुमच्या घरच्यांची रिॲक्शन, मित्रांची प्रतिक्रिया काय होती?
0: जेव्हा 3-4 रिझल्ट असे बघतो की ज्यामध्ये आपल्याला नो मॅच फाउंड मिळतं, जेव्हा आपलं नावच मिळत नाही, आणि असं नाही की फायनल इयर मध्ये, इव्हन इन द प्रिलिम्स किंवा मेन्सच्या रिझल्ट मध्ये देखील मला अपयश आलं होतं. त्यामुळे जेव्हा 4-5 वर्षानंतर एखाद्या पीडीएफ मध्ये आपलं नाव येतं आणि लगेच दुसऱ्या अनेक पीडीएफ मध्ये आपलं नाव येतं, तर खूप आनंदाचा क्षण असतो. आणि असं असतं की हा सक्सेस फक्त माझा नसतो, कारण हा शिक्षकांचा असतो, घरच्यांचा असतो, मित्रांचा असतो. कारण मला वाटतं जेव्हा मी घरी गेलो, कारण मी जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी पुढल्या अटेम्प्ट साठी प्रिपरेशन करत होतो, मी एक्सपेक्टेशन करत नव्हतो की ह्यावर्षी रिझल्ट लागेल किंवा हे काय होईल. त्यामुळे मी लायब्ररीमध्ये होतो, अभ्यास करत होतो, मित्रांनी सांगितलं, कारण मी कधीच माझं स्वतःचं नाव बघितलं नाही, मी माझे रिझल्ट मोस्टली मित्रच बघतात, त्यामुळे मित्रांनी सांगितलं की असं असं तुझं नाव आहे, तेव्हा खूप आनंद होतो, डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानंतर मी घरी फोन केला, आमचे वडील कामा होते त्यांना देखील आनंद झाला. असंच त्याचवेळी आम्ही देखील मित्रांनी देखील खूप एन्जॉय केला. त्यानंतरचे 2-3 दिवस खूप महत्वाचे होते, त्यामध्ये सर्व शिक्षकांनी भेट घेतली, शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एका सामान्य भागातील विद्यार्थी एखाद्या यूपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करतो ना, तेव्हा त्यांना अभिमान असतो. आमच्या बिद्रीचे किंवा न्यू कॉलेजचे शिक्षक देखील भेटायला आले, त्यांना अभिमान वाटला की मी वाटत होतं की कायदे करेल पण यूपीएससी सारखी एक्झाम क्रॅक करेल हे वाटलं नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.
1: यूपीएससी किंवा एमपीएससी अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, तशा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच मॅम, सध्याच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा जे मार्ग आहे ना तो निवडत आहात, ज्यामध्ये एमपीएससी येते, यूपीएससी येते किंवा कंबाईन पीएससी सारखी एक्झाम येतात. त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की कोणती एक्झामचं प्रिपरेशन करण्या अगोदर तुमचा त्या एक्झाम विषयीचा वाय हा क्लिअर पाहिजे. ही एक्झाम आपण करतो का, तो जर तुमचा क्लिअर असेल ना तर तुम्ही त्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये सस्टेन राहाल. कारण कसं आहे, जर तुमचा वाय क्लिअर नसेल किंवा घरच्यांनी तुम्हाला सांगितलंय किंवा साईडचा एखादा विद्यार्थी करतोय म्हणून तुम्ही करत असाल तर त्याला काय उपयोग नाही. तुमचा स्वतःचा वाय हा क्लिअर पाहिजे की मला हे करायचंय बाबा, तर त्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करणार आहे. सेकंड म्हणजे मॅम, आपण अपेक्षा घाबरायची कारण नाही. कारण कसं आहे, जर मी करू शकतो तुम्ही करू शकता, कारण मी देखील सामान्य घरातून आला आहे, मी देखील मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. खास करून जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते भीतात की बोलायला भीतात, किंवा एखादं कॉन्व्हर्सेशन करायचं असेल किंवा इंटरव्ह्यू करायचा असेल तर भीतात ते. तर मला त्यांना सांगायला आवडेल की आपण जर आपले प्रॉब्लेम जर जाणून घेतले, त्यामध्ये जर आपण काय संकोच न करता आपले प्रॉब्लेमवर आपण जर समजून घेतले आणि त्यावर जर आपण वर्क केलं, तर आपला प्रत्येक कसं आहे की एक्झाम आहे ना ही प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये आपला प्रॉब्लेम येणारच, फक्त ती आपल्यामध्ये ताकद पाहिजे की ती शोधण्याची, प्रॉब्लेम शोधण्याची आणि त्याला ती सोल्युशन काढण्याची. जरी आपण असंच फॉलो केलं ना तर आपण नक्कीच एक्झाम क्रॅक करू. आणि तिसरं म्हणजे प्रिसिजन आणि प्लॅनिंग. कसं आहे, प्रिसिजन हे खूप महत्वाचं आहे. काही विद्यार्थी नुसतंच अभ्यास करतात ते फक्त क्वांटिटी ऑफ आवर्स वर फोकस करतात, म्हणजे की 12 ते 13 तास लायब्ररीमध्ये बसणे, पण त्यामधलं किती आपल्याला ज्ञान होतं हे खूप कमी असतं. तर मला वाटतं की आपण

0: क्वालिटी ऑफ आवर्स मध्ये फोकस केला पाहिजे. आपण जे जे करतो ना ते व्यवस्थित केलं पाहिजे, असं उगच पळलं नाही पाहिजे. आणि सेकंड म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे, कारण जसं की सांगितले खूप मोठी मॅरेथॉन आहे, प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये मॅक्रो प्लॅनिंग आलं, मायक्रो प्लॅनिंग आलं, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे.
1: आता तुम्ही बिद्री सारख्या ग्रामीण भागातून आलेला आहात आणि हे यश मिळवलंय, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बऱ्याचदा पुस्तकं किंवा क्लासेस किंवा प्रॉपर गायडन्स जो असतो तो कमी असतो, मग अशांनी ही परीक्षा कशी क्रॅक करावी?
0: सध्या युपीएससी सारखी एक्झाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी देखील खूप सोयीचे झाले किंवा सुलभ झालेले आहे. कारण ह्या इन्फॉर्मेशनच्या काळामध्ये जसं की मी सांगितलं, सोशल मीडियाचा चांगला देखील उपयोग होत असतो. जर आपण त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला खूप चांगल्या रीतीने यश मिळेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तिन्ही अटेम्प्ट माझे जे की फेल अटेम्प्ट आहेत ते मी दिल्लीमधून दिले होते आणि त्यामध्ये मी फेल झालो आहे. आणि हा अटेम्प्ट जो की चौथा अटेम्प्ट होता हा मी पूर्णपणे कोल्हापूरमधून दिला आहे. जसं की प्री आय एस म्युझियम कोल्हापूर इथं आहे, यासारखे इन्स्टिट्यूट काय करतं तर आपल्याला एक पियर ग्रुप तयार करून देतं. कसं असतं, एक वर्ष अभ्यास केल्यानंतर तुमचं नॉलेज वाईज प्रिपरेशन झालं असतं, पण जे स्किल असतं, रायटिंग स्किल असेल किंवा स्पीकिंग स्किल असेल, हे तुमचे विद्यार्थ्याकडून जे बोलतो आपण किंवा त्यांच्यासोबत जे डिस्कशन करतो त्यातून शिकतं. जसं की कौतल्य म्हणतात ना की आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी आपण वाचू शकत नाहीत, त्या गोष्टी आपण दुसऱ्यांच्याकडून घेतल्या पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पीअर ग्रुप खूप महत्वाचा आहे. आणि कोल्हापूर ठिकाणी जर पीआयटीसी सारखे जर इन्स्टिट्यूट असेल, मला वाटतं की नक्कीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि इनिशियल काळामध्ये जर मेंटरशिप आपण चांगली केली, कारण कसं झालं, माझी ही जर्नी होती ना हा ट्रायल एरर होती. जसं की माझ्याकडून चुका होत गेल्या, मी त्या रेक्टिफाय केल्या आणि यश आलं. जर तुम्ही पहिल्यांदा जर प्रॉपर मेंटरशिप घेतली किंवा एखादा सिनियरचा गायडन्स घेतला तर ही जर्नी खूप सुलभ आहे, तुम्हाला पहिल्या दोन तीन अटेम्प्ट मध्येच यश मिळेल. मला वाटतं की तुम्ही इनिशियल काळामध्येच थोडीशी मदत घेतली पाहिजे, मेंटरशिप घेतली पाहिजे. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागामधून आलोय एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपीएससी सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे. जसं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक एसआयएस इन्स्टिट्यूट आहे, ते महाराष्ट्रामध्ये 6 इन्स्टिट्यूट आहेत. जर आपण त्याचा फायदा केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ना फक्त आपल्याला एक पीअर ग्रुप मिळेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, तर त्यांना एक स्टायफंड पण असतो. तर त्याचा जर तुम्ही फायदा केला तर तुम्हाला तुमचं जे युपीएससी सारखी जर्नी आहे ना तर तुमच्याच ठिकाणी होत जाईल. जसं की आपल्या कोल्हापूरमध्येच प्री आय एस स्टडी सेंटर कोल्हापूर आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ते खूप चांगलं आहे, कारण मी ते एक्सपिरियन्स केला आहे. त्यामुळे मी नक्कीच विद्यार्थ्यांना इन्सिस्ट करेन की तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहा आणि इथूनच अभ्यास करा.
1: या सगळ्या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक चॅलेंजेस आपल्याला उचलावे लागतात, तर अशी आव्हानं कोणती आहेत विद्यार्थ्यांसाठी असं तुम्हाला वाटतं?
0: प्रथमतः मॅम, ही जर्नी खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला आव्हाने येणारच आहेत. आपल्यामध्ये ती कुवत पाहिजे की ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी पाहिजे. एक म्हणजे मॅम, जसं की मी बोललो मी मराठी मीडियम मधून होतो, तर मराठीतील विद्यार्थ्यांना एक असतं की आपण इंग्लिश कसं बोलू शकतो, आपण ही एक्झाम इंग्लिशमध्ये कशी क्रॅक करू शकतो. तर मला असं त्यांना सांगायचं आहे की मी जर करत असेल ना तुम्ही देखील करू शकता, कारण मी देखील माझं सर्व शिक्षण मराठी मीडियममधून केलं आहे. परंतु त्यानंतर मी जेव्हा मी 11वी 12वीसाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे आलो तेव्हा 6 महिने मला काहीच कळत नव्हतं, शिक्षक काय शिकवतात काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्यानंतर मी थोडंसं त्यावर वर्क केलं, डिक्शनरी घेतली, वोकॅब्युलरी स्टार्ट केली. कारण कसं असतं, मराठी मुलं असतात ना फक्त इंग्लिश स्पीकिंगचा क्लासेस लावतात, ते ना कधी इंग्लिश बोलतात ना कधी ते इंग्लिश लिहितात. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण ती प्रॉपर इन्व्हायरमेंटमध्ये गेलो, जसं की मी असं सांगितलं की पीआयटीसी खूप चांगली इन्व्हायरमेंट आहे, जेव्हा मेन्स होती ना त्यावेळी आम्ही डेली 10 क्वेश्चन लिहायचोच, त्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस खूप व्हायची, त्यामुळे इंग्लिश रायटिंगचा काही इश्यू नाही आला. पण इंटरव्ह्यूच्या काळामध्ये देखील आपल्याला इंग्लिश बोलायचं असतं, त्यावेळी आपल्याला खूप आर्टिक्युलेट बोलायचं असतं, काहीही बोलून चालत नाही, जे बोलतो ते विचार करून बोलायचं असतं. त्यावेळी जे पीअर डिस्कशन असतं ना खूप महत्वाचं आहे, नवीन नवीन थॉट्स येतात, एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादा चांगला पॉईंट येतो, त्यामुळे डिस्कशन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे की आपण आपल्या इंग्लिश ह्या अडथळ्यावर आपण मात केली पाहिजे, त्यासाठी एक सोल्युशन असतंच, आपण ते शोधलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक चॅलेंज येतं ते मॅम मेंटल अँड फिजिकल हेल्थ. कारण ह्या जर्नीमध्ये आपल्याला टिकायचं असेल ना, जे की कन्सेप्ट आहे स्टॉइसिझम, म्हणजे की आपण फक्त ते जे त्रास होतो तो एक्सपिरियन्स करायचा, पण तो आपण त्यावर रिफ्लेक्ट नाही करायचं, रिॲक्शन नाही द्यायची. ह्या जर्नीमध्ये ते खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शांतपणे जर विचार करून जे जे प्रॉब्लेम येतात ते फेस केले आणि त्याला सोल्युशन काढत गेला, तर ते नक्कीच आपल्याला ती जर्नी खूप इझी आहे. आणि त्याचबरोबर फिजिकल हेल्थ मी देखील एक्सपिरियन्स केला आहे, मला या प्रिपरेशनमध्ये भरपूर हेल्थचे इश्यू आले, त्यासाठी मला वाटते की आपण डेली एक

0: तास फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, कारण त्या खूप गरजेच्या आहेत. या जर मॅरेथॉनमध्ये आपल्या टिकायचं असेल ना, तर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप गरजेची आहेत.
1: सिर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात ते उगेच नाही. आपल्याला कोणतंही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे आपण फिजिकली फिट पाहिजे. सर, आता जेव्हा तुम्ही भारतीय वनसेवेत जाल तेव्हा जंगलांसाठी किंवा पर्यावरणासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असेल?
0: इंडियन फॉरेस्ट हे खूप नोबल प्रोफेशन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक डिव्हिजन असते आणि तुम्हाला त्या डिव्हिजनच्या ना फक्त फॉरेस्टचा विचार करायचा आहे, त्यातील वनांचा, त्यातील प्राण्यांचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा देखील विचार करायचा असतो. त्यामुळे माझं एक प्रायमरी एम आहे की शासन व लोकांचं जे अंतर असतं ते आपण कमी केलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील डिजिटल इंडिया मिशन आहे, त्यामध्ये ते ई गव्हर्नन्स प्रमोट करत आहेत. हेल्पलाईन किंवा प्लॅटफॉर्म जर आपण उपलब्ध करून लोकांना दिले तर शासन आपल्या दारी जे म्हणतात ना, तर ती माझी कन्सेप्ट आहे, ती आपण लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. सेकंड म्हणजे मॅम, मी लोकांना एकच सजेस्ट करेन की आपण शाश्वत शेती असते ना, कारण मी ऍग्रिकल्चर बाय प्रोफेशन आहे, सो मला असं वाटतं की आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलं पाहिजे. कारण या नदीच्या काळामध्ये केमिकलयुक्त जे प्रोडक्ट असतात त्याचा खूप इम्पॅक्ट होतो, तो आपल्याला आता जाणवत नाही, पण जे आपल्या भविष्यामध्ये जेव्हा आपण 60 क्रॉस करतो त्यानंतर आपल्याला भरपूर हेल्थ इम्पॅक्ट होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्व जणांनी, सर्व लोकांनी की शाश्वत शेती केली पाहिजे. त्यामध्ये आपण इनपुट्समध्ये पण आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर युज केलं पाहिजे, ऑर्गॅनिक सीड युज केलं पाहिजे, आणि त्यामध्ये देखील आपण प्रोसेसिंग करताना कोणतीही ऍडिटिव्ह युज नाही केले पाहिजे. त्यामुळं असं मला वाटतं की आपण सर्वांनी शाश्वत शेतीकडे गेलं पाहिजे, आणि माझं तेच एम राहील की ऍज ऍग्रिकल्चरिस्ट की आपण शाश्वत शेतीकडे वळलं पाहिजे. शाश्वत शेतीसाठी खूप मोठी कन्सेप्ट आहे, कारण शेतकऱ्यांना असं असतं की ताजा पैसा म्हणतात ना, तो आला पाहिजे. आणि शाश्वत शेतीमध्ये आपल्याला रिझल्ट काही कालांतराने मिळतात, जसे की ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपल्याला रिझल्ट हे 3-4 वर्षानंतर मिळतात. त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असते की आपल्याला इनपुट्स, आणि माझं एकच काम राहील की लोकांपर्यंत, कारण आमचा सर्व ग्रुप हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे, तर लोकांपर्यंत कसे ऑर्गॅनिक इनपुट्स पोहोचले जातील याची मी काळजी घेईन. त्याचबरोबर ते जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ते कसे मार्केटपर्यंत जातील, त्यांना कसा चांगला भाव देईल, हे खूप महत्वाचं आहे, आणि यामध्ये मी नक्कीच वर्क करेन मॅम.
1: रोहित सर, तुम्ही सिद्ध केलंय की गाव लहान असू शकतं पण स्वप्न मोठी असतात आणि ती होतात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. फ्रेंड्स, UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेमध्ये AIR 62 या क्रमांकानी एकाच वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. तर UPSC सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा आपला अभ्यास आपण कसा केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या फिजिकल फिटनेसवरती कसं लक्ष ठेवलं पाहिजे हे या मुलाखतीतून आपल्या लक्षात आलंच असेल. त्यांचा हा प्रवास आपल्याला प्रेरणादायी ठरेल या नोटसह आज आपण इथंच थांबू.

युवावाणी सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युवावाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर

0: असे आहेत 02-2-45-15-41-34 आणि 45-15-41-35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी 7:30 558 KHz वर, अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी यांत ठीक 6:00 आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. मित्रांनो, असं जरी कवितेतून आपण म्हणत असलो तरी आपल्याला हवा तेव्हा पाऊस काही येत नाही, आणि कधी कधी तर खूप वाट पाहून सुद्धा तो येत नाही, आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळ्या सृष्टीवर निसर्गावर दिसायला लागतात. आणि मित्रांनो, मग पावसाला म्हणावं लागतं, ये रे ये रे पावसा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ये रे पावसा या नावाचीच एक बालनाटिका ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं बालगीत.

रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत येरे येरे पावसा ही बालनाटिका. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञेचं लेखन केलं आहे सुवर्णा सराफ यांनी, आणि या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे सारिका कुलकर्णी यांनी.

0: बाबा बाबा, गच्चीवर जाऊन तर बघा, कालच्या पावसाने झाड किती टवटवीत झाली ते।
1: अग हो हो, येतो बघून। या वर्षी जरा जास्त सुकाडा होता नाही, पण आता मात्र हवे जरा गारवा वाटायला लागलाय।
2: मी तर बाई रोज देवाला प्रार्थना करत होते की पाऊस लवकर पडू दे बाबा, आणि देवाने माझं ऐकलं। हा कोण कोण आहात? कोण आपण
0: कोण आहात? कोण आपण?
3: गौरी, आईने ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती ना, तुम्हीच पाऊस।
0: आया पाऊस दादा, तुम्ही?
3: हो मीच
0: दादा। अहो हे असं माणसाचं रूप घेऊन यायला कसं हो जमलं तुम्हाला? तुम्ही तर पाण्याच्या सरीसारखं येत असता ना, मग आज हे असं या रूपात?
3: यावं लागलं बेटा, आज तुझ्या आईची प्रार्थना ऐकून तुम्हाला भेटावं असं वाटलं, जरा तुमच्याशी बोलून हलकं वाटेल म्हणून।
1: काय झालं, कशामुळे एवढे दुःखी झालात तुम्ही?
3: तुम्ही लोकांनी विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली माझ्याकडं लक्षच दिलं नाही। तुम्हा लोकांना जरा सुद्धा माझा विचार आला नाही का?
2: नाही हो, नाही दादा, आम्ही सगळेजण तर किती आतुरतेने वाट बघत असतो तुमची।
3: हो ना, बघता ना वाट बघता, पण केव्हा? जेव्हा पाणी टंचाई होणार हे कळतं तेव्हा। म्हणून

0: मग मीही उशिरा येतो ना.
1: दादा, काय चुकलं आमचं, सांगा ना बरं.
0: काय चुकलं? अरे काय नाही चुकलं ते विचारा.
2: दादा, असे चिडू नका ना, काय तर स्पष्ट सांगा बरं.
0: काय आणि किती सांगू, तुम्ही तुमच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जातात. घरातल्या सुखसोयींच्या वस्तूंसाठी झाडं तोडताय, मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरून मातीचा लवलेशही ठेवत नाहीत. मग मला सांगा, मी कसा येणार तुमच्यापर्यंत?
2: पण तुम्हाला आमच्यापर्यंत यायला या सगळ्या गोष्टींचा कसा काय अडसर येईल? तुम्ही तर डायरेक्ट आभाळातून जमिनीवर येता ना.
0: हो गौरी, मी जरी आभाळातून डायरेक्ट आलो तरी जमिनीवर येण्यासाठी मला पृथ्वीवरच्या झाड पानं फुलांचा जमिनीवरच्या मातीचा आधार घ्यावाच लागतो ना. तुम्ही लोकांनी तर जंगलतोड सुरू केली, रस्ते मोठमोठ्या इमारती बांधत आहात ना.
2: दादा, आम्ही तर कितीतरी झाडं लावली घरात, अंगणात, गच्चीवर सुद्धा.
0: पण हे तुम्ही एकट्याने करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडं लावायला हवीत ना.
2: अगदी बरोबर आहे दादा तुमचं, आम्ही एकट्याने हे सगळं करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडे लावायला हवीत ना. जेव्हा सगळ्या समाजाला या गोष्टीचं महत्व कळेल तेव्हा कुठे हे साध्य होईल.
1: आपणच आता झाडं लावण्याचा आग्रह करू सगळ्यांना.
0: मला तर तुम्ही केलेल्या प्रदूषणाने पण त्रास होतो, तोही कमी करण्याचा जरा प्रयत्न करा.
2: दादा, काल परवा तुम्ही अगदी थोडा वेळच पडलात आणि त्या दिवसानंतर अजून पडलाच नाहीत, का हो दादा असं नका ना करू.
0: आग, निसर्गा पुढे कोणाचंच काही चालत नाही.
2: खरंय दादा, आता पहा ना, कालच बातम्या सांगितलं की प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झालाय आणि यामुळे मान्सून यायला उशीर होणार.
1: ते तर अगदीच खरंय, निसर्गापुढे आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते तर आपण करायला सुरुवात करूया.
2: हो हो, ते तर आपण करूच शकतो. आपण सगळ्यांना पाऊस पडायला अडथळा होणाऱ्या गोष्टी टाळायला मात्र सांगू शकतो.
3: आयडिया, मला एक मस्तच कल्पना सुचलीये.
2: कोणती कल्पना?
3: आई बाबा, आपण ना लोकांना समजून सांगण्यासाठी एक गाणं तयार करू, ज्यातून लोकांना झाड लावायची, प्रदूषण कमी करण्याची प्रेरणा मिळेल.
4: मस्त कल्पना आहे, चला तर मग लागूया कामाला.
0: तुम्ही लागा कामाला हा, मी मात्र आता निघतो. तुम्ही खूप प्रेमाने मला हाक दिली म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला. तुमच्याशी बोलून जरा मन हलकं झालं.
3: पाऊस दादा, तुम्ही परत याल ना, आम्ही सगळ्यांना तुमचं दुःख समजून सांगू. आता हे जे आम्ही गाणं तयार करू ना, त्यातून तुमच्या भावना नक्की लोकांपर्यंत पोहोचतील.
0: छान, मग लागा कामाला, मी मात्र आता निघतो.
3: बाय पाऊस दादा. दादा, आजच्या पुरतच बाय हा, लवकर या पुन्हा.
0: हो नक्की बाळा, बाय.
1: गौरी, बाबांनी बघ ही कविता तयार केली आहे, आता आपण ही चालीत म्हणू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू.

0: आपली शाळेची तयारी करून झाली आहे माझी आई, मी काय म्हणतो आई, तो रेनकोट राहिला ना घ्यायचा, तो आज घेऊयात का?
1: अरे आता उगा चार थेंब पडल्यासारखा पाऊस पडलाय, चांगला पाऊस सुरू झाला की घेऊया हा। श्रीरंग, अरे गॅलरीचं दार बंद कर बर, किती वारा सुटलाय बघते।
0: आई ढगांचा पण खूप आवाज येतोय,
1: पाऊस येण्याचं चिन्ह दिसतंय हे।
0: आई आई पाऊस सुरू झाला, ओ वाव किती गार वाटतंय, आणि मातीचा सुगंध तर किती छान येतोय।
2: आई बघ आपण झाडं लावली आणि सगळ्यांनाही आवाहन केलं झाडं लावण्यासाठी, तर बघ पाऊस किती पडतोय, आपली प्रार्थना ऐकली बघ पाऊस दादांनी।
0: ताई आता आपण खूप झाडं लावायची हा, आणि प्रदूषण कमी करण्याचा पण प्रयत्न करायचा।
1: हो आता जर कोणाला गिफ्ट द्यायचं झालं ना, तर आपण एखादं रोपच द्यायचं।
2: आमच्या मित्राच्या ग्रुपनी पण ठरवलंय की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात ना, त्यामध्ये झाडे लावायची, आणि रोज ग्रुपच्या चार चार जणांनी मिळून त्याला पाणी घालायचं।
0: बाबा मग रस्ते सुद्धा किती सुंदर दिसतील ना।
1: हा झाडे लावण्याचा उपक्रम आहे ना, तो मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितलाय।
0: आई पण पाऊस कसा पडतो ग, म्हणजे देवाबाळातून शॉवर सुरू करतात असंच वाटतंय मला।
1: अरे नाही रे माझ्या राजा, देव असा कसा आकाशातून शॉवर चालू करेल, काहीही कल्पना असते तुमच्या लहान मुलांची।
0: मग तू सांग ना मला पाऊस कसा पडतो ते।
1: बरं सांगते, समुद्राचं पाणी आहे ना, ते वाफेच्या रूपात आकाशात जातं, त्याचे ढग बनतात, आणि हे ढग पुन्हा पाण्याच्या रूपात जमिनीवर पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो। तुझ्यासाठी आता एवढंच ठीक आहे, फार डिटेल तुला आता नाही सांगत।
2: आई पण मला सांग ना ग, मला आहे या वर्षी अभ्यासक्रमात, मला मग आधीच धडा कळून जाईल।
1: चालेल मग सांगते तुला मी, माझ्याकडे या धड्यावर आधारित एक पुस्तक सुद्धा आहे, ते तुला वाचून दाखवते। हे बघ आणलं पुस्तक, ये इकडे। तर पावसाच्या रूपात जे पाणी जमिनीवर येतं ना, त्याचे हे मुख्य चार टप्पे, त्यालाच आपण पावसाचे जलचक्र असे म्हणतो। आता ते कोणते? तर पहिला बाष्पीभवन, दुसरा घनीकरण, तिसरा वर्षाव, आणि चौथा संकलन व झिरपणे। आता यात पहिला टप्पा हा बाष्पीभवन, यात जमिनीवरचं पाणी गरम होऊन त्याची वाफ तयार होते, आणि ती वाफ आकाशात जाते, तसं झाडांच्या पानांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असतं।
2: अच्छा आत्ता मला कळलं पाऊसदादा जंगलतोडबद्दल का बोलत होते, झाडच जर नष्ट झाली तर झाडांच्या पानांमधून जे बाष्पीभवन होतं ते कसं होणार ना।
1: त्यामुळेच तर झाडं लावण्याची खूप गरज आहे। पुढचा टप्पा हा घनीकरण, यात जी पाण्याची गरम वाफ आकाशात जाते, ती उंच उंच जाताना थंड होते, त्या वाफेचे छोटे छोटे थेंब तयार होतात, हे तयार झालेले थेंब धुळीच्या कणाभोवती एकत्र होतात, आणि त्याचे ढग तयार होतात।
0: ओ तर ढग असे तयार होतात।
1: यानंतरचा टप्पा म्हणजे पर्जन्यवृष्टी, हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बर का। यात काय होतं, जे तयार झालेले ढग आहेत यात पाण्याचे थेंब जमा होत राहतात, आणि हळूहळू ढगांचं वजन वाढायला सुरुवात होते। जेव्हा हे ढग अधिक पाण्याचे थेंब साठवू शकत नाही, त्यावेळी ते त्यांना परत खाली पाठवतात, आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो।
0: हाऊ इंटरेस्टिंग,
2: काय निसर्गाची कमाल आहे ना, ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला माझं त्रिवार वंदन।

0: आता शेवटचा टप्पा हा जलसंग्रह. यात पावसाचं पाणी पुन्हा नद्या, सरोवर, महासागरात जमा होत असतं. काही पाणी जमिनीत मुरून भूजल तयार होतात.
1: आई, देवाने किती खोलवर विचार करून ही सृष्टी निर्माण केली ना.
0: हो तर, म्हणून निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही. बरं गौरी, मी जे वाचून दाखवलं ते थोडंफार तर कळलं ना?
1: एकदम डोक्यात फिट्टा बसलंय आई.
2: गौरीताई, आता तुला वर्गात पटापट उत्तर देता येतील बघ. आई थांब, मी उघडतो दार. आलो आलो. आई बाबा आलेत.
3: काय गप्पा चालल्यात वाटत.
1: आई पावसाचं जलचक्र वाचून दाखवत होती, त्यावर गप्पा चालल्या होत्या.
3: कळलं ना मग तुम्हाला?
1: हो बाबा. बाबा, आता आपण शहराशहरात गावागावातून सगळ्यांना झाड लावण्याचं आवाहन करू. जंगल तोड, प्रदूषण हे टाळण्यासाठी उपाय शोधून काढू.
0: अहो, हे सगळं आपण आपल्या सोसायटी पासूनच आधी सुरू करूया.
3: मला तर वाटतं की एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमच घेऊया, म्हणजे या निमित्ताने सगळ्यांशी बोलता तर येईल.
0: श्रीरंग, सोसायटीत सांगू ने बरे सगळ्यांना की 4 वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय ते.
2: बर आई, येतो सांगून.
3: नमस्कार नमस्कार नमस्कार. आलात सगळे?
4: अनिल जी, आज अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम कसा काय ठरवला?
3: हो हो सांगतो. सध्याची नैसर्गिक परिस्थिती तर तुम्ही जाणतातच. अहो, जून महिना संपत आलाय तरी म्हणावा तेवढा पाऊस नाही. कस होणार हो?
4: निसर्गाचा कोप म्हणायचा, अजून काय.
3: निसर्गाचा कोप नाही तावडे साहेब, ही तर आपल्याच कर्माची फळ आहेत.
4: ते कस?
3: आपण जंगल तोड करतो, प्रदूषण करतो, मग या सगळ्याचा त्रास निसर्गाला होणारच ना. या सगळ्याचा पावसाशी संबंध आहेच की. आपण हे वेळीच थांबवलं नाही तर वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार.
0: म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय. आपल्याला आजपासून सगळ्यांना झाड लावण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन करायचं आहे, आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्या सोसायटी पासूनच आधी करायची आहे. म्हणून तर आज हे वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे.
3: चला आज आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया.
4: चला तर बघ घेऊया प्रतिज्ञा. आम्ही

0: व परिचितांना झाडाचे महत्व पटवून देईन. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृक्ष संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे, ते मी आनंदाने पार पाडीन. प्रदूषण कमी करून सृष्टीला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीन.
1: मित्रांनो, ऐकलं ना, पाऊस पडला नाही की काय काय दुष्परिणाम होतात, या नाटिकेतून आपल्याला त्याची खूप छान माहिती मिळाली, हो की नाही. मित्रांनो, येरे येरे पावसा ही बालनाटिका आत्ताच तुम्ही ऐकली. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञा लेखन केलं होतं सुवर्णा सराफ यांनी. या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं सारिका कुलकर्णी यांनी, आणि सहभागी झाले होते फाउंडेशन स्कूलचे बालकलाकार, आई देवयानी शिंपी, बाबा श्री शैल्य वाघ, गौरी श्रावणी धुमाळ, श्रीरंग कृष्णा दळवी, पाऊस रितेश कोठाळे, सोसायटीतील नागरिक प्रथमेश सावंत, गायन आयुष मस्के. सिंथेसायझरची साथ केली होती मंगेश सोनवणी यांनी आणि तबल्याची साथ केली होती गोरक्ष तोडकर यांनी. मित्रांनो, या कार्यक्रमाला तंत्र सहाय्य लाभलं वंदना ठाकूर यांचं. मग काय मित्रांनो, आजचा कार्यक्रम

कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग, सादर करते नयन पवार यांच्यासह आज मी इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

छोट्या बालहसनसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या व्यवस्थेत फक्त सरकारी आणि कायदे तज्ज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल असं त्या म्हणाल्या.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तींचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदायाधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमीन आहे पण तिथं वन दिसत नाहीत. शाश्वत पुनर्वनीकरणाचा अर्थ फक्त झाडं लावणं हा नाही तर त्यांच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. UPIवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे P. चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. UPI शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे UPI आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतल्या आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. ते आज बीड जिल्ह्यात दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25,000 रुपये मदत द्यावी तसंच पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदरसा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. भारतीय नेमबाज एलावेनिल वलावरीन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल्स वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान, ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने इंडोनेशियावर 13-1 अशी सहज मात केली. दिलप्रीत सिंग याने 4 तर

0: अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडू शतक धळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने 37 आणि हरमनप्रीतने 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहरार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या 25 वर्षांच्या प्रवासात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधांची उभारणी झाली, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेण्यात आली. अशा काही खास पायाभूत सुविधांची वैशिष्ट्य आणि त्यांचं महत्व याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. करमरकर सर नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे, प्रधानमंत्री मोदी यांच्या या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या कोणकोणत्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचा प्रामुख्यानं उल्लेख करता येईल?
1: सर्वात पहिली बाब अशी की केंद्र आणि राज्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या समन्वयाने एकात्मिक नियोजन करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक डिपार्टमेंट मिळून एखादा प्रोजेक्ट आकाराला येत असतो, तसा हा पायाभूत सुविधांच्या प्रोजेक्टशी संबंधित अगदी पर्यावरण मंत्रालयापासून बांधकाम मंत्रालयापर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं समन्वय आवश्यक असतो आणि तिथेच अनेक सरकारी प्रकल्प अडकतात. मोदींनी त्यावर मार्ग काढण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म केला. ही सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे पायाभूत सुविधा विकासाच्या कामाचा पायाभूत रचना त्यांनी गुजरातमधील मुख्यमंत्री असतानाही आणि केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतरही ही पहिली सगळ्यात महत्वाची घटना किंवा त्यांचा निर्णय हा म्हटला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी त्याचा आधी उल्लेख केला. केंद्रात तर अटल सेतू, रेल्वे जाळ्यांचा विकास, वाढवण बंदर, प्रामुख्याने सीमावर्ती भागांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी उत्पन्न करण्याच्या दृष्टिकोनातून उभे केलेले प्रकल्प, त्याच्यासाठी केलेली कोट्यवधी अब्जावधी डॉलर्सच्या किमतीच्या प्रोजेक्टची तरतूद, त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आणणे आणि एकेका प्रकल्पातून काही लाख रोजगार निर्मितीची व्यवस्था उभी करणं, असं खूप मोठं काम पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलं. त्यामुळे केंद्रातही आल्यानंतर अशा अनेक योजना त्यांच्या सांगता येतील की ज्या एकेका योजनेवरती सुद्धा तासभराची भाषणं केली तरी ती अपुरी पडतील, अशा प्रकारची सुविधा त्यांनी केंद्रामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, ज्याची जगात चर्चा झाली आहे आणि जगातल्या एकूण अर्थकारणात किंवा जगातल्या विचार विनिमयाच्या क्षेत्रात भारताचं स्थान हे गेल्या 25 वर्षातल्या अशा प्रकारच्या कर्तबगार प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे खूप उंचावरती गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं.
0: सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, त्या जागतिक स्तरावर देखील लक्षवेधी ठरल्या, त्याविषयी सांगा.
1: साबरमती रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट या नावाने त्यांनी मुख्यमंत्री असताना एक खूप व्यापक विकास

0: माणसाचा आणि एक अभिनव प्रयोग अशा पद्धतीने ज्याचं वर्णन करता येईल असा प्रकल्प आणला आणि ज्याच्यानंतर त्याच्यासारखे प्रकल्प अन्यान्य भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या स्तरावरती सुरू करण्यात आले. साबरमती नदीला पूर येत असे त्यांनी साबरमती नदीची खोली वाढवली, त्याचबरोबर त्या नदीमधून वाहणाऱ्या पाण्याचं नीट नियोजन आणि नीट आखणी करून आवश्यक असेल तेवढी खोली साबरमतीला संबंध अहमदाबाद शहरामध्ये राहील या दृष्टिकोनातून जे उत्खनन केलं त्याच उत्खननातल्या मातीचा वापर करून त्यांनी बाजूला बंधाऱ्यांसारखी योजना केली, साबरमती रिव्हर फ्रंट ज्याला म्हटलं गेलं, आणि तिथे अनेक प्रकारचे पर्यटन सदृश विकासाचे प्रकल्प उभे केले. अशाच प्रकारे कचरा व्यवस्थापनाचा त्यांनी जो एक अहमदाबादमध्ये स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून अहमदाबादमध्ये त्यांनी अहमदाबादच्या जवळ खूप मोठा एक प्रकल्प उभा केला आणि तोही लक्षणीय ठरला. त्याचबरोबर केंद्रातल्या तेव्हाच्या केंद्र सरकारची जी एक योजना होती जवाहरलाल नेहरू अर्बन डेव्हलपमेंट स्कीम वगैरे अशी, त्याचा सर्वात जास्त वापर मोदींनी गुजरातमध्ये केला, म्हणजे ज्याला BRT म्हटलं जात असे, बस रूट, डेडिकेटेड बस रूट, आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म उभे करून पायरी न चढता बसमध्ये शिरता येईल अशा प्रकारच्या व्यवस्थेचे स्टॉप्स आणि केवळ बसेस जातील अशा प्रकारच्या त्यांच्यासाठी आरक्षित मार्गिका महामार्गावरती अशी 8-9 किलोमीटर म्हणजे पूर्ण अहमदाबाद शहराला आणि केवळ 2 रुपये तिकीट त्यावेळेला कुठेही जायचं असेल तर द्यावं लागत असे अशा प्रकारची ती योजना त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा अतिशय चांगला अवलंब करून गुजरातमध्ये सुरू केली.
1: देशातला वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात उभ्या राहिलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू आणि सोबतच अटल बोगदा यांची वैशिष्ट्य आणि महत्व काय सांगाल?
0: अटल बोगदा हा हिमाचल प्रदेशातल्या बर्फाच्छादित आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हा टनेल खोदला गेलेला आहे आणि चेनाब नदीवरती एक रियासी पूल जो उभा केला रेल्वेचा सर्वात उंच पूल, हे दोन प्रकल्प वेगवेगळ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान काळातले एक वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधेचे प्रकल्प असे म्हणता येतील. त्यातला अटल टनेल हा हिमाचल भागात ज्याला रोहतांग पास म्हणतात, म्हणजे रोहतांगची खिंड जी बर्फाच्छादित असते वर्षातले कमीत कमी 3 महिने आणि वाहतूक बंद होते आणि त्यामुळे मनाली पासून लेह लडाख पर्यंत जाणारा जो मार्ग आहे हा बंद होत असे, लोकांची कनेक्टिव्हिटी तुटत असे, तिकडचे लोक अलग पडत असत. परंतु हा जो अटल टनेल आहे हा सामान्यपणे 9 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि त्या बोगद्याला रोहतांग पासच्या खालून पास दिलेला असल्यामुळे तो आता 12 महिने वाहतुकीला योग्य अशा प्रकारचा रस्ता एक उत्पन्न झालेला आहे लोकांसाठी. हा त्याचा अटल टनेलचा अतिशय महत्वाचा पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही. अटल सेतू आहे हा सुद्धा शिवडी ते न्हावाशेवा समुद्र सेतू आहे, प्रवासाचा 2.5 तासाचा वेळ हा सेतू वाचवतो. 6 पदरी महामार्ग आहे आणि तो जगातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्र सेतूचा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे न्हावाशेवा बंदर हे वाहतुकीच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्पॉट आहे आणि त्याला मध्यधारेच्या म्हणजे अंतर्गत भागातल्यापर्यंत पोहोचवणं, एकूण वाहतूक वेगवान करणं आणि सुरक्षित करणं या दृष्टिकोनातून जी अर्थकारणाला एक मोठी चालना मिळते आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा माल वाहतुकीपासून तर उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या निर्णया मालाची वाहतूक करण्यापर्यंत, त्यामुळे अशा पद्धतीने हा जो अटल सेतू आहे तो सुद्धा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प त्यांच्या काळामध्ये सुरू झाला, पूर्ण झाला, उद्घाटन झालं आणि तो कार्यान्वित झाला अशा प्रकारचं ते मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल.
1: भारतातला सर्वात मोठा मेगा ग्रीनफील्ड बंदरांपैकी एक प्रकल्प असलेला वाढवण बंदर प्रकल्प तसंच सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसद भवन या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा यांचं राष्ट्रीय महत्व काय आहे?
0: डहाणू जवळचं वाढवण बंदर याची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता आहे ती 298 मिलियन मेट्रिक टन एवढ्या प्रचंड आकाराच्या माल वाहतुकीची ही त्यांची क्षमता आहे. हा 30 ऑगस्ट 2024 या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. हा प्रकल्प आता कार्यान्वित व्हायला अजून 5-6 वर्ष लागतील परंतु 2030 त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन अपेक्षित आहे. या प्रकल्पासंबंधी जो काही एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे त्यानुसार 12 लाख एवढ्या थेट रोजगारांची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल आणि त्या व्यतिरिक्त 10 लाख रोजगार हे अप्रत्यक्ष पद्धतीने त्यातून निर्माण होतील. साधारणतः खोल पाण्याची पातळी ही बोटींच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची असते. बोटींचा जो तळाचा भाग आहे तो लक्षात घेता पाण्याची खोली 20 मीटर एवढी असल्या शिवाय बोट इथपर्यंत आणता येत नाही आणि ती आपली मोठी अडचण होती एक्झिस्टिंग पोर्ट्स आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी कोलंबोच्या म्हणजे श्रीलंकेच्या किंवा सिंगापूरच्या बंदरांच्या वरती अवलंबून राहायला लागायचं. वाढवण बंदर एकदा सुरू झालं की ही अवलंबित्वाची स्थिती आहे ती आपली बदलेल आणि त्याचा अर्थकारणाला फार मोठा लाभ होणार.

0: आणि एक तर सामान्यपणाने आता आपण अनेक वेळेला ऐकतो की 140 कोटींचा देश आहे आणि 140 कोटीपैकी सुमारे 80 कोटी आपले मतदार आहेत. या 80 कोटी मतदारांचं आणि एकापरीने 140 कोटी नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारे खासदार यांची संख्या आहे 540 राज्यसभेचे सोडले तर. ही जी विसंगती आहे मोठ्या प्रमाणावर, ती विसंगती दूर करायची असेल आणि योग्य प्रतिनिधित्व अशा प्रकारचं जर आणायचं असेल तर खासदारांची संख्या वाढवावी लागेल आणि खासदारांची संख्या वाढली तर तेवढे खासदार सामावून घेण्या इतकी पार्लमेंटच्या आकाराची व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी तो सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट डोळ्यासमोर आणला, म्हणजे 1000 लोक बसू शकतील असं संसद भवन, म्हणजे संसदेचं मुख्य सभागृह जिथे अधिवेशन होतात पावसाळी हिवाळी सगळ्या प्रकारचे. आणि स्वाभाविकपणाने आजूबाजूचा परिसर, सुरक्षा, सुविधा, विकास या सगळ्याचा विचार करून तो एक मोठा प्रकल्प नरेंद्र मोदींनी कल्पनेत आणला.
1: दळणवळण क्षेत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उभ्या केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांविषयी काय सांगाल?
0: रेल्वेचं जाळं ज्या पद्धतीने गेल्या 15-20 वर्षामध्ये विकसित झालेलं आहे त्याचा वेग विलक्षण आहे. मग मेट्रोच्या माध्यमातून एक चांगला पर्याय, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी म्हणजे खूप भरगच्च वस्ती असलेल्या शहरांच्या मध्ये आणि अशा प्रकारच्या 26 शहरांच्या मध्ये आता मेट्रोचा विस्तार हा खूप चांगल्या पद्धतीने होतोय. 1155 किलोमीटर एवढा मार्ग मेट्रोने आतापर्यंत सिद्ध केलेला आहे आणि त्याचा स्वाभाविकपणे त्या त्या ठिकाणच्या वाहतुकीवर, वाहतूक करणाऱ्यांच्या किंवा प्रवास करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सुविधेमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे. वंदे भारत हा वेगवान प्रवासाचा एक अतिशय उत्तम आणि सामान्य माणसाला उपलब्ध असलेला आरामदायी प्रवासाचा मार्ग असं वंदे भारतचं वर्णन करता येईल. या वंदे भारतमध्ये सुद्धा निरंतर मार्गांची भर पडते आहे, निरंतर ते वाढत आहेत आणि खूप मोठा पसारा एका अर्थाने देशभरातल्या भूभागाचा हा मेट्रो सारख्या किंवा आता बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू झाला आहे. अशा प्रकारच्या वेगवान दळणवळणाची खूप चांगली व्यवस्था, समृद्धी महामार्ग आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, नरेंद्र मोदींच्या सरकारने आणि रेल्वे विभागाने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर याचा एक मोठा प्रकल्प आता आखलेला आहे. प्रामुख्याने 2 भागांमध्ये म्हणजे ईस्टर्न डीएफसी आणि वेस्टर्न डीएफसी अशा प्रकारचे हे डेडिकेटेड कॉरिडॉर्स असतील. अन्य रेल्वे वाहतुकीला त्याचा कुठलाही उपसर्ग पोहोचणार नाही. हे केवळ माल वाहतुकीसाठीचे मार्ग हे टाकले जातील. अशा प्रकारचे 1337 किलोमीटर ईस्टर्न कॉरिडॉरचे आणि 1506 किलोमीटर वेस्टर्न कॉरिडॉरची आखणी आता झालेली आहे. एक पैलू फक्त दळणवळणाच्या बाबतीतला लक्षात घेतला पाहिजे, तो आहे कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देऊन पूर्वांचल, त्यातला मणिपूर पासून मिझोराम पर्यंतचा आसाम आणि अरुणाचलचा प्रदेशचा भाग किंवा जम्मू काश्मीर, जो पूर्वी जम्मूहून श्रीनगरला जाण्यासाठी एक बनिहाल पास खिंड नावाची अत्यंत अरुंद व्यवस्था रस्त्याची आणि ज्यामुळे बसही त्या रस्त्यावरून जाऊ शकत नसे, छोट्या वाहनातूनच प्रवास करायला लागत असे. आता तिथे त्याला समांतर मार्गही उभा राहिला, रेल्वेचं जाळं विणलं गेलं. जगातला सर्वात उंच रियासी पूल हा सुरू झाला, जो जम्मू ते बारामुल्ला पर्यंत म्हणजे केवळ श्रीनगरच नाही त्याच्याही पलीकडेपर्यंत ही कनेक्टिव्हिटी वाढवेल. अशाच प्रकारे देशाच्या सीमावर्ती भागातला जो राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा पैलू असतो तो पैलूही यामुळे त्यांनी कव्हर केला.
1: ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीर या दोन्ही दुर्गम आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली कोणकोणते महत्वाकांक्षी आणि महत्वाचे पायाभूत प्रकल्प राबवण्यात आले त्याविषयी जरा सांगा.
0: या भागांची दुर्गमता, डोंगराळपणा आणि तिथली सामाजिक परिस्थिती आणि किनारी म्हणजे सीमावर्ती भाग असल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या, तिथल्या जनजीवनाला होणारा त्रास, या सगळ्याच्या दृष्टीने या ठिकाणी उभे केलेले मग ते पूल तुम्ही जो उल्लेख केला त्याचे ते असतील, जेणेकरून कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद पिकवणारे जे शेतकरी आहेत, त्या सफरचंद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत देशाच्या उर्वरित भागात आपला माल पोहोचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत, खूप खर्च करावा लागे, खूप वेळ त्याला लागायचा. नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये तर त्यांचं खूप नुकसानही होत असे. आता वेग वाढल्यामुळे आणि सुविधांचा विस्तार झाल्यामुळे अशा अडचणी तिथल्या शेतकऱ्यांच्या काय सामान्य माणसाच्या काय कमी होऊ लागल्या आणि त्यामुळे स्वाभाविकपणाने आपल्या देशाच्या व्यवस्थेबाबत वाटणारी जी आस्था आहे, आपुलकी आहे, त्याचा स्तर खूप उंचावला. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागरण म्हणजे दुसरं काय असतं, तर तिथे राहणारा बरं सीमावर्ती भागामध्ये विशेषतः युद्धजन्य अशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहणारा जो बांधव आहे हा सतत भीतीच्या छायेखाली असतो. आता लष्कराची बांधबंदिस्ती सुद्धा त्या सगळ्या भागामध्ये नीटपणाने व्हायची असेल तर पुन्हा प्रश्न वाहतुकीचा येतो. तर त्या वाहतुकीच्या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ईशान्य भारत काय किंवा जम्मू काश्मीर सारखा भारत टेरेन काय, तिथे केले गेलेले अनेक प्रकल्प जे आहेत म्हणजे जिरीबाम, इम्फाळ हा मणिपूर मधला मार्ग असेल किंवा मुरकोंग तेलेक ते पासीघाट हा मार्ग असेल, असे हे दोन रेल्वे मार्ग यांचा विस्तार मिझोराम पर्यंत त्यांनी केला. आणि मगाशी मी जलविद्युत प्रकल्पाचा

0: केला. लेह लडाखच्या भागासाठी स्वतंत्र मंत्रालयामध्ये एक विभाग उत्पन्न करून शिक्षणापासून ते तिथल्या संपर्काच्या क्षेत्रापर्यंत खूप मोठ्या मोठ्या योजना आणि खूप चांगल्या पद्धतीची कामं गेल्या 5-7 वर्षातच सुरू झालेली आहेत. म्हणजे 370 कलम हटवल्यानंतरच्या काळात ह्या सगळ्या योजनांना जी गती आणि ज्या प्रकारचं एक सक्षमीकरण त्याला निधी उपलब्ध करून देण्यापासून तर वेगवेगळ्या दूरगामी परिणामांच्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था ही मोदी सरकारच्या काळामध्ये उभी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या लोकांच्या मनामध्ये देशाविषयीच्या आत्मीयतेच्या आणि आस्थेच्या आपुलकीच्या अभिमानाच्या विश्वासाच्या पातळीमध्ये खूपच मोठी भर पडलेली आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास हा सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या संकल्पाचा प्रवास आहे. जनतेच्या विश्वासाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या सर्वच भागात अद्भुत अशा पायाभूत सुविधांचं जाळं उभं करून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेलं कार्य आणि सेवाभावातून उभं राहिलेलं त्यांचं अतुलनीय नेतृत्व ही या दीर्घ वाटचालीची विशेष ओळख ठरली असं आपल्याला म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा वार माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात मी सविता गोटाळ सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शक 1948 दिनांक 20 सप्टेंबर 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा इशारा आहे. हवामान वृत्त आपण ऐकलं, आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्म्य याविषयी कीर्तन आपण ऐकणार आहात. कीर्तनकार आहेत संध्या पोद्दार.

श्रोते हो, अनंत चतुर्दशी पर्यंतचे 10 दिवस अगदी धामधुमीत जातात. जागोजागी कार्यक्रम आणि रोषणाईला ऊत येतो. या दिवसामध्ये सगळ्यांनी आपली व्यक्तिगत दुःख आणि हेवे दावे दूर करून मंगलमूर्तीच्या निमित्तानं सगळे एकत्र जमतात. वर्षातले 10 दिवस तरी सगळ्या भक्तांनी एकत्र यावं आणि एकीचं बळ निर्माण करून दाखवावं यासाठीच लोकमान्यांनी हे निमित्त साधलं. हे धार्मिक एकीचं बळ पुढे राष्ट्र उद्धारासाठी उपयोगी आणलं जावं म्हणून शिवजयंती सारखा उत्सव राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याची युक्ती त्यांनी दाखवली. त्यातून पूर्वी तरुणांना एकी, बळ, धर्म आणि राष्ट्रविषयक विचार मिळत असत. यासाठी पूर्वी व्याख्यानं, प्रवचनं, मेळे, शाहिरी, काव्य असे कार्यक्रम आयोजले जात असत. पण श्रोते हो, स्वराज्य मिळाल्यापासून नेमक्या अशाच कार्यक्रमांची वानवा दिसते. सगळीकडं निव्वळ करमणुकीचे कार्यक्रमच दिसू लागले. अर्थात याला काही अपवाद सुद्धा आहे. पण श्रोते हो, स्वराज्य मिळालं आता सुराज्य निर्माण करण्याचा विचार तरुणांच्या डोक्यात भिनायला नको का? राष्ट्र विचार आणि धर्म विचार त्यांच्यापर्यंत पोचायला हवेत. आणि हे निव्वळ भजनं किंवा आरत्यांच्या गोंगाटानं सुद्धा साधणार नाही, तर त्याकरता जागृती हवी. श्रोते हो, मंगलमूर्ती हे देवनागरी लिपीचे जनक आहेत. या जनकत्वाचा पुरावा म्हणून त्यांनी व्यंजनामध्ये स्वतंत्र काना असलेली फक्त 3च अक्षरं ठेवली आहेत. ती म्हणजे पहिलं ग, दुसरं ण आणि तिसरं श. या अक्षरातून गणेशांचंच नाव सूचित होतं. गणपती, गणनायक अशी नायकत्व बहाल करणारी नावं गणेशांना ठेवली आहेत. यातून लोकनेता हा कसा असावा हेच दाखवलं जातं. गजवदन हे उत्तम स्मरणशक्ती दाखवतं. जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण तीव्र आहे असं म्हणतात. लहान आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्याचा नेता जेव्हा नावानिशी ओळखतो तेव्हा त्याला साहेब आपले वाटतात आणि मग तो दुप्पट वेगाने जोमानी कामाला लागतो. आणि श्रोते हो, हाच गुण छत्रपती शिवरायांच्याकडे सुद्धा होता. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे सलगी देणे कैसे असे असं सार्थ वर्णन करतात. अनेक गणेश व्रत सुद्धा प्रतिदिनी मातीची पार्थिव मूर्ती करून तिचं विसर्जन करणारी आहेत. मातीची मूर्ती करायची, त्याचं पूजन करायचं आणि नंतर ती मूर्ती मातीतच मिसळून टाकायची. श्रोते हो, ही एक प्रकारे राष्ट्रवंदनाच नव्हे का? गणेशाचा वर्ण हा लाल आहे. त्याला जास्वंदासारखी लाल फुलं आवडतात आणि लाल रंग हा क्रांतीचा सुद्धा समजला जातो. म्हणजे गणेश पूजनामुळं जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देणं आणि त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढणं जमू शकतं. अशा या खंबीर दैवताला पुजल्यामुळं भक्तांच्या मनातील धनवृत्ती, म्हणजे आपण ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो, ती वृत्ती वाढते. देवाचे गुण भक्तात उतरतात असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत. आणि त्याप्रमाणे श्रोते हो, कठीण प्रसंगाला तोंड देणं, जगात सगळ्यात बुद्धिमान असणं, मनात राष्ट्रप्रेम बाळगणं, माता पित्यांविषयी आदर बाळगणं आणि शत्रूविरुद्ध एकी दाखवणं असे अनेक गणेशांचे गुण आपल्याकडं आहेत. फक्त आता त्यांचा विकास व्हावा ही गणेशांची इच्छा आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते घ्यावं आणि वाईट असेल ते टाकावं हेच गणेश भक्तीचं सार आहे. मंगलमूर्तीचं विश्वव्यापी रूप पाहिलं की आपल्याला अचंबा वाटतो. पण तो तरी का वाटावा? कारण अथर्व शीर्षामध्ये म्हणलेलं आहे की सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठति, सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यति. म्हणजे सगळं जग गणेशा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं, तुझ्यामुळे टिकून राहतं आणि तुझ्या ठाईस ते विलीन होतं असं वर्णन गणेशांचं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, यासाठीच समर्थ रामदास स्वामी

श्रोते हो, असे हे कीर्तन व्रत संस्थापक असणारे नारद महर्षी एक दिवस मंगलमूर्ती गणेशांचं दर्शन घेण्याकरता आले. दर्शन घेतलं आणि तेव्हा गणेशाला घडलेली हकीकत सांगू लागले. म्हणलं, मंगलमूर्ती गणेशा, मिथिला नगरीमध्ये जनक नावाचा एक राजा राज्य करतो. तो मोठा पराक्रमी, कर्तबगार आणि दानशूर आहे. या जनक राजाकडे मी एकदा गेलो आणि त्यानं माझं आपली पत्नी सुमेधा हिच्यासह उत्तम स्वागत केलं. तो यज्ञ यागादीसाठी, दान धर्मासाठी भरपूर खर्च करतो, पण त्याचा खजिना मात्र देवा कायम भरलेलाच असतो. हे मोठं आश्चर्य नाही का? त्याच्या आतिथ्यामुळे मी संतुष्ट झालो आणि त्याला म्हणालो की हे जनक राजा, तुझी सर्व मनोरथ फलित होतात हे केवळ त्या श्री गणेशाचीच कृपा बघ. असं मी म्हणालो काय, पण त्यावर तो रागारागाने म्हणाला की छे छे, मी ईश्वर वगैरे काहीही मानत नाही. या त्रैलोक्यात मीच ईश्वर आहे, माझी सत्ता सर्वत्र चालते. देवा, मी त्याला वारंवार सांगून पाहिलं की बाबा रे, ईश्वरी अधिष्ठानाला विसरू नकोस, पण तो काहीच ऐके ना. त्याचा गर्व इतका वाढलेला होता आणि म्हणून मी तुझा गर्वाचं एकदा हरण होईल असं मी बोललो आणि तिथून बाहेर पडलो. ते थेट इथं येऊन पोचलो. हे गणाधिपा, मला वाटतं की तुम्हीच त्या जनक राजाची परीक्षा पहा आणि त्याचं गर्वहरण करा. श्रोते हो, या सगळ्या बोलण्याप्रमाणे कालांतराने श्री गजाननांनी एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि केलं काय.

सर्वांगाला क्षत पडलेली आहे, त्यातून रक्त आणि घाण वाहते, त्यावर माशा घोंगावतायत, असं ते अमंगल रूप भगवंताने घेतले. अशा मिनतवारीनं हा रोगी ब्राह्मण राजवाड्याजवळ आला आणि पहारेकऱ्यांना म्हणाला, म्हणलं द्वारपाल, मी फार भुकेलेला आहे, मला पोटभर जेवण हवंय, कृपा करा पण मला अन्न द्या. द्वारपालानं त्याला दरबारात नेलं आणि तेव्हा हा ब्राह्मण जनकराजाला म्हणायला लागला, म्हणलं महाराज, तुमच्या दरबारामध्ये येणारा याचक कधीही विनमुख जात नाही असं मी ऐकले आणि म्हणून मी खालो, तेव्हा कृपा करा आणि मला भोजन द्या.

राजाने सेवकांना आचार्यांना स्वयंपाक करण्याची आज्ञा केली आणि या याचकाला पाकशाळेमध्ये नेलं. जेवणाचा बेत आणि थाट राजाला साजेसाच होता श्रोते.

पोहोचलो तेव्हा पहिलं वाडप करून वाढपी स्वयंपाकघरात गेले. तो चमत्कार असा की या याचकानं एका घासातच सगळं ताट संपवलं. एक पदार्थ वाढला की दुसरा पदार्थ येण्याच्या आतच पहिला पदार्थ फस्त होऊ लागला. सगळा स्वयंपाक संपला. वर म्हणाला की राजन, आपण मला पोटभर जेवायला घालायचं कबूल केलंय ना. आहो श्रोते हो, राजानं पुन्हा स्वयंपाक करून त्याला वाढलं, तरी त्यानं तेही पुन्हा सगळं संपवलं. पण भूक भागलीच नाही. शेवटी राजा घाई घाईनं अन्न शिजवून वाढण्याऐवजी कच्चं ध्यानच त्याच्या पानात ओतायला लागला. तेही यांनी खाऊन फस्त केलं. आचारी राजाला त्यांनी ते सगळं बघितलं आणि राजाला ते म्हणायला लागले.

महाराज, आपल्या गावामध्ये एक राक्षस आलाय असं आम्ही ऐकले. तो हा राक्षस तर नव्हे. राजानं श्रोते हो सत्तेच्या जोरावर सेवकांवरित करवी मिथिला नगरीतलं सगळं धान्य लोकांकडून गोळा करून आणलं आणि या याचकाला वाढलं. ते सुद्धा सगळं या याचकानं फस्त केलं. आता मात्र राजा शर्मिंदा झाला आणि हात जोडून याचका समोर उभा राहिला. म्हणाला, म्हणलं, महाराज आपण आहात तरी कोण? देवर्षी नारद एकदा म्हणाले होते की तुझं गर्वहरण नक्की होईल, तेव्हा आपण कुणी देव तरी नाही. याचक म्हणाला, मी कोण, याच्याशी काय कर्तव्य? मला आधी अन्न देतोस की मी बाहेर चालू लागू? राजा हतबल झाला होता, पण करतो काय,

भिक्षेला निघाला. प्रत्येक दारासमोर जावं, ओम भगवती भिक्षान्नम देही असा पुकार करावा आणि त्या घरातल्या स्त्रीनं बाहेर येऊन सांगावं की महाराज, आम्ही कुठून देणार तुम्हाला धान्य? या राजानं आमच्या घरातलं सगळं धान्य जबरदस्तीनं नेलंय. आता घरामध्ये मुठभर धान्य सुद्धा शिल्लक नाही. श्रोते हो, येता येता याचक गावाच्या अगदी वेशीपाशी आला आणि तिथे एक चंद्रमोळी झोपडी होती. भिक्षेकऱ्याचा पुकार ऐकताच त्या झोपडीतली ती स्त्री बाहेर आली. धवल वस्त्र परिधान केलेलं, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं, कपाळी कुंकुम तिलक लावलेलं, समयीच्या तेजाप्रमाणे शांत मुद्रा होती. ती म्हणाली, म्हणलं, याचक महाराज, आपण आलात पण आपण घर चुकलात. एकादशीच्या घरी शिवरात्रीनं यावं तसा प्रकार घडलाय. 18 विश्वे दारिद्र्य आमच्या घरामध्ये नांदत आहे. दुपारी खायला मिळालं तर संध्याकाळी मिळेल का नाही अशी भ्रांत आहे. आज 4 दिवस झाले घरामध्ये धान्य सुद्धा शिजलेलं नाही. घरात धान्याचा एक कण सुद्धा नाही. आपल्याला द्यायला घरात काहीच शिल्लक नाही महाराज, मी काय करू? याचक म्हणाला, असं कसं होईल? घर म्हणलं की काहीतरी असणारच. असं म्हणत हा याचक कोडगेपणानं आत शिरला आणि त्यानं तिथल्या चटईवर बैठकच मारली. श्रोते, त्या स्त्रीनं शेवटी सगळी भांडी उलती पालती करून दाखवली. पण तो याचक म्हणाला, माते, गेले 8 दिवस मी उपाशी आहे. जनक राजाची कीर्ती ऐकून या नगरीत आलो पण राजा मला तृप्त करू शकला नाही. फार भूक लागली आहे. धान्य नसेल तर दुसरं काहीही दे पण मला खूप भूक लागली आहे माते. स्त्री म्हणाली, म्हणलं, महाराज, आम्ही आयाचित वृत्तीनं राहणारे लोक, त्यामुळं मूठभर धान्य एवढं सुद्धा आमच्याकडं नाही. आम्ही गरजेपेक्षा जास्त कधी साठवत नाही आणि त्यामुळं आज काहीच घरामध्ये शिल्लक नाही. पण श्रोते हो, याचकानं शोधक नजरेने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, म्हणलं, माते, त्या परडीच्या तळाशी काय आहे? त्या स्त्रीनं सांगितलं. म्हणलं, याचक महाराज, गणपतीच्या पूजेकरता 1000 दुर्वा आणलेल्या होत्या. त्यातला हा एक दुर्वांकूर इथं शिल्लक आहे. याचक मनाशी म्हणतोय की हा दुर्वांकूर मला किती आवडतो हे या माऊलीला काय ठाऊ. याचक म्हणाला, म्हणलं, माते, जरूर दे. एक दुर्वांकर तेवढा तर तेवढा, पण मला दुर्वा पण आवडतात, त्या मला लवकर दे. आणि श्रोते हो, भक्ता दत्तम स्वल्पमपी बहुतुष्टीकरम मम अभक्त्या वात दंपेन बहुदत्तम वृथा भवे. म्हटल्याप्रमाणे भक्तीनं थोडं दिलं तरी तृप्ती होते पण अहंकारानं पुष्कळ दिलं तरी ते व्यर्थ होतं. हे ऐकून त्या स्त्रीनं दुर्वांकूर दिला याचकाला. याचकानंही तो मोठ्या प्रेमानं खाल्ला आणि तृप्तीचा ढेकर दिला. संतुष्ट होऊन त्यानं आपलं खरं स्वरूप प्रकट केलं. ते स्वरूप कसं होतं?

श्रोते हो, या स्त्रीचं नाव होतं विरोचना आणि तिच्या पतीचं नाव होतं त्रिशिरस. हा आश्रम त्रिशिरस मुनींचा होता. श्रोते हो, जनक राजा सुद्धा मागोमाग तिथं आलेलाच होता. त्यानेही हा सगळा प्रकार बघितला आणि तो काया वाचा मने यथार्थ मंगल मूर्तींच्या चरणाशी नतमस्तक झाला. त्यानेही लोटांगण घातलं आणि त्यांनी मान्य केलं की बाबा रे, मी या जगाचा राजा नव्हे, मी सत्ताधारी नव्हे, तर खऱ्या अर्थाने आपणच या जगाचे पालन करते आहात. आणि त्यांनी अखेरीला मान्य केलं की भगवंता

अशा पद्धतीने त्यानंही भगवंतांची स्तुती गायली. गणाधिपांना आपल्या दरबारात नेलं, रत्नजडी सिंहासनावरती बसवलं आणि श्रोते हो पुनश्च एकदा या जनक राजांनी मनोभावे पूजा करून प्रार्थना केली की भगवंता आता काय द्या

अशा पद्धतीनं जनक राजांनी आपले काया वाचा मने यथार्थपणानं भगवंताच्या चरणी अर्पण केलं. अहंकार रहित जनक राजा तयार झाला आणि श्रोते हो भगवंताच्या जवळ पोचणं म्हणजे काय तर भगवंतासारखं होणं. याचाच अर्थ आपल्या स्वभावातले सगळे दोष नाहीसे करणं आणि अगदी भगवंतासारखं होणं. ते भगवंतासारखं जेव्हा मनुष्य होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने आनंदी होतो, सुखी होतो आणि ही अवस्था कायम राहावी याच करता खरा सद्भक्त, खरा गणेश भक्त, तुकोबा रायांच्या सही सर्व भक्त भगवंताकडे हेच मागणं मागतात की बाबा रे आता दुसरं तिसरं काही नको.

मंडळी, आत्ताच आपण मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्म्य याविषयी कीर्तन ऐकलत. कीर्तनकार होत्या संध्या पोद्दार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 02-2-45-15-41-34 आणि 45-15-41-35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.

0: पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: बरे ते मंडळी, याबरोबर आजचा आपला माझ्यावर माझे शिवार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे। एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलाश कांबळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल। बरे मंडळी, पुन्हा भेटूया या कार्यक्रमापुरती। मी सविता गुटाळ आपला निरोप घेते। नमस्कार।

0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझे आभार माझे शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेचा समारोप करताना त्या म्हणाल्या की या व्यवस्थेत केवळ सरकारी अधिकारी आणि कायदेतज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल.
2: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनके यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
1: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे, कारण नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमिनी आहेत पण तिथं वन दिसत नाही. शाश्वत पुनर्नवीकरणाचा अर्थ केवळ झाडं लावणं हा नाही तर त्याच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री मनोहर लाल तसंच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू उर्फ गोपाल सिंह भोगता आज उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच्या चकमकीत मारला गेला. जवळपास 20 वर्ष फरार असलेला ब्रिजेश गंजू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं 30 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जाळपोळ, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले यासह 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. UPI वर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे P. चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. UPI शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
3: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे UPI आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने

0: अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
1: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकांवर नावकोरलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वल्वरीवन आणि विदर्सा विनोद यांनी सोनम म्हस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं. तर याच क्रीडा प्रकाराच्या वैयक्तिक गटात एला वेनिल वल्वरीवन हिनं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंदाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आजच्या सामन्यात 37 धावा करून तिनं एकंदर 4,788 धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडला. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियाल हिनं महिलांच्या 60 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे या स्पर्धेतलं तिचं पदक निश्चित झालं आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत मात केली. बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत महिला संघानं कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना यजमान जपानशी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं इंडोनेशिया आणि सिंगापूरचा पराभव केला तर पुरुष संघानं इंडोनेशियावर मात केली पण इराणकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नागोया इथं ऑलिम्पिक विलेजला भेट देऊन भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. नदी किनाऱ्यावर उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमध्ये तसंच रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. पुरानं जमलेला गाळ उपसण्यासाठी सुमारे 3 ते 4 महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोसळलेले पूल पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या संत नामदेवांच्या धनगरी ओव्या आपण ऐकणार आहात.
1: गुरुगुरुजा

ਰਾਜਾ ਆਪਾ ਸੂ

0: आणि स्वतः देवाला विचारतो पडाईला
1: वाटव्या धागडला चौदा उद्या भांडारात बेगला पाणी उगा खालच्या खाली वरच्या वर झालं
0: आणि स्वतः तो देवाला

0: आईच्या पुरनगराला तस बावडी पाण्याला बाबा
1: काय झालं
0: हवती सिद्धमाला पाणी गुण चालल्याला जैला हदीच्या पुरनगराला मैदान माळाला गेला होता त्यावेळेला
1: आणि स्वतः सिद्धमाळा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता सिद्धमाळा पान
1: आणि त्यात्रे वगताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणला 350 म्हणला राखणी तहाजी म्हणला आपण कसं जायचं आत
1: म्हणून सिद्धमाळा पा त्यावेळी
0: भंडारा बेकैला कडी कुलप्या निकळायला
1: स्वतः सिद्धमाळा पाला वाट लागली होती जायला
0: अरे दे हो त्या चालेल

0: सीसी नारायण बिरक हला बघून
1: जसा मात्राला लावता पुष्करईला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खाण्यात टाकले तू म्हणला
1: अरे तू मात्र कुठणाला गाव नाव सांग लवकर मला
0: तू कसाला सांग म्हणताना सिद्धमाळा बालाल तर बोलायला
1: अरे स्वतः तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: शिर्ड्यान म्हणतो काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला तास उडला पाणी नाही आलूया
1: पाणी नाही
0: एवढं
1: म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातांदळा झालो या मला डोळे देतवा पाणी नेबिर का
1: मी एवढं म्हणताना शेरमाळा त्यावेळेला
0: हायला आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपण पाप लागेल गुरु छेवा मानून करणार नाही म्हणून सिद्धमाळापण काय केलं
1: होता मात्र शिवसेनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालतं म्हणला लिंगुडा चाळाय म्हणला लिंगुडा आळात न सवज जायचं
1: आणि उरपट्या माघारी यायचं
0: गात निघून जात्या धुळे येत्या तुला
1: आणि एवढं बाबा

0: शिशिनारांना पळकाडायला एवढं काय करायला आपण अवघडा का म्हणलं
1: नक्कीच जाऊन येतो आत्ताच्या आता
0: लिंगुडाच्या आड्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळा आणि कात निघून गेले तिथे माघारी फिरला
1: शिशिनारायणाला लागलो उद्या दिसायला गडबडीन मात्र
0: जाईल म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावं याच्याकडे
1: बावडीवर पळत तो गेला

0: शिवमलाप्पा एक पारी उतरलगा पानी दोन पारी उतरत होत अस करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच विहिरीला
0: खाली तळाला रातला काय उत भरविला
1: आणि
0: सात बाबा आदरला आसरा

0: बाबा
1: काय झालं
0: हाय नाही बरं का सिद्धमाळाप्पा निघून गेला होता कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाळाप्पा
0: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिची बरं का
1: फुलं तोडून मात्र दुर्णा घेतला होता सिद्धमाळाप्पानं बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाळाप्पा निघून मात्र
0: हाय ते निघून झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकाड जाऊ तर गुरु सेवा मानून घेणार नाही
1: वैगे
0: चांगलं

श्रोते, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या संत नामदेवांच्या धनगरी ओव्या ऐकल्यात आणि हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बिंदूजी यांची रचना. संगीत आहे पंडित अनुपम राय यांचं आणि गायलं आहे अनुरीता राय सिन्हा यांचं भजन.

श्रोतो, हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कबीर यांची रचना, पंडित अनुपम राय यांचं संगीत आणि कलाकार आहेत अनुरिता राय सिन्हा.

पंडित अनुपमा राय यांनी गायलेलं, संगीत रचना पंडित अनुपम राय यांचीच होती. श्रोते, आज आपण हिंदी कार्यक्रमात अनुरिता राय सिन्हा यांचं भजन ऐकलं. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ होती ओमकार अग्निहोत्री यांची, गिटारची साथ होती बाळकृष्ण कामत यांची, साईड रिदम विनोद चव्हाण, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, आणि सादर करते राजेश शेजारी.

0: जोशी साहेब, ओ जोशी साहेब।
1: बोला बापट, बोला, काय म्हणता?
0: नाही बोलायचं तसं काही नाही, अहो असंच आपलं।
1: अरे
0: नाही म्हणजे तुम्ही कधी मुलींची चेष्टा केली आहे का? नाही कधी त्यांची छेड काढली
2: का? बॉस तर आम्हाला असं समजतात, कोणत्याही कामाच्या लायकीचा नाही, आणि बायको ही कुठल्या लायकीचा समजत नाही।
0: अरे
2: पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तारुण्य पाहिलंच नाही।
1: देशमुख, घोर अपमान, घोर अपमान। बापट,
0: आज
1: आमचे पांढरे केस पाहून तुम्ही आम्हाला जन्मजात म्हातारे मानले
3: काय? हो
1: तुम्ही मुलींची चेष्टा करता की नाही, त्यांची छेड काढता की नाही?
0: अहो जोशी सर, आमचं तर वयच आहे ना मुलींची चेष्टा करायचं।
1: ओ मग आम्हालाही डॉक्टरांनी मनाई केलेली नाही। काय देशमुख, बरोबर आहे ना?
2: मग काय बापट मांजरेकर, अहो आम्हीही कधी तरुण होतो।
1: पण देशमुख, दुर्दैवानं आमचं लग्न झालं आणि कहाणी सतार ऐवजी सारंगी आली। पण भाऊ, ते चेष्टा करणं किंवा छेड काढणं हे सभ्य माणसासारखं होत, मार खाणार नाही बरं का?
4: तो काळच वेगळा होता, आता सगळीकडे भेसळ आहे।
0: अहो जोशी सर, आपले देशमुख सर कसे होते?
1: हे
0: चांगले इष्टशिष्ट असलेले कि आमच्या सारखे?
1: हे देशमुख, अहो काही विचारू नका बापट, अहो तुमच्या पेक्षाही कमी वय असेल तेव्हापासून देशमुख नोकरी करत आहे।
0: काय सांगता?
1: मग काय तो, पण बॅचलर असतानाही त्यांच्यात एका लग्न झालेल्या भूताचा आत्मा वावरत होता।
4: अरे लग्न झालेल्या भूताचा आत्मा म्हणजे?
1: म्हणजे याचा अर्थ खूप सात्विक आहे मांजरेकर। मजा आलाय? देशमुखांनी कधी टायपिस्ट कडे डोळा उचलून बघितलं असेल का? आपण भलं आणि आपलं काम भलं, आज तो काळही नाही आणि ती माणसे देखील उरली नाही। आता कार्यालय कर्णिक सारख्या लोकांनी भरलेलं आहे।
4: अरे हो जोशीजी, कर्णिकांवरून आठवलं
1: काय?
4: हे तर सांगा की मोठ्या साहेबांनी कर्णिकांना का बोलवलं होत?
1: अहो मोठे साहेब का बोलवतात हे तुम्हाला माहिती नाही?
4: नाही।
1: अहो मोठ्या साहेबांनी बोलवलं कि समजा आज
5: चंपी म्हणा, चंपी म्हणा, चंपी म्हणा, चंपी।
0: हो त्यांच्या समोर जी मुलगी बसते त्या मुलीने तक्रार तर केली नाही ना कर्णिकांच्या विरोधात?
1: कर्णिक समोर जी मुलगी बसते त्या मुलीचं नाव काय बरं? हा पण कर्णिक नेहमी तिची चेष्टा करत राहतो। आता काम करणाऱ्या माणसांकडून चुका होतातच ना, आता त्याही मुलीच्या हातून चूक झाली असेल, मग काय? कर्णिक तिची इतकी फिरकी घ्यायला लागला की ती मुलगी रडायला

0: लागली हो.
1: साहेब, आपल्या ऑफिसात 4-5 दिवसापूर्वी जी एक मुलगी आली आहे ना, तिची ते नेहमी चेष्टा करतात.
0: पण कोण मुलगी?
1: अहो ती जी मांजरेकरांच्या टेबला जवळ बसते.
2: अहो साहेब, मिस सोने सर, काय मुलगी आहे सर ती.
1: ओ

0: आजाय अहो तुम्ही सांगत आहात की स्वतःला आठवण करून देत आहात.
1: सर हो सांगतोय सर.
0: हृदयावर हात ठेवून इतक्या गोड आवाजात.
2: अरे चला चला चला चला बरच काम पडू नये. चला की गप्पच मारत राहणार आहे.
3: चला चला
4: चला साहेब
3: चला चला.
5: जोशी साहेब.
3: हा
5: गुड आफ्टरनून.
3: हा गुड आफ्टरनून मिस्टर कर्णिक.
5: मी म्हणत होतो की आपल्या ऑफिसात ती जी नवीन मुलगी आली आहे ना
1: मिस साने.
5: होय होय मिस साने. ती अगदी हाफ मॅड आहे.
1: हाफ मॅड?
5: होय होय हाफ मॅडच.
1: का हो थोबाडात दिली की काय?
5: ती अजबच मुलगी आहे.
6: आपण झालं काय?
5: असं आहे काल मी लंच ब्रेक मध्ये तुमच्याकडे येत होतो तर ती मला रस्त्यात दिसली. तिच्याकडे बघून मी जरा हसलो तर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली डार्लिंग कर्णिक तुम्ही मला फार आवडता.
6: काय
5: चला ना लग्न करू.
6: अरे बापरे
5: मी तर इतका घाबरलो की बस. आता तुम्हीच सांगा कुणी चांगली मुलगी अशी वागेल काय? असं करेल? वेडी आहे ती वेडी.
2: ओ ही काय फेकाफेकी लावली आहे कर्णिक. एखाद्या सभ्य स्त्रीचा अपमान करण्यात तुम्हाला आनंद येतो नाही?
5: मिस्टर मांजरेकर मी तर फक्त मी सानेच्या बाबतीत बोलत आहे. मग मिरची तुम्हाला जुमत आहे? कोण लागते ती तुमची?
1: हो ती मांजरेकरांच्या टेबल शेजारी बसते. इतकं नातं काय कमी आहे का?
2: कर्णिक ती माझी कुणी लागत नाही. पण तुम्ही कुठल्या पद्धतीचे माणूस आहात हे अख्खं ऑफिस जाणतंय. प्रत्येक मुलीच्या बाबतीत तुमचे विचार अगदी उच्च असतात. नाही म्हणजे तुमच्यात काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही ना? नाही म्हणजे मी साने वेडी आहे याचा पुरावा आहे का तुमच्याकडे?
5: पुरावा? पुरावा आहे ना माझ्याकडे संपूर्ण पुरावा.
2: मग द्या ना पुरावा.
5: हे जे तुमच्या समोर मिस्टर बापट बसलेले आहेत ना त्यांनाच विचारा. त्यांचा अनुभव देखील माझ्यासारखाच आहे. काय मिस्टर बापट?
2: बापट तुमच्या सोबत काय केलं तिनं? कर्णिकचं म्हणणं खरं आहे का?
1: हो साहेब अहो खरं आहे कर्णिकचं म्हणणं. मी साने वेडी आहे हे खरं आहे. माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं हे मला सर्वांना सांगावं असं वाटत होत पण माझी खरं तो हिंमतच झाली नाही.
6: काय म्हणता? मी साने वेडी आहे तुमच्यासोबत काय केलं तिनं?
5: मिस्टर मांजरेकर तुमच्या टेबलाच्या बाजूला ती बसते जरूर पण लक्षात ठेवा तुम्ही तिच्या जवळ जाऊ नका आणि तिच्याशी मैत्री वगैरे करून जवळीक वाढवण्याची गरज नाही. वेडी आहे ती वेडी आणि वेड्यापासून शक्य तितक्या दूर राहिलेल्या बरं.
3: अरे देवा
6: नियतीचा खेळ निराळा. कुणी विचारही करणार नाही की इतकी सुंदर मुलगी वेडी असेल. बिचारी.
3: चला
5: चला
3: चला बस आली आहे. चला
4: भेटू.
3: बाय बाय.

0: अरे इनारकर, जरा इकडे ये.
1: येस सर.
0: हा हे बघ, ही फाईल मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. आणि हो, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये.
1: जी सर.
2: एक्सक्यूज मी मिस्टर मांजरेकर.
0: हा काय, तुम्ही काही म्हणाला?
2: माफ करा, मी ना तुम्हाला थोडासा त्रास देते. तुम्ही माझं एक काम कराल?
0: काय काम? काय
2: अहो, हे कॅल्क्युलेशन्स ना मला जरा समजत नाहीये, डेटाच मिळत नाहीये.
0: हो
2: तुम्ही जरा बघा ना प्लीज. अहो तुम्ही इकडे तिकडे काय बघता आहात?
0: कुठे काय काय काय काय काय नाही काय काय म्हणालात तुम्ही?
2: अहो

0: नंबर्स मॅच होत नाहीये.
1: हा
0: तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर कृपया माझी मदत करा ना.
1: हो आहे, पण फाईल कुठे आहे?
0: ही घ्या ना फाईल.
1: 25 45 2 5. हो मी साने, हे बघा इथे चूक होते.
0: अरे
1: हे आहे तुमचे मिसिंग नंबर्स.
0: ओह
1: हे बघा हे इथे इथे.
0: अच्छा अच्छा अच्छा, अहो इतक्या लवकर शोधलं तुम्ही. अरे वा, ओ मी तर 4 वेळा रिकॅल्क्युलेशन केलं
1: हो,
0: पण ही चूक माझ्या लक्षातच आली नाही.
1: इथे सगळेच अडकतात.
0: हो का?
1: अनुभवातून येत आहे.
0: बरं बरं,
1: तुम्ही देखील शिकाल लवकरच. बरं, ही घ्या तुमची फाईल.
0: थँक्यू. हा थँक्यू मिस्टर मांजरेकर.
1: हो थँक्यू ची काहीच गरज नाही, एकमेकांची मदत करणे हे आपलं कर्तव्यच आहे. हे 6 वाजले. बरं मी साने मी निघतो, चला उद्या भेटू.
0: मिस्टर मांजरेकर
1: आता काय?
0: फक्त एकच मिनिट थांबा, मी पण येते ना तुमच्या सोबत.
1: माझ्या सोबत?
0: हो
1: पण पण.
0: चला मिस्टर मांजरेकर.
1: चला.
0: मांजरेकर, या ऑफिस मध्ये तुम्ही कधीपासून आहोत हो कामाला?
1: जवळपास 2 वर्ष झाली का?
0: नाही नाही, काही नाही, असंच विचारलं. पण छान ऑफिस आहे ना?
1: ते तर आहेच, पण सर्वात छान गोष्ट ही आहे की ऑफिस 11:30 असतं. सकाळच्या ट्रॉफिक पासून मुक्ती.
0: हो ना.
1: आणि सायंकाळच्या पीक ट्रॉफिकची गर्दी देखील नाही.
0: हो हे तर आहेच. कुणाला वाटलं तर सकाळी दुसरा जॉब देखील करता येतो.
1: अगदी बरोबर. तुम्ही बस कुठून घेता?
0: हे इथं देवळाजवळच्या बस स्टॉप वरून.
1: असं? बरं, मी त्याच्या अपोजिट साइडच्या स्टॉप वरून घेतो.
0: हो का?
1: बरं चालतो मी. नमस्कार.
0: माफ करा मिस्टर मांजरेकर, पण तुम्हाला जर काही हरकत नसेल तर आपण चहा घेऊया का?
1: चहा?
0: आज ना चहा प्यायची खूपच इच्छा होती आहे.
1: अडकलो रे देवा.
0: काही म्हणाल का तुम्ही? का वाईफने आज लवकर बोलावलंय का?
1: वाईफने नाही,
0: मग
1: माझ्या ताईनी बोलवलंय. लवकर जायचंय, त्याच्यामुळे मला निघावं लागेल. निघतो हा मी.
0: बर, बाय.
1: बाय
0: बाय मिस्टर मांजरेकर.
1: बाय. बरं झालं सुटलो रे देवा.

0: ताई,
1: अरे आले, अरे
0: कई दारुगढ़
1: आले आले आले सचिन, इतका उशीर का लागला आज?
0: होय, आज जरा उशीरच झालंय. अरे हे काय दुकान मांडून ठेवलंय?
1: अरे दुकान नाही आहे,
0: मग
1: पेपर्स आहेत मुलांचे,
0: हो
1: तपासत बसले होते. बरं, तू चेहऱ्यावर पाणी घे, फ्रेश
0: हो
1: हो. चल मी चहा घेऊन येते पटकन.
0: तू अजून चहा घेतलेला नाहीये.
1: अरे नाही, तुझीच वाट पाहत होते मी. जा जा लवकर, मी चहा
0: हो
1: आणते.
0: हा मी आलोच. हा
1: घे, चहा घे.
0: आणि तू?
1: मी पण घेते.
0: ताई
1: काय झालं?
0: ताई, आता तू तुझी नोकरी सोडून दे.
1: नोकरी सोडून दे? हे काय बोलतच? अरे नोकरी सोडून घरी बसून मी करायचं काय? आणि वेळ जावा यासाठीच तर नोकरी करते मी.
0: पण ताई, आता इतका त्रास सहन करायची गरज नाही. अगं नको हे कष्ट आता.
1: अरे यात कसले कष्ट, आता तर मला सवय झाली आहे. आणि जेव्हापासून सकाळची शाळा सुरू झाली आहे ना, तेव्हापासून दुपारी काय करावं हेच कळत नाहीये.
0: ताई, तू माझ्यासाठी किती कष्ट उपसलेस. मी शिकावं, मोठं व्हावं म्हणून तू
1: लग्नही केलं नाहीस आणि मला सुख मिळावं म्हणून दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर उचललास. वगैरे वगैरे. अरे सचिन, कसं लहान मुलांसारखं बोलतोयस?
0: ताई, आजपर्यंत जे काही केलं ते खूप झालं, भरपूर झालं. आता पुढे नको. हा माझा पगार इतका आहे की आपण दोघही आरामात जगू शकतो.
1: ठीक आहे, पण मिस्टर सचिन मांजरेकरजी,
0: हा
1: घरात तुमच्या या ताईचं मन काही लागत नाही हो, म्हणून ही नोकरी करते.
0: पण मला वाटतं की आता तू ही नोकरी सोडावी.
1: बरं,

0: तू म्हणतोस तर देईन नोकरी सोडून.
1: खरंच?
0: बस, पण तुझं लग्न व्हावं, तू संसार थाटावास आणि तू बाप झालास ना की तुझ्या मुलाबाळांसाठी अंगाई गीत गात अगदी आनंदानं दिवस काढेन.
1: ताई, काय म्हणतेस तू? अगं, तुझं सारं आयुष्य असं माझ्यावर उपकार करतच काढणार का?
0: अरे, आपल्या लहान भावावर उपकार कसले रे? कुटुंबात आपण दोघेच उरले आहोत. आणि आता तू लग्न कर बरं. कुठे कोणी मुलगी वगैरे शोधलीयेस की नाही?
1: हे काय ताई, अगं, माझ्यासाठी मुलगी शोधणं हे तुझं काम आहे.
0: वेडा कुठला?
1: वेडा?
0: अरे, असं अचानक काय झालं घाबरायला?
1: नाही काही नाही अगं, असच.
0: नाही नाही, काहीतरी गोष्ट नक्कीच आहे, सांग मला.
1: खरच ताई, अगं खरच काही नाही ग. काही नाही अगं, असच.
0: सचिन, माझ्याकडे बघ, काय लपवतोयस?
1: ताई अगं, काय काही नाही ना ग.
0: खरं सांग, कोणी मुलगी तू पसंत केलीयस का की जिच्याबद्दल मला माहिती नाहीये?
1: नाही ताई, हे काय म्हणतेस तू? खरं म्हणजे तू मला वेडा म्हटलं तर मला काहीतरी आठवलं.
0: काय?
1: अगं, 15 दिवस झालेत आमच्या ऑफिसमध्ये ना एक नवीन मुलगी आलेली आहे. दिसायला सुंदर आहे, कामही छान करते, सगळं व्यवस्थित आहे, पण
0: काय,
1: सगळे म्हणतात की ती वेडी आहे.
0: वेडी?
1: होय ताई, वेडी. सौंदर्य आणि वेडेपणा याचं मिलन काही अजब विचित्र वाटत ना.
0: अरे, पण तिला सगळे वेडे का म्हणतात?
1: ताई, जर ती कुणालाही भेटली आणि असं विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील काय, तर लोक तिला वेडी समजतील ना.
0: असं तिने तुलाही विचारलं का?
1: हा, आतापर्यंत तरी नाही विचारलं, पण माझ्या ऑफिसच्या कर्णिक आणि बापटला विचारलं.
0: हा, अरे काहीशी विचित्र वाटते ही मुलगी, पण तिला नोकरी कशी मिळाली रे मग?
1: हेच तर मला समजत नाहीये. मी ऐकलंय की तिचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. अगो, आमचे साहेब तिच्यावर जाम खुश होते. जाऊ दे, चल सोड. ताई, तुझ्या शाळेत एका शिक्षिकेची गरज होती ना. आमचे बापट साहेब म्हणत होते की त्यांची एक बहीण आहे म्हणून, काकांची मुलगी.
0: उशीर झाला रे. अरे, कालच एक टीचर अपॉइंट केली आहे, फार छान आहे. बीएड वगैरे झाली आहे ती आणि नावही खूप सुंदर आहे, विभावरी. विभावरी साने.
1: साने? विभावरी साने? ताई, मी आता ज्या मुलीच्या बाबतीत बोलत होतो ना, ती आमच्या ऑफिसची वेडी.
0: हा,
1: तिचं पूर्ण नाव मला माहित नाही, पण सगळेजण तिला मिस साने म्हणतात.
0: अरे, तुझी मिस साने असेल वेडी, पण आमची विभावरी साने वेडी नाही. हा, ती खूप समजदार आहे, संस्कारी आहे आणि हो, सुंदर देखील आहे.
1: असा विचित्र संयोग आहे. तुमच्याकडे ही मिस साने, आमच्याकडे ही मिस साने, एका दिवशी दोन दोन साने.
0: आणि हो, विभावरी साने अनमॅरिड आहे. बोलणी करू?
1: हे घ्या, आता मी दोन दोन सानेंच्या मध्ये गटांगळ्या घालतोय आणि तू एक सानेला बायको म्हणून घरी आणायच्या तयारीत आहेस. ताई, हे जे सानेचे गाणे आहे ना, हे आपण नंतर गाऊ.
0: अरे, पण एकदा जाऊन ये तिच्याकडे, पत्ता आहे तिचा माझ्याकडे. हे बघ सचिन, एक काम कर.
1: काय?
0: परवा रविवार आहे, तू विभावरीच्या घरी जाऊन ये.
1: ताई, अगं वेडीयेस काय तू? तिथे जाऊन काय सांगणार? विभावरीजी, माझी ताई तुमच्याशी माझं लग्न करायचा विचार करत आहे, म्हणून मी तुमचं घर बघायला आलोय. अगं, काय वाटेल तिला?
0: अरे वेड्या, तिला म्हणायचं मला माझ्या मुलीसाठी ट्युटर हवी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय.
1: हे काय, आता मला मुलगी देखील झाली. अगं, आधी लग्न तर होऊ दे.
0: म्हणून तर म्हणते, रविवारी जा आणि विभावरीचं घर बघून ये, भेट तर घे, नाही तर कोण जाणे तुझ्या त्या मिस साने सारखी भेटली तर. मला तिच्याकडून एक फाईलही मागवायची आहे. तू असं कर की फाईलच घ्यायला जा आणि मी तुला पाठवलंय असं तिला सांग, कळलं?
1: बरं बाबा, जातो. अगं, पण आता भूक लागली आहे, आता जेवायला घेतेस का?
0: हो, चल लवकर.
1: चल चल बाबा,
0: चल.

0: यस
1: माझं नाव सचिन मांजरेकर.
0: ओके ओके, सचिन तेंडुलकरला ओळखते मी, महान क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरजी आणि संजय मांजरेकरजी क्रिकेटची कॉमेंट्री करतात. तुम्ही अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे झालात. जर तुम्हाला काही सामान विकायचं असेल ना, तर तुमची डाळ इथे शिजायची नाही. ताई तुम्हाला पाहिल्याबरोबर काय म्हणेल
1: काय
0: माहितीये?
1: काय
0: ए पुढे जा रे बाबा.
1: तुझी ताई विभावरी साने अशी बोलते चुटकी, पण ताई घरी आहे का?
0: म्हणजे माझ्या ताईला तुम्ही ओळखता, तर ती घरी नाही पण आता येणार आहे. हो, ताई येण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते.
1: काय?
0: माझं नाव चुटकी नाही,
1: मग
0: सुरेखा आहे. सुरेखा. काय नाव आहे माझं?
1: सुरेखा.
0: व्हेरी गुड मेमरी, गुड बॉय. आता तुम्ही हे म्हणणार आहात ना की दार उघड. मी आधीच क्लिअर करून देते हा, की जोपर्यंत ताई घरी नसते तोपर्यंत मी अशीच ग्रीलच्या आतूनच बोलत असते. अनोळखी लोकांसाठी दार उघडणं म्हणजे क्राईम सिरियल मध्ये तुमची बातमी. तुम्हीही नाही उघडायचं.
1: कधीही उघडणार नाही. तू काय विभावरी सानेची बहीण आहेस का?
0: होय, मी तिला विभावरी साने नाही ताई म्हणते.
1: छान छान, फार हुशार आहेस तू.
0: हे तर मला माहितीये.
1: तुला कसं माहिती?
0: कारण मी हुशार आहे, सिंपल.
1: बर सुरेखा, मला हे तर सांग की तुझी ताई परत कधी येणार आहे?
0: येतच असेल, बोलली होती ती की लवकरच परत येईल म्हणून. माझी ताई कधी खोटं बोलत नाही. जर ती स्वीट घेऊन येईल असं बोलली तर स्वीट घेऊनच येते. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि थांबायचं असेल तर तोपर्यंत गप्प करू शकता. बरोबर?
1: अगदी बरोबर.
0: म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे तर चला मग गप्पा सुरू. हा, नाव तर तुम्ही मला आधीच सांगितलं.
1: हो,
0: आता सांगा तुम्ही कुठे राहता आणि काय काम करता?
1: मी इथेच मुंबईत राहतो आणि माझं काम काम तर तुझ्या ताईला सांगेल. तुझी ताई येईलच ना इतक्यात की मी जाऊ?
0: बघा बा, ताई म्हणते आपलं म्हणणं कुणावरही लादू नये. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता.
1: बर बर. सुरेखा, ताई शाळेत गेली आहे का?
0: अरे आज तर रविवार आहे ना, आज काय शाळेत वर्ग झाडायला जाणार आहे? रविवारी शाळेला सुट्टी असते.
1: ओ सॉरी सॉरी, अगं मी विसरलोच.
0: मग तुम्ही योगा करायला जा, मेमरी छान राहते.
1: हो,
0: तुमचं नाव सचिन मांजरेकर ना? मी तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं नाव तर नाही घेऊ शकत. माझी ताई म्हणते
1: की मोठ्याचं नाव घेऊ नये.
0: होय, पण तुम्हाला कसं माहिती?
1: कारण जशी तुझी एक ताई आहे ना, तशीच माझी पण एक ताई आहे.
0: तुमची पण मोठ्या लोकांची पण ताई असते.
1: होय.
0: गुड. ए ताई आली माझी. ताई, ए ताई, हे आहेत.
2: अरे मांजरेकर.
1: अरे मी साने, तुम्ही इथे?
2: तुम्हाला कसं कळलं मी इथे राहते म्हणून?
1: खरं म्हणजे मी विभावरी सानेंना भेटायला आलो होतो, पण तुम्ही तू माझी चूक झाली. ऑफिसमध्ये सर्व तुम्हाला मी साने म्हणतात. तुमचं पूर्ण नाव मला माहित नव्हतं.
0: ए ताई, हे काहीतरी विचित्रच बोलतात की यांची पण ताई आहे आणि यांना देखील माहिती नाही की रविवारी सुट्टी असते शाळेला. मी यांना म्हणाली की तुम्हाला काय म्हणून हाक मारायची, तर हे काहीच नाही बोलले.
2: बाळा, सुरेखा, तू आज जा आता.
0: बर बर.
2: या मांजरेकर.
1: हो,
2: बसा. तुम्ही इथं का?
1: नाही, त्याचं काय की स्नेहलता मांजरेकरांनी मला तुमच्याकडे पाठवलं ऑफिसच्या फाईलसाठी. नाही नाही, ट्युटरसाठी नाही, आपलं फाईलसाठी.
2: ओके ओके. पण स्नेहलता मांजरेकर तुमच्या?
1: ती माझी ताई आहे.
2: बर. अहो, काय विचार करत आहात मांजरेकर?
1: तुमच्या बाबतीत.
2: माझ्या बाबतीत? काय?
1: नाही, विचार करत होतो की
2: मी दोन ठिकाणी नोकरी का करते, असंच ना?
1: होय.
2: माझं घर चालवायला माझे आई बाबा निघून गेले आणि लहान भावंडांच्या शिक्षणाचं ओझ मलाच उचलायचंय.
1: मी समजू शकतो. माझ्या ताईने

0: देखील माझ्यासाठी खूप कष्ट उपसलेत आणि आज तगायत ती कष्टच करते. जगातले सगळे कष्ट सोसत तिने माझ्या वाट्याला सुख आणून दिलं.
1: अहो, परिस्थिती पुढे सर्वांनाच मान झुकवावी लागते.
0: परंतु ताई म्हणते, प्रवाहासोबत वाहत जाणे हेच जीवन आहे.
1: बरोबर आहे.
0: एक गोष्ट विचारू?
1: विचारा ना.
0: मी साने, कर्णिक आणि आणखी काही लोक तुमच्या बाबतीत खूप उलट सुलट बोलतात.
1: काय म्हणतात?
0: म्हणतात की तुम्ही
1: मी वेडी आहे असंच ना?
0: होय.
1: बरोबर आहे ना. काय चुकलं त्यांचं?
0: खरोखरच तुम्ही
1: करावं लागतं हे सारं काही. स्वतःला कर्तव्याची पाठराखण करत सजग ठेवण्यासाठी हे करावं लागतं सचिन.
0: नाही, मला नाही समजलं.
1: सौंदर्य कधी कधी अभिशाप बनत. कर्णिक आणि बापट सारखे लोक नेहमीच माझ्या मागावर असतात. अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीस विचित्रपणे वागावं लागतं. आणि दुसरं असं की यामुळं मला लोकांपासून अलिप्त राहता येतं. जरा विचार करा, मी जर अशा कुण्या व्यक्तीशी लग्न केलं ज्याला माझी ही जबाबदारी कर्तव्य निष्ठा मान्य नाही, तर काय होईल? फक्त माझ्या आनंदासाठी मी इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही.
0: पण लोक तर वेडी समजतात तुम्हाला.
1: मला त्याची अजिबात पर्वा नाही. मला माझ्या लहान भावंडांची काळजी आहे. काय, तुम्ही सुद्धा मला वेडी समजता?
0: नाही, माझा कधी यावर विश्वासच बसला नाही. आणि यामुळे माझं कर्णिकशी भांडणही झालं होतं.
1: माझ्यासाठी?
0: मिस साने, तुमच्या बाबतीत विचार करून मला वेगळंच वाटते. तुमच्यासाठी माझ्या मनात दुःख, सहानुभूती, आदर,
1: आणखीन काय काय होतंय बोला ना.
0: विभावरी माझ्या ताईचं उदाहरण माझ्या समोर आहे. तिने आपल्या भावासाठी आपलं जीवन उद्ध्वस्त केलं आणि कदाचित ही विभावरी ही देखील त्याच मार्गावर आहे. विभावरी, एक गोष्ट विचारतो.
1: विचार ना.
0: माझ्याशी लग्न करशील?
1: काय?
0: मलाही तुझ्या कर्तव्यात भागीदार करून घे. तुला आपल्या कुटुंबात सामील करून ताईला खूप आनंद होईल, सुख मिळेल. मग का असतेस? तुला हे मान्य नाही?
1: तुम्ही पण वेडे आहात का?
0: वेडा?
1: होय, वेडा. कारण हाच तो प्रश्न आहे. जेव्हा मी विचारते तर लोक मला वेडी म्हणतात. आणि आता तुम्ही सुद्धा.
0: बोल, गप्प का?
1: कारण ताईला विचारायला हवं ना.
0: विभावरी, विभावरी, अगं आज मी इतका आनंदी आहे की चल चल ताईकडे जाऊया. पण पण तिथे हसण्याचा वेडेपणा करायचा नाही.
1: आणि आणि तू सुद्धा फाईल, ट्यूटर, ट्यूटर, फाईल, फाईल.
0: चल आता, चल लवकर, नाही करणार. चल चल,
1: असं नाही करायचं.
0: नाही, अजिबात नाही. चल
1: चल.

0: श्रोतेहो, आताच आपण वेडी हे मराठी नभोनाट्य ऐकलं. मूळ लेखक होते देवदत्त रुकडीकर. मराठी अनुवाद राजेंद्र कुमार फुले. यात सहभागी कलावंत बापट, श्रेयस अतकर, देशमुख, प्रकाश देवा, जोशी, अभय अंजीकर, मांजरेकर, अनिल पालकर, करणिक, संजय गायकवाड, चपराशी, सतीश रेवे, मिस साने, अपर्णा लखमापुरे, स्नेहलता, दीपाली दोडके, सुरेखा, तृष्णा खर्डेनवीस. निर्मिती सहाय्य होतं वैदेही चौरे यांचं. दिग्दर्शक आणि सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: आज की रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा के कार्यक्रम में हम आपको V.R. नटराजू और उनके साथियों द्वारा प्रस्तुत नादस्वरम वादन सुनवा रहे हैं. V.R. नटराजू कर्नाटक के कोला

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:30 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 वाजता नोंद

झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 33 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 32 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 76% होती, तर सांताक्रूजमधील हवेतील सापेक्ष आर्द्रता 71% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 32 तर किमान 26 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, AIR मराठी डिटच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:32 झाली आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आज आपण कलाकार जयिता घटक यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. विलंबित गत 1 तालात तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत राग बिहाग. विलंबित आणि द्रुतगतींचे अनुक्रमे बोल आहेत कवन डाग तोरा आणि अब हो लालन माका. त्यांना तबल्यावर साथ केली आहे निलेश जाधव यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत जयंत फडके. तर सादर करीत आहोत जयिता घटक यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोतेहो, आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात, ज्यामध्ये आपण जयिता घटक यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश जाधव यांनी आणि संवादिनीवर साथीला होते जयंत फडके.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या सदरातील सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 19.

0: नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या आजच्या भागात आपण इंटरल्यूड म्युझिक या एका महत्त्वाच्या तत्वाबद्दल चर्चा करणार आहोत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार श्री अशोक पत्की यांच्याशी. अशोकजी, आम्हाला असं सांगा की इंटरल्यूड म्युझिक म्हणजेच उभयान्वयी संगीत त्याला आपण म्हणतो, इंटरल्यूड म्युझिक कंपोज करताना वाद्यमेळाचा विचार संगीतकाराने आधी केलेला असतो का किंवा अरेंजरने?
1: आधी केलेला नसतो, फक्त तुमचं गाणं कंपोज झालं. इकडे आपल्याकडे प्रथा काय आहे की जो संगीतकार आहे तो चाल लावतो गाण्याला. म्हणजे संगीतकार आणि अरेंजर असा फार कमी बघायला मिळेल तुम्हाला. म्हणजे एक अनिल मोहिले आहे, अरुण पौडवाल होते, किंवा असे म्हणजे हातावर मोजण्यासारखी माणसं आहेत. मी माझं स्वतःचं स्वतः करतो, म्हणजे गाणंही करतो आणि मधलं म्युझिक मी स्वतःच करतो अरेंजमेंट. तर अशी फार कमी माणसं आहेत. नाहीतर काय असतं प्रथा की कंपोजर असतो, त्यांनी चाल लावायची गाण्याला, अरेंजरला बोलवायचं आणि त्याला सिच्युएशन सांगायची. बाबा ही सिच्युएशन आहे, एक बर्थडे पार्टी झालेली आहे आणि त्याचं म्युझिक करायचं आहे. मग तो गाणं लिहून घेतो, नोटेशन करतो आणि हल्ली तर तेही होत नाही, तुम्हाला कॅसेट करून घरी त्याच्या द्यावी लागते. म्हणजे इतकं फास्ट झालेलं आहे, त्याला वेळ नसतो. मग तो सांगतो ऐसा एक काम करना, आपका गाना आहे ओ कॅसेट करके हमको घर पे देना. त्या कॅसेटमध्ये आपण बोलायचं की सुरुवातीला केक दाखवला आहे आणि मग त्याच्या मेणबत्त्या जळत आहेत त्याच्या आणि मग क्राऊड येतो बाजूनी आणि मग सगळे हॅपी बर्थडे म्हणतात, किंवा पियानोची एखादी ट्यून चाललेली आहे आणि त्याच्यातून गाणं सुरू होतं वगैरे वगैरे. पहिल्या अंतरायाच्या अगोदर हे होणार आहे, म्हणजे जे डायरेक्टरने आम्हाला सांगितलेलं असतं ते आम्ही त्याला रिपीट करतो. आणि ती कॅसेट त्याच्याकडे दिली, समोर असला अरेंजर तर गोष्टच वेगळी. म्हणजे हेच आम्ही त्याला प्रत्यक्ष सांगतो. हे सगळं झालं की मग तो आपल्या हिशोबाने विचार करतो जे सांगितलेलं असं. बरं, आता ते सिच्युएशनप्रमाणे त्याला कळतं की ह्याच्यात अकॉर्डिन वापरलं पाहिजे, ट्रम्पेट वापरलं पाहिजे, कोंगो कोंगो वापरलं पाहिजे, इंग्लिश टाईपचं हॅपी बर्थडेचं गाणं आहे तर त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट इंग्लिश पाहिजे. म्हणजे तबला ढोलक वापरून उपयोग नाही, म्हणजे तो कलर नाही मिळत,
0: सतार
1: वापरून उपयोग नाही. हा, तर सतार वापरली किंवा फ्लूट वापरली हे तो प्रकार वेगळा झाला, भाग वेगळा झाला. त्याच्या मॉडर्न जे इन्स्ट्रुमेंट असतात, सिंथेसायझर आहे ते, तर अशी वापरली तर त्याला पुरेपूर न्याय मिळतो त्या गाण्याला. आणि तर कलर पण मिळून ते असं वाटतं की प्रसन्न की खरोखर पार्टी चाललेली आहे, तर म्हणून तो त्या हिशोबाने आपण विचार करतो.
0: प्रसंगानुरूप
1: तुमच्या संगीतकार असतात ते कधी कधी सांगतात की मला चार बारचं इथे हा मी एक पीस बनवलेला आहे. मी काय असं पप्पा पप्पा रट्टा हा मी ट्रम्पेटचा बनवला, तो कुठेतरी ॲडजस्ट कर, तो अरेंजर ॲडजस्ट करतो, हा प्रकार आहे त्याच्यात.
0: अशोकजी, आम्हाला सांगा की इंटरल्यूड म्युझिकची लांबी ही आपण बघतो की 8 बार असते, कधी 12 बार असते, कधी 16 बार असते. तर गाण्यामध्ये इंटरल्यूड करताना आणि जिंगलसाठी इंटरल्यूड करताना काय विचार करतो अरेंजर किंवा संगीतकार?
1: नाही, जिंगल विंगल म्हणाल तर ते 10 सेकंद 20 सेकंदाचा भाग असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती
0: वेळ नसतो इंटरल्यूड.
1: वेळ नसतो आणि काय नसतं, तन तन टम गाणं सुरू काही असं ते असतं. म्हणजे 10 सेकंद संपलं पाहिजे आणि ते व्हॉइस ओव्हर सकट. असंही नाही की तुम्हाला गाण्यालाच 10 सेकंद दिले, 7 सेकंद आहे ना तुमच्याकडे आणि 3 सेकंदाचा व्हॉइस ओव्हर, आमची कुठेही शाखा नाही किंवा काही अशा पद्धतीचं असतं. ते ISI मार्कवाला वगैरे हे जे प्रॉडक्ट आहे ते असं, तर ते 3 सेकंद 4 सेकंद म्हणजे जशी लांबी असेल गाणं किती आणि हे किती, तर बरं ते झालं की विचार करायला लागतो ह्याचा टेम्पो काय असावा. गाणं कसं असतं आपल्याकडे की तुम्हाला अगोदर ठरतं पिक्चरचं गाणं किंवा कसलं, किंवा सिरियलचं गाणं सुद्धा की तुमच्याकडे 4-8 दिवस अगोदर पाठवून देतो प्रोड्युसर, किंवा सिटिंग होते त्याचे काय होतं. जिंगलचं तसं नसतं, आयत्या वेळेस फोनवरनं सगळं झालेलं असतं आणि उद्या अर्जंट करायचं आहे, त्यांचं नेहमी घोड्यावर असतं.
0: बरोबर,
1: कळलं की नाही, तर उद्याच्या उद्या झालं पाहिजे आणि कॅसेट दिल्लीला पाठवायचे की झालं. मग सकाळी आम्ही स्टुडिओत जातो, तिकडे आम्हाला तो अगोदर कोणतरी ऑफिस बॉय आलेला असतो देऊन जातो, तो पेपर वाचला की कळतं हे 10 सेकंदाचं किंवा 20 सेकंदाचं आणि आता 8 ओळी किंवा 6 ओळी त्या 10 सेकंदात 20 सेकंदात बसवायच्या, त्याचा टेम्पो काय असावा मग तो आम्ही ठरवणार सगळं. ते तासाभरात आम्ही सगळं कंपोज विंपोज करून झालं की

0: प्रोड्युसरपैकी सगळे माणसं येतात, ऐकतात, विकतात, आवडलं नाही आवडलं ते ठरतं, नाही तर आणखीन बनवावं लागतं. किंवा जिंगलमध्ये एक असतं की दोन नोट जरी की दोन तीन नोट जरी रिपीट झाले म्हणजे त्यांना वाटलं हे कुठेतरी ऐकले आहेत, तर हे बदलावे बदलायला सांगतात ते.
1: बर,
0: हा फरक आहे. म्हणजे टन टन टन टन समजा असेल कुठे, किंवा ही फ्रेज असेल, तर हे कुठे ऐकले
1: ऐकल्यासारखं जर वाटत असेल तर
0: ते सगळे पाच सहा जण जे आलेले असतात ते विचार करतात आणि मग सांग अरे ते माहितीये साबणाची ती होती त्याच्यामध्ये होतं काहीतरी, तर ते नको ते ती फ्रेज बदल,
1: त्यामुळे बदलावं लागतं,
0: ती बदलावी लागते. पण पिक्चरचं गाणं करताना त्याच्या उलट प्रकार होतो की एखादं गाणं हिट झालं मग ते कुठच्याही प्रांतातलं असो देशातलं असो काय तर तो प्रोड्युसर त्याच्या मागे असतात.
1: बरं,
0: ते हिट झालं तर या पद्धतीचं आपण करूया म्हणून तर ते कॅसेट घेऊन येतात
1: की ऐसाही चाहिए
0: ऐसाही चाहिए.
1: अच्छा.
0: अरे ते आपल्या इकडे नाही, आम्हाला कधी कधी भांडण पण होतं आमचं किंवा काय होतं की अरे हे आपल्या इकडे नाही बसणार पण त्यांना ते पाहिजे असतं, ते हिट झालं मग त्या हिशोबाने शब्द लिहून घेणं हे करणं ते हे पुष्कळ प्रकार होतात ते. आणि मग तसंच पाहिजे, हा हट्ट असतो म्हणजे म्हणजे तिकडे नको असतं त्यांना दोन नोट सुद्धा आणि इकडे हट्ट असतो की तसंच पाहिजे म्हणून, हा फरक असतो.
1: अशोकजी आम्हाला सांगा की वाद्याप्रमाणे इंटरल्यूड म्युझिक कसं बदलतं, म्हणजे एकच पीस असेल पण तो तुम्ही फ्लूटवर वाजवून घेतलात तर फ्लूटच्या अंगाने वाजेल किंवा सितारवर वाजवून घेतलात तर कशा प्रकारची फ्रेज बदलावी लागेल तुम्हाला, तर या संदर्भात काही थोडंसं आम्हाला सांगा.
0: इन्स्ट्रुमेंटची एक रेंज असते, एक वाजवण्याची पद्धत असते. तर सितार म्हणजे फ्लूट नाही, फ्लूट म्हणजे सितार नाही, किंवा ट्रम्पेट म्हणजे हे फ्लूट नाही, तर त्याचं फ्रेझिंगच वेगळं होतं. तर त्याचं ज्ञान पाहिजे म्हणजे अरेंजर किंवा संगीतकाराला की याची रेंज काय आहे. कधी कधी ते असं ते फ्लूटवाल्याला करावं लागतं म्हणजे तुम्ही पीस गोड वाटतो तो ऐकताना असं समजा असेल पण म्हणजे तो नोट मिळत नाही वरच्या रेंजला त्याला, मग तो दुसरी फ्लूट काढतो म्हणजे त्याला गंधार बनवून कळलं की नाही, म्हणजे दुसरी फ्लूट काढून याला वेगळ्या पट्टीला सा धरून असं ते करतात, ते अरेंज करतात. तर ते ज्ञान असेल तर तो वाजवणाऱ्यालाही सोपं जातं, नाही तर ते ओढाताण होते. तर त्या हिशोबाने कंपोज झालेलं जास्ती बरं असतं.
1: वाद्याची ही लिमिटेशन पाहिजे. अशोकजी आम्हाला असं सांगा की अंतरा योग्य तऱ्हेने गायकाला उचलता यायला पाहिजे म्हणून इंटरल्यूड म्युझिकचा एंड शेवटी महत्वाचा असतो, तर तो त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
0: जेव्हा इंटरल्यूड सुरू होतं तेव्हा एक चार बार समजा सितार वाजते, त्याच्यानंतर फ्लूटला तुम्ही गेला, व्हायोलिन झाले आणि त्याचा जो एंड असतो तो आता तुमचं गाणं कुठे आहे, मध्यमातून होतं, गंधारातून होतं, पंचम, तर त्या शेवटचा जो कॉर्ड असतो तर त्या कॉर्ड्स प्रमाणे तुम्ही तो शेवटचा नोट सोडला पाहिजे, तर ते गाणं जो गातो त्याला ते दिक्कत होत नाही म्हणजे गाणं उचलायला. म्हणजे पंचम असले तर सावर सोडू शकता तुम्ही, पंचमलाच गेलं पाहिजे असं नाही, गंधारला म्हणजे गंधारलाच गेलं पाहिजे असं नाही, तर त्याचं जे फ्रेझिंग जे शेवटचं असतं तर त्या कॉर्डच्या हिशोबाने पाहिजे.
1: मला वाटतं गेले द्यायचे राहून या गाण्याचा इंट्रो सुद्धा असा सावर संपतो आणि गाणं धवर उचललेलं आहे, तर
0: सहज उचलता येईल असं ते पाहिजे. म्हणजे कॉर्ड वापरलं काय, जो गाण्याचा पहिला कॉर्ड काय त्याचा अभ्यास करून मग तो म्युझिक केलेला जास्ती बरं असतं.

0: अशोकजी, इंटरल्यूड म्युझिकमधून जर काही कथा पुढे जात असेल किंवा सिच्युएशनमध्ये काही घटना घडत असेल तर ती कशा तऱ्हेने संगीतकाराला कव्हर करावी लागते, त्यात म्युझिकमधून ती घटना कशी दाखवावी लागते?
1: जर पिक्चरचं गाणं असेल किंवा पिक्चरचं म्हटलं पाहिजे, भावगीतामध्ये एवढं फरक पडत नाही म्हणजे माझ्या हिशोबाने. पिक्चरमध्ये काय होतं, आता एखादं गाणं असेल समजा की एक बाई आपल्या नवऱ्याला शोधायला गावाला चालली, तर सुरुवातीला खेडेगावातली बाई आहे

0: त्याला स्टेशनपर्यंत येईपर्यंत टांग्यातून चालली आहे किंवा घोडागाडीतून चालली आहे किंवा बैलगाडीतून चालली आहे, काय असेल ते, तर खळ खळ खळ खळ खळ खळ एक तो रिदम तुम्ही गाण्याचा जो असतो तो स्टेशनपर्यंत आला. स्टेशनवर गाडी सुरू झाली आहे, तर पहिल्या म्युझिकला त्यांना गाडी दाखवायची आहे, तर त्या म्युझिकप्रमाणे पहिलं म्युझिक असावं म्हणजे त्या टेम्पोत, म्हणजे तेव्हा तबला ढोलक बंद करतात ते आणि ते काय म्हणतात पॉलिश पेपर आणि चिक चिक चिक चिक चिक रेल्वेचा इफेक्ट मिळावा मध्ये कू कू असं ते इफेक्ट विफेक्ट देऊन, म्हणजे तुम्हाला वाटतं म्हणजे नुसतं बाहेर जरी तुम्ही गाणं ऐकलं तरी हा ट्रेनमध्ये असा बसलेला असतो,
1: त्यातून ती कथा श्रोत्याला फॉलो होते,
0: ते जातं. त्याच्यानंतर ती उतरली परत आपल्या घरी गेली, किंवा हा जो फरक आहे म्हणजे वेगवेगळा प्रकार, तेव्हा ते म्हणजे तबला आहे म्हणून तबला शेवटपर्यंत वाजवला पाहिजे असं नसतं, किंवा कोणतंही इन्स्ट्रुमेंट तुम्ही ब्रेक करू शकता आणि तो तुम्हाला परिणाम साधायचा असतो कथे म्हणजे गाण्यातला, काय सांगायचंय तुम्हाला दाखवायचंय प्रेक्षकांना किंवा, तर ते वाद्यातून तुम्ही दाखवू शकता.
1: इंटरल्यूड म्युझिकमध्ये बऱ्याच वेळेला एक थीम केली जाते गाण्यात, समजा आता टंग टंग टंग टररररररररंग टंग टंग टररररररररररंग, आणि हेच बऱ्याच ठिकाणी पिक्चरमध्ये
0: सुद्धा
1: वापरलं जातं, तर यामागे काय विचार असतो किंवा कशा तऱ्हेने हे करतात?
0: रोमॅन्टिक जे पिक्चर असतात त्याला एक थीम तयार करतात, किंवा जेम्स बॉन्ड टाईप, तर ते एक थीमने काय होतं ते तुम्हाला परत परत ते जाणवतं की समोर सिच्युएशन काय चालली आहे किंवा आपण कोणता पिक्चर बघताय हे आठवत असतं सारखं. कथानक तुम्ही पटकन फ्लॅशबॅक मध्ये जाता, समोर नको दिसून दे तुम्हाला, पण अरे तो तिकडे मर्डर करून निघाला होता आणि आता इकडे लपायला आलाय, चम चम चम चम काही, तर ते हाय दोन चार नोट जे असतात
1: रिकलेक्ट होत,
0: तर ते रिकलेक्ट होतं तुम्हाला. अरे तसंच प्रेमाचं जे असतं म्हणजे रोमॅन्टिक पीस, तर तेव्हा हे वापरले की अरे आपण त्याला लंडनला भेटलो होतो किंवा कुठे पंजाबमध्ये भेटलो होतो तोच हा माणूस, तो किंवा आपलं नजरानजर झाली होती हे पटकन जाणवतं तिकडे,
1: असोसिएशन
0: ते पीस वाजला की म्हणून ते पीस हल्ली पॅटर्न झाले आहे.

0: अशोकजी, फिलर्स गाण्यात खूप महत्त्वाचे असतात. गाण्यामध्ये येणारे छोटे छोटे तुकडे, त्यांना आपण फिलर्स म्हणतो, ते गाण्यामध्ये फार महत्त्वाचे मानले जातात. त्यातून कधीकधी काही सूचक गोष्टीसुद्धा प्रकट केलेल्या असतात. या फिलर्सचा वापर संगीतकार कसा करतो याच्या ह्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, आणि तुमच्या एखाद्या गाण्यातला फिलर आम्हाला दाखवा.
1: फिलरने दोन गोष्टी घडतात. एक तर गाणं तुमच्या अंतराच्या लाईनी फार आहेत समजा किंवा काय, तर एक मोनोटोनस तोडायला म्हणून एक उपयोग होतो त्याचा. किंवा कधी कधी काय होतं, तुम्हाला गाणं चालू असताना मागचं आपण कुठे भेटलो होतो किंवा काय घटना दाखवायच्या आहेत असाही प्रसंग असतो, म्हणून ते म्युझिक वापरावं लागतं. असं दोन तीन कारणं असतात त्याला, म्हणजे उगीच आपलं म्युझिक वापरायचं म्हणून वापरत नाहीत. तर आता आमचं नकळता असे येऊन मागून येते, त्याचा मुखडा म्हणतो आणि अंतऱ्यामध्ये दाखवतो.

0: मुलीची लाईन आली तुला सांज वेळी पुन्हा पाहताना ननीडा तरारी. तर त्यांनी तुम्हाला काय दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे ते म्युझिकमध्ये, तर ते तुम्ही दाखवू शकता. म्हणून तो पीस असतो, नुसतं आपल्याला वापरायचं आहे त्याला, कंटाळा आला काहीतरी वाजूया असं नसतं ते.
1: त्यामागे विचार असतो, नेमकेपणाने विचार असतो. अशोकजी, एखाद्या ठराविक वाद्यावर कधी कधी फिलर्स योजले जातात, की समजा नाच नाचुनी गाणं आहे त्यात पेटीचे फिलर्स आहेत, किंवा हा छंद जीवाला लावी पिसे गाणं आहे श्रीकांत ठाकरेजींचं, त्यात मेंडोलिनचे फिलर्स आहेत. तर असं वाद्यप्रधान फिलर्स योजण्यामागे काय विचार असतो संगीतकाराचा?
0: परत सिच्युएशनच मी म्हणेन. आता नाच नाचुनी म्हणता तुम्ही, तर ते रस्त्यावर पेटी वाजून गाणारी मुलगी दाखवली आहे, वडील वाजवतात आणि मुलगी नाच करते, तर ते हार्मोनियम शिवाय दुसरं वाद्यच येऊ शकत नाही.

0: जसं लेके पहिला पहिला हार्मोनियमच आहे, म्हणजे सगळे फिलर म्हणा सगळे इंट्रोडक्शन म्हणा हार्मोनियमचंच येणार. तर असं जर सिच्युएशन डिमांड करते की मला हे इन्स्ट्रुमेंट पाहिजे, आता कृष्ण दाखवला तर फ्लूट शिवाय येऊ शकत नाही तुम दुसरं काही, हा जो प्रकार असतो तो म्हणजे संगीतकाराचं त्याच्यात एवढंच कौशल्य आहे की सिच्युएशन काय आहे त्या हिशोबाने इन्स्ट्रुमेंट वाजवून घेणं.
1: वा अशोकजी, कधी कधी कोरसचा फिलर्स म्हणून वापर केला जातो, उदाहरणार्थ अजीब दास्ता गाण्यामध्ये कोरस आहे काही ठिकाणी, किंवा बॅकिंग पण काही ठिकाणी केलेलं आहे, तर त्यामागे नेमका काय विचार असतो?
0: कोरसमुळे तुमचं गाण्याचं ते असतं, म्हणजे आपण जसं 35 असेल समजा गाणं, ते 70 mm होतं, त्याचं बघण्याची दृष्टिकोनच बदलतो माणसाचा. असं ते 10 मुली अगर गातील एक व्हॉइस आहे समजा, किंवा काय एक व्हॉइस आणि त्याच्यामध्ये व्हायलिन बिलिन ऑब्लिकेटो जसं सगळं याच्यात ॲड झालं तर तो रिझल्ट मिळतो, म्हणजे तो भयानक असतो, म्हणजे 70 mm म्हटलं पाहिजे.
1: वा वा,
0: सिनेमा स्कोप 70 mm.
1: वा वा, अगदी छान उपमा दिली 70 mm.

0: असं की कधी कधी साऊंड इफेक्ट्सचा वापर फिलरमध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ बाबू समजो इशारे गाणं आहे, तर त्याच्यात हॉर्नचा त्याने वापर फिलर्स म्हणून केलेला आहे. बाजू समजो इशारे पॉप पॉप पॉप
1: बाजू बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे पॉम पॉम पॉम यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे.

0: अशा तऱ्हेने. तर ह्या तऱ्हेने तुम्हाला एखादं आवडलेलं गाणं की ज्याच्यात फिलर्सचा वापर, साऊंड इफेक्ट्सचा वापर फिलर म्हणून केलेला आहे?
1: माझं एक गाणं होतं ही युगायोगांची नाती, वाजवा रे वाजवा मधलं.

0: अच्छा लाटामध्ये देतात आणि सरगम पण घातले होते कोरसचे तर ते सिच्युएशन जसं आपण समुद्र किनाऱ्यावरच चाललेलं आहे आपण दुसरं काय घालू शकणार तिकडे पॉम्पॉम करू शकत नाही म्हणजे लाटाच आल्या पाहिजे असं ते सिच्युएशनच डिमांड करतं की काय वापरायचं तिकडे इफेक्ट म्हणून आणि त्यांनी इफेक्टने गाणं आणखीन वरवर जातं.
1: वा अशोकजी आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन इंटरल्यूड्स आणि फिलर्स याबद्दल इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आम्हाला उदाहरणं दिलीत आणि या विषयाबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती कळली नवीन त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: मला इथे बोलवल्याबद्दल आभार तुमचे.
1: अरे
0: मला सांगता आलं बोलता आलं या विषयावर.
1: धन्यवाद.
0: आणि या विषयावर जास्ती कोणी बोलत नाही तर लोकांना कळत नाही काय चाललंय ते म्हणजे सर्वसामान्य माणसाला तर ते मला बोलता आलं सांगता आलं काही मला ज्ञान होतं ते.
1: वा रे
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। रात्री जे 12:30 वाजले आहेत आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम पछाडलेला या चित्रपटातील अमेय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना, संगीत आहे अनिल मोहिले यांचं।

0: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात यापुढील गीत आहे सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट अशी ही बनवा बनवी.
1: जगी सर्व

पुढील गीत ऐकूया. पी सावळाराम यांची वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली रचना. गायक आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट कन्यादान.

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश भट यांची रचना. स्वर आहे आशा भोसले यांचा चित्रपट निवडुंगा.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे दे दणादण या चित्रपटातील शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना आणि संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं, चित्रपट धडाकेबाज.
1: जागू दे तुझ्यातली या

अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम गंगाराम गंगाराम गंगाराम।

0: अरे खुळ्या, घर बांधायचं असतं आपलं आपण, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज ऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगा.

0: खामोश। अरे जागो दे तो जातली आत्मा शक्ति, तीज खरी जादू बाकी सारा मनाचा खेल। चलो उठ, अरे उठ, दीपवून टाक साऱ्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना, मग

0: अरे नाही लक्षा नाही नाही नाही, आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला कोठ्यातच राहावं लागेल रे.
1: गो.

0: अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच, ऐ अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली, ऐ दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती, जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू,
0: झिम्मा झिम्मा।

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देवंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम परू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज।
2: या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला। श्रोते हो AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। रात्रीचे 1:01 झाले आहेत। आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्याच्यामध्ये कलाकार पंडित रमेश प्रेम यांचं विचित्र वीणावादन आपण ऐकणार आहोत। राग दरबारी द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे आणि त्यांना तबल्यावर साथ केली आहे महादेव इंदोरकर यांनी। तर ऐकूया कलाकार पंडित रमेश प्रेम यांचं विचित्र वीणावादन।

0: श्रोतेहो, आताच आपण शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ज्यामध्ये पंडित रमेश प्रेम यांचं विचित्र वीणावादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती महादेव इंदोरकर यांनी.
1: श्रोतेहो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1:30 आहे. आता सादर करीत आहोत मालिका विशेष या सदराअंतर्गत लावण्यरंग या कार्यक्रमाचा भाग 33.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं स्वागत करतोय। श्रोते हो, तमाशामधला पहिला वग जो होता अर्थात टाकणीच्या लावण्या आणि त्यानंतरचा वग मोहना बटाव हा कसा होता हे आपण गेल्या भागामध्ये ऐकलं। जो वग उमाबाबू सावळजकर यांना तमाशामध्ये सादर केला होता आणि तेव्हापासूनच तमाशामध्ये वग लावण्याची प्रथा सुरू झाली होती। त्याचेच जे समकालीन होते ते सातू हिरू कौलापूरकर यांनी देखील पुढं मग मैंदाचा वग लिहिला। त्यानंतर जिवंत भूत या नावाचा एक वग होता आणि चोरांचा बाजार असा एक वग होता। तरी पण सरसगट तमाशा फडामधून वग सादर केले जात नव्हते। त्याचं कारण एक की तमासगीर जे होते ते थोडेसे अडाणी होते, अज्ञानी होते त्या काळातले, अर्थात मग त्यांना वग लिहून कोण देणार हा प्रश्न होता। आणि याशिवाय लोकांना वगापेक्षा भेदिक कवनं जास्त आवडायची। 1910 सालापर्यंत भेदिक कवनानंच फड अधिक जोरजोरात चालायचे। जेव्हा पठ्ठे बापूरावांनी वग लिहून सादर करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना देखील जोर आला आणि मग वगाच्या तमाशानं जोर धरला। 1910 नंतर

काळामध्ये पठ्ठे बापूरावांनी मिठ्ठा राणीचा वग लिहिला होता. तो त्या काळामध्ये अतिशय गाजला होता, कारण त्या वगाचं जे कथानक होतं ते अत्यंत उत्कंठावर्धक आणि नाट्यपूर्ण होतं. तो वग काय होता हे जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. अनुराधा पौडवाल यांनी गायलेली अंब कोळी यांची रचना सदाशिव गुजर यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

आज आपण बोलतोय शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेल्या मिठ्ठा राणीच्या वगाबद्दल. या वगाची सुरुवात शिलकारांना होते. ऐका ऐका हो मिठ्ठा राणी कन्या राजाची, उगवली कळी जशी चंद्राची, जशी काय परी राजा इंद्राची, ज्वानी तिची 14-15ची, प्रश्न करील शास्त्राचा धडा, तोच होईल लग्नाचा जोडा, नाहीतर ठरेल मूर्ख वेडा. जी जी जी. राजानं आपल्या उपवर झालेल्या कन्येचं स्वयंवर मांडलेलं असतं आणि त्यासाठी देशोदेशीचे राजपुत्र आलेले असतात. राजकन्येचा पण असा असतो की जो कोणी तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याच्याच गळ्यामध्ये ती वरमाला घालणार असते. तिचे प्रश्न मात्र भल्या भल्यांची मती गुंग करणारे असतात आणि ती तिथं जमलेल्या सगळ्या राजकुमारांना ते प्रश्न विचारते. काय असतात हे प्रश्न? बीज अधी का झाड आधी, कोण अधी पहिले वहिले, बीजापासून झाड आले का झाडापासून बीज आले, पाणी आधी का जमीन आधी, कोण पहिले वहिले, पाण्यापासून जमीन झाली का जमिनीतून पाणी आले, नर आधी का नार आधी, कोण आधी पहिले वहिले, नरापासून नारी झाली का नारीने नर केले. अनेक राजपुत्र तिच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात पण त्यामध्ये त्यांना काही यश येत नाही. सरते शेवटी एक राजपुत्र तिच्या या प्रश्नांची उत्तरं देतो. ती उत्तरं काय असतात ते जाणून घेऊया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. यानंतरची ही लावणी गायलेली आहे बेला सुलखे यांनी. जगदीश खेबुडकरांचे शब्द संगीतबद्ध केलेत अशोक पत्की यांनी. काटा घुसला ग बाई घुसला.

बेला सुलखे यांनी गायलेल्या या लावणीच्या आधी मिठ्ठा राणीचा जो वग आहे त्याबद्दल आपण बोलत होतो, आणि त्यामध्ये राजकन्येनं जे प्रश्न विचारलेले असतात की बीज अधिका झाड आधी, पाणी अधिका जमीन आधी, आणि नर अधिका नार आधी, या प्रश्नांना एक राजकुमार उत्तर देतो. त्याचं म्हणणं असं की सर्व जगच ईश्वरमय आहे, जमीन पाणी झाड ही सर्व ईश्वराचीच रूपं आहेत, हेच तो या काव्यामध्ये सांगतो. त्यांनी असं लिहिलंय, माझा मीच व्यालो विस्तारलो, माझा मीच नाही खाणे नाही पिणे, मी अर्ध्या मातृकेचे मूळ, मी समाधी साधन फळ, मी आकार उकार मकार शब्द, ओंकार ध्वनी ऐकूनी झाले स्तब्ध, माझा मूळचा उद्भव असा टाकीला फासा, घेईल कसा मजवर आळ, म्हणे पठ्ठी बापुराव तुला नमस्कार केला, अंगी घालूनी माळ, साऱ्या गोकुळी लावली कळ. मग हे उत्तर सगळ्यांना पटतं, पण तो राजपुत्र जो असतो तो राजकन्येच्या बापाचा शत्रू असतो, त्यामुळं तो खूप नाराज होतो, नाखुश होतो. तो राजकन्येला रागारागानं हकलून देतो. राजकन्या पुढं मग पतीबरोबर आनंदानं राहू लागते, पण त्याचं राज्य गेल्यामुळं दोघांनाही हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, त्यांना खायला प्यायला देखील नीट मिळत नाही. तेव्हा राजपुत्र राजकन्येची चोळी विकण्यासाठी एका राजाकडे जातो. राजा चोळी विकत घेतो, राजपुत्राला तिथंच गुंतवून ठेवतो, आणि नोकरांकरवी राजकन्येला आपल्या वाड्यामध्ये आणतो. राजपुत्र येऊन पाहतो तर राजकन्या तिथं नसते. त्याला आपल्या पत्नीची चीड येते. त्याला असं वाटतं की स्त्रिया या विश्वासघातकीच का असतात, त्यामुळे तो संन्यास घेऊन पुन्हा रानात निघून जातो. राजकन्या युक्तीनं आपली सुटका करून घेते, पूर्वीच्या ठिकाणी येते, पण तिथं तिचा पती नसतो म्हणून त्याचा शोध घेत ती फिरू लागते, आणि वनामध्ये त्या दोघांची भेट होते. पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये एन राईलकर यांची रचना आपण ऐकूया. संगीतकार शशांक पोवार. पाटील माझा दिलाचा राजा.

राजकन्या राजपुत्राला शोधत शोधत वनामध्ये येते आणि तिथं त्याला म्हणते, प्राणप्रिय करा तुम्हा वाचून जरा, मला करमैना हो घडी घडी, चैन पडेना मंदिरी, तुम्हा वाचून धाई धाई रडते, डोळे सुजले बघा तरी। वैतागलेला पती तिचा तिरस्कार करतो, जारिणी नारी घातकी भारी, यास दिलासा मला परोपरी, झोळी आणलीस माझ्या करी, नको दाखवू तोंड काळे, जा इथून माघारी। परंतु तिचे त्याच्यावर अढळ प्रेम असतं म्हणून ती पुन्हा त्याला म्हणते, काया तुम्हाला अर्पण केली, बसते तुमच्या शेजारी, करा कल्पना घेऊनी सुरी, तुम्हास सोडीने जाऊ कुठे, दुनिया उदास सारी। तो म्हणतो, आम्ही बैरागी फटिंग जोगी झालो नारी आता। मग ती म्हणते, कशा पायी झालं गोसावी असून मी कांता। तो म्हणतो, प्रपंचाची सोडूनी दिली आम्ही सारी चिंता। मग ती म्हणते, लक्ष्मी असता बळे अवधसा, का तुम्ही पत्करता। अशा प्रकारे दोघांचे संवाद तिथं होत असतात। नको नको नारी संग आम्हाला भला घडला गोता, पंचामृत भोजन असता का शिळे तुकडे खाता। राजकन्येनं इतकं सांगितलं तरी पती आपल्या निश्चयापासून ढळत नाही, ती परोपरीनं त्याची विनवणी करत असते। ती म्हणते, तुम्ही शंकर मी पार्वती, जशी जटेमध्ये गंगा। तो म्हणतो, हाल खाण्यापिण्याचे मी नंगा। ती पुन्हा म्हणते, चाकरी करीन हाताला, धरीन वागू एक सांगा, हे जना काय मिळेल शोभा अंगा, मला काय जगाचे घेणे असा माझा पंगा। एवढे सांगूनही त्याचा विचार काही बदलत नाही। शेवटी काकुळतीला येऊन ती म्हणते, तुम्ही झाला गोसावी, मी पण होते जोगीण, तुम्ही अल्लख बोला, मी भिक्षा घेईन, तुम्ही करा देवाची पूजा, फुले मी तोडीन, तुम्ही भजन करा मागे मी म्हणू लागेन। आणि अशा पद्धतीनं वगाच्या शेवटी दोघांचं मिलन होतं आणि हा वग तिथं संपतो। पण हे सगळं करत असताना जीवनातली वेगवेगळी स्थित्यंतरं यामध्ये मांडण्याचा शाहिरांनी प्रयत्न केलेला आहे। चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया, उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये। फ. मुम शिंदे यांची रचना, संगीतबद्ध केली अनिल मोहिले यांनी।

0: आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत.
1: गंमत

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. मित्रांनो, असं जरी कवितेतून आपण म्हणत असलो तरी आपल्याला हवा तेव्हा पाऊस काही येत नाही, आणि कधी कधी तर खूप वाट पाहून सुद्धा तो येत नाही, आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळ्या सृष्टीवर निसर्गावर दिसायला लागतात. आणि मित्रांनो, मग पावसाला म्हणावं लागतं, ये रे ये रे पावसा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ये रे पावसा या नावाचीच एक बालनाटिका ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं बालगीत.
1: बोला ना, अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत येरे येरे पावसा ही बालनाटिका. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञेचं लेखन केलं आहे सुवर्णा सराफ यांनी, आणि या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे सारिका कुलकर्णी यांनी.

0: बाबा बाबा, गच्चीवर जाऊन तर बघा, कालच्या पावसानी झाड किती टवटवीत झाली ते।
1: अग हो हो, येतो बघून। या वर्षी जरा जास्त सुकाडा होता नाही, पण आता मात्र हवे जरा गारवा वाटायला लागलाय।
2: मी तर बाई रोज देवाला प्रार्थना करत होते की पाऊस लवकर पडू दे बाबा, आणि देवाने माझं ऐकलं। हा कोण कोण आहात? कोण आपण
0: कोण आहात? कोण आपण?
3: गौरी, आईने ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती ना, तुम्हीच पाऊस।
0: आया पाऊस दादा, तुम्ही?
3: हो मीच
0: दादा। अहो हे असं माणसाचं रूप घेऊन यायला कसं हो जमलं तुम्हाला? तुम्ही तर पाण्याच्या सरीसारखं येत असता ना, मग आज असं या रूपात
3: यावं लागलं। बेटा, आज तुझ्या आईची प्रार्थना ऐकून तुम्हाला भेटावं असं वाटलं, जरा तुमच्याशी बोलून हलकं वाटेल म्हणून।
1: काय झालं, कशामुळे एवढे दुःखी झालात तुम्ही?
3: तुम्ही लोकांनी विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली माझ्याकडं लक्षच दिलं नाही। तुम्हा लोकांना जरा सुद्धा माझा विचार आला नाही का?
2: नाही हो, नाही दादा, आम्ही सगळेजण तर किती आतुरतेने वाट बघत असतो तुमची।
3: हो ना, बघता ना वाट बघता, पण केव्हा? जेव्हा पाणी टंचाई होणार हे कळतं तेव्हा, म्हणून मग मीही उशिरा येतो ना।
2: दादा, काय चुकलं आमचं, सांगा ना बरं।
3: काय चुकलं? अरे काय नाही चुकलं ते विचारा।
1: दादा असे चिडू नका ना, काय तर स्पष्ट सांगा बरं।
3: काय आणि किती सांगू, तुम्ही तुमच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जातात, घरातल्या सुखसोयींच्या वस्तूंसाठी झाडं तोडताय, मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरून मातीचा लवलेशही ठेवत नाहीत, मग मला सांगा मी कसं येणार तुमच्यापर्यंत?
0: पण तुम्हाला आमच्यापर्यंत यायला या सगळ्या गोष्टींचा कसा काय अडसर येईल? तुम्ही तर डायरेक्ट आभाळातून जमिनीवर येता ना।
3: हो गौरी, मी जरी आभाळातून डायरेक्ट आलो तरी जमिनीवर येण्यासाठी मला पृथ्वीवरच्या झाड पानं फुलांचा, जमिनीवरच्या मातीचा आधार घ्यावाच लागतो ना। तुम्ही लोकांनी तर जंगल तोड सुरू केली, रस्ते मोठमोठ्या इमारती बांधत आहात ना।
0: दादा आम्ही तर कितीतरी झाडं लावली घरात, अंगणात, गच्चीवर सुद्धा।
3: पण हे तुम्ही एकट्याने करून का उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडं लावायला हवीत ना।
1: अगदी बरोबर आहे दादा तुमचं, आम्ही एकट्याने हे सगळं करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडे लावायला हवीत ना। जेव्हा सगळ्या समाजाला या गोष्टीचं महत्व कळेल तेव्हा कुठे हे साध्य होईल।
2: आपणच आता झाड लावण्याचा आग्रह करू सगळ्यांना।
3: मला तर तुम्ही केलेल्या प्रदूषणाने पण त्रास होतो, तोही कमी करण्याचा जरा प्रयत्न करा।
0: दादा काल परवा तुम्ही अगदी थोड्या वेळच पडलात, आणि त्या दिवसानंतर अजून पडलाच नाहीत, का हो दादा असं नका ना करू।
3: अग निसर्गा पुढे कोणाचंच काही चालत नाही।
1: खरंय दादा, आता पहा ना, कालच बातम्या सांगितलं की प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झालाय, आणि यामुळे मान्सून यायला उशीर होणार।
2: ते तर अगदीच खरंय, निसर्गापुढे आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते तर आपण करायला सुरुवात करूया।
1: हो हो, ते तर आपण करूच शकतो, आपण सगळ्यांना पाऊस पडायला अडथळा होणाऱ्या गोष्टी टाळायला मात्र सांगू शकतो।
0: आयडिया, मला एक मस्तच कल्पना सुचलीये।
1: कोणती कल्पना?
0: आई बाबा, आपण ना लोकांना समजून सांगण्यासाठी एक गाणं तयार करू, ज्यातून लोकांना झाडं लावायची, प्रदूषण कमी करण्याची प्रेरणा मिळेल।
2: मस्त कल्पना आहे, चला तर मग लागूया कामाला।
3: तुम्ही लागा कामाला, हा मी मात्र आता निघतो, तुम्ही खूप प्रेमाने मला हाक दिली म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला। तुमच्याशी बोलून जरा मन हलकं झालं.
0: पाऊस दादा, तुम्ही परत याल ना? आम्ही सगळ्यांना तुमचं दुःख समजून सांगू. आता हे जे आम्ही गाणं तयार करू ना, त्यातून तुमच्या भावना नक्की लोकांपर्यंत पोहोचतील.
3: छान, मग लागा कामाला. मी मात्र आता निघतो.
0: बाय पाऊस दादा. दादा आजच्या पुरतच बाय हा, लवकर या पुन्हा.
3: हो नक्की बाळा, बाय.
2: गौरी, बाबांनी बघ ही कविता तयार केली आहे, आता आपण ही चालीत म्हणू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू.

0: सगळी शाळेची तयारी करून झाली आहे माझी. आई, मी का म्हणतो, आई तो रेनकोट राहिला ना घ्यायचा, तो आज घेऊयात का?
1: अरे आत्ता उगा चार थेंब पडल्यासारखा पाऊस पडलाय. चांगला पाऊस सुरू झाला की घेऊया. हा श्रीरंग, अरे गॅलरीचं दार बंद कर बरं, किती वारा सुटलाय बघते.
0: आई, ढगांचा पण खूप आवाज येतोय.
1: पाऊस येण्याचं चिन्ह दिसतंय हे.
0: आई आई, पाऊस सुरू झाला. ओ वाव, किती गार वाटतंय आणि मातीचा सुगंध तर किती छान येतोय.
2: आई बघ, आपण झाडं लावली आणि सगळ्यांनाही आवाहन केलं झाडं लावण्यासाठी, तर बघ पाऊस किती पडतोय. आपली प्रार्थना ऐकली बघ पाऊस दादांनी.
0: ताई, आता आपण खूप झाडं लावायची आणि प्रदूषण कमी करण्याचा पण प्रयत्न करायचा.
1: हो, आता जर कोणाला गिफ्ट द्यायचं झालं ना, तर आपण एखादं रोपच द्यायचं.
2: आमच्या मित्राच्या ग्रुपनी पण ठरवलंय की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात ना, त्यामध्ये झाडे लावायची आणि रोज ग्रुपच्या चार चार जणांनी मिळून त्याला पाणी घालायचं.
0: बाबा, मग रस्ते सुद्धा किती सुंदर दिसतील ना.
1: हा झाडे लावण्याचा उपक्रम आहे ना, तो मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितलाय.
0: आई, पण पाऊस कसा पडतो ग? म्हणजे देवाबाळातून शॉवर सुरू करतात असंच वाटतंय मला.
1: अरे नाही रे माझ्या राजा, देव असा कसा आकाशातून शॉवर चालू करेल, काहीही कल्पना असते तुमच्या लहान मुलांची.
0: मग तू सांग ना मला, पाऊस कसा पडतो ते.
1: बरं सांगते. समुद्राचं पाणी आहे ना, ते वाफेच्या रूपात आकाशात जातं, त्याचे ढग बनतात आणि हे ढग पुन्हा पाण्याच्या रूपात जमिनीवर पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो. तुझ्यासाठी आता एवढंच ठीक आहे, फार डिटेल तुला आता नाही सांगत.
2: आई, पण मला सांग ना ग, मला आहे या वर्षी अभ्यासक्रमात, मला मग अगदीच धडा कळून जाईल.
1: चालेल मग सांगते तुला मी. माझ्याकडे या धड्यावर आधारित एक पुस्तक सुद्धा आहे, ते तुला वाचून दाखवते. हे बघ, आणलं पुस्तक, ये इकडे. तर पावसाच्या रूपात जे पाणी जमिनीवर येतं ना, त्याचे हे मुख्य चार टप्पे, त्यालाच आपण पावसाचे जलचक्र असे म्हणतो. आता ते कोणते? तर पहिला बाष्पीभवन, दुसरा घनीकरण, तिसरा वर्षाव आणि चौथा संकलन व झिरपणे. आता यात पहिला टप्पा हा बाष्पीभवन. यात जमिनीवरचं पाणी गरम होऊन त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ आकाशात जाते. तसंच झाडांच्या पानांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असतं.
2: अच्छा, आत्ता मला कळलं पाऊसदादा जंगलतोडबद्दल का बोलत होते. झाडच जर नष्ट झाली तर झाडांच्या पानांमधून जे बाष्पीभवन होतं ते कसं होणार ना?
1: त्यामुळेच तर झाडं लावण्याची खूप गरज आहे. पुढचा टप्पा हा घनीकरण. यात जी पाण्याची गरम वाफ आकाशात जाते, ती उंच उंच जाताना थंड होते. त्या वाफेचे छोटे छोटे थेंब तयार होतात. हे तयार झालेले थेंब धुळीच्या कणाभोवती एकत्र होतात आणि त्याचे ढग तयार होतात.
0: ओ, तर ढग असे तयार होतात.
1: यानंतरचा टप्पा म्हणजे पर्जन्यवृष्टी. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बर का. यात काय होतं? जे तयार झालेले ढग आहेत, यात पाण्याचे थेंब जमा होत राहतात आणि हळूहळू ढगांचं वजन वाढायला सुरुवात होते. जेव्हा हे ढग अधिक पाण्याचे थेंब साठवू शकत नाही, त्यावेळी ते त्यांना परत खाली पाठवतात आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो.
0: हाऊ इंटरेस्टिंग.
2: काय निसर्गाची कमाल आहे ना. ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला माझं त्रिवार वंदन.

0: आता शेवटचा टप्पा हा जलसंग्रह. यात पावसाचं पाणी पुन्हा नद्या सरोवर महासागरात जमा होत असतं. काही पाणी जमिनीत मुरून भूजल तयार होतात.
1: आई, देवाने किती खोलवर विचार करून ही सृष्टी निर्माण केली ना.
0: हो तर, म्हणून निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही. बरं गौरी, मी जे वाचून दाखवलं ते थोडंफार तर कळलं ना.
1: एकदम डोक्यात फिट्ट बसले आई.
2: गौरीताई, आता तुला वर्गात पटापट उत्तर देते येतील बघ. आई थांब, मी उघडतो दार. आलो आलो. आई बाबा आलेत.
3: काय गप्पा चालल्यात वाटत.
1: आई पावसाचं जलचक्र वाचून दाखवत होती, त्यावर गप्पा चालल्या होत्या.
3: कळला ना मग तुम्हाला.
1: हो बाबा. बाबा, आता आपण शहरा शहरात गावागावातून सगळ्यांना झाड लावण्याचं आवाहन करू. जंगल तोड, प्रदूषण हे टाळण्यासाठी उपाय शोधून काढू.
0: अहो, हे सगळं आपण आपल्या सोसायटी पासूनच आधी सुरू करूया.
3: मला तर वाटतं की एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमच घेऊया, म्हणजे या निमित्ताने सगळ्यांशी बोलता तर येईल.
0: श्रीरंग, सोसायटीत सांगून ये बरी सगळ्यांना की 4 वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोलवलं येते.
2: बरं आई, येतो सांगून.
3: नमस्कार नमस्कार नमस्कार. आलात सगळे.
4: अनिल जी, आज अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम कसा काय ठरवला.
3: हो हो सांगतो. सध्याची नैसर्गिक परिस्थिती तर तुम्ही जाणतातच. अहो, जून महिना संपत आलाय तरी म्हणावा तेवढा पाऊस नाही. कसं होणार हो.
4: निसर्गाचा कोप म्हणायचा. अजून काय.
3: निसर्गाचा कोप नाही तावडे साहेब, ही तर आपल्याच कर्माची फळ आहेत.
4: ते कसं.
3: आपण जंगल तोड करतो, प्रदूषण करतो, मग या सगळ्याचा त्रास निसर्गाला होणारच ना. या सगळ्याचा पावसाशी संबंध आहेच की आपण हे वेळीच थांबवलं नाही तर वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार.
0: म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय. आपल्याला आजपासून सगळ्यांना झाडं लावण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन करायचं आहे. आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्या सोसायटीपासूनच आधी करायची आहे. म्हणून तर आज हे वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे.
3: चला, आज आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया.
4: चला तर मग घेऊया प्रतिज्ञा.

0: नातेवाईक व परिचितांना झाडाचे महत्व पटवून देईन। समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृक्ष संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे, ते मी आनंदाने पार पाडीन। प्रदूषण कमी करून सृष्टीला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीन।
1: मित्रांनो, ऐकलं ना, पाऊस पडला नाही की काय काय दुष्परिणाम होतात, या नाटिकेतून आपल्याला त्याची खूप छान माहिती मिळाली, हो की नाही? मित्रांनो, येरे येरे पावसा ही बालनाटिका आत्ताच तुम्ही ऐकलीत। या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञा लेखन केलं होतं सुवर्णा सराफ यांनी। या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं सारिका कुलकर्णी यांनी, आणि सहभागी झाले होते फाउंडेशन स्कूलचे बालकलाकार, आई देवयानी शिंपी, बाबा श्री शैल्य वाघ, गौरी श्रावणी धुमाळ, श्रीरंग कृष्णा दळवी, पाऊस रितेश कोठाळे, सोसायटीतील नागरिक प्रथमेश सावंत, गायन आयुष मस्के, सिंथेसायझरची साथ केली होती मंगेश सोनवणे यांनी आणि तबल्याची साथ केली होती गोरक्ष तोडकर यांनी। मित्रांनो, या कार्यक्रमाला तंत्र सहाय्य लाभलं वंदना ठाकूर यांचं। मग काय मित्रांनो, आजचा

कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग, सादर करते नयन पवार यांच्यासह आज मी इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

श्रोते हो, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2:25 झाले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया शेम टू शेम या चित्रपटातील अशोक खांडे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना, संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। अरे थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। ऐकून डोसक उठ शान्या परी।

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे विजय मांडगे, प्रज्ञा खांडेकर, किरण शिंबेकर आणि अविनाश हांडे यांच्या स्वरातील पुरुषोत्तम बेर्डे यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट हमाल दे धमाल.

श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमामधील यापुढील गीत आहे राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली, दादा कोंडके यांची रचना, चित्रपट आहे मला घेऊन चला आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

सो त्यो कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं, चित्रपट पळवा पळवी.

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील सुधीर मुघे यांची रचना आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात सर्वात शेवटी सादर करीत आहोत ए व्ही प्रफुल्लचंद्र, मनीष राजगिरे आणि साहिल कुलकर्णी यांच्या स्वरातील वैभवी देशमुख यांची रचना आणि संगीत आहे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं. चित्रपट घर बंदूक बिर्याणी.

या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता 3 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, प्रथम तुझं पाहता जीव वेडावला हे चित्रपट गीत आत्ता आपण ऐकलं. खरोखरच हे गीत ऐकून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा जीव वेडावला नसेल तरच नवल. पण असं हे वेड लावणारं जे गीत आहे ते रेकॉर्ड करताना मात्र अक्षरशः वेड लागायची पाळी आली होती रामदास कामतांच्यावर. तो किस्सा जरा सांगता का आमच्या श्रोत्यांसाठी?
1: तो दिवस शुक्रवार होता. सकाळी मी ऑफिसला जायला निघालो होतो आणि मला बाबूजींचा फोन आला. बाबूजी म्हणजे सुधीर फडके, त्यांचा फोन आला मला की रामदासजी एक गाणं गायचं आहे पिक्चरमध्ये, तर तुम्ही गाल का? म्हटलं मी गाईन. पण मी त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या चाली असतात ते तुम्ही स्वतः गाता ना, मग मला तुम्ही काय बोलवत? तर म्हणणं हे म्हणजे नाट्यसंगीत आहे, नाटकातलं पद आहे ते, तर तुम्ही गावं अशी माझी इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे, कधी करायचं ते? तर म्हणले आज शुक्रवार आहे ना, तर परवा रविवारी रेकॉर्डिंग करायचं. शुक्रवार शनिवार दोन दिवस तुम्ही तालमेला या आणि रविवारी ते रेकॉर्डिंग करायचं. म्हटलं मला शक्य नाही. तर काय शक्य नाही? म्हणजे असं आहे की शनिवारी रात्री माझा प्रयोग आहे बार्शीला. आता बार्शीला मी शनिवारी सकाळी मद्रास पेनला जाणार आहे, म्हणजे सोलापूरला उतरणार आणि मग पुढे जाणार मी. तर म्हणलं नाही तुम्ही काही करा म्हणले, पण रविवारी दुपारी तुम्ही यायचं इथे बॉम्बे लॅबला, मी तुमचं रेकॉर्डिंग ठेवलं आहे. अरे वा, तर काय करायचं? तर त्याची संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो, चाल समजावून घेतली आणि शनिवारी सकाळी मी उठून मद्रास मेलनं निघालो. 8 वाजता काय ती निघते ती ट्रेन, ती संध्याकाळी 5:30 सोलापूरला पोचली. तिकडनं मी टॅक्सी केली आणि बार्शीला गेलो. मी पेटीवाला तबलजी आणि त्यावरती मोठे जंबोरे असायचे, पेटी तबला घेऊन आम्ही गेलो बार्शीला तिकडे. आणि त्या टॅक्सीवाल्याला सांगितलं की मला तिथे 2-3 तास गायचं आहे आणि ते गायल्यानंतर मग आपलं परत यायचं आहे, कारण आल्यानंतर 2:30 गाडी आहे पुन्हा सोलापूरला मुंबईला यायला. त्या गाडीनं मला परत मुंबईला जायचं आहे. तर तो तयार झाला आणि मी गेलो तिकडे. तिथे 9 ते 12 मी कार्यक्रम केला आणि मग जायला निघालो. तर तो तिकडचा तो पाटील होता कोणतरी, तो म्हणजे आता जाता कुठं राहो? अहो म्हणजे असं काय करतात तुम्ही, मला तर गेलं पाहिजे. नाही नाही म्हणजे अजून नुकतीच सुरुवात झाली, 3 तास झाल्यानंतर नुकतीच सुरुवात झाली, आणखी तासभर काय की आम्हाला ऐकायचं म्हणाले. अहो तुम्हाला ऐकायचं पण मला जायचं आहे ना. तर नाही म्हणाले गा तुम्ही आणि तासभर गायला पाहिजे. शेवटी कसा बसा त्यांना मी समजावलं की माझं उद्या रेकॉर्डिंग आहे, मला गेलं पाहिजे. तर जेवण नाही मिळणार म्हणाले. मग ठीक आहे मी जातो म्हटलं, पैसे द्या. मी जेवण न घेताच उपाशीच आम्ही तिकडे निघालो आणि त्यांनी त्या टॅक्सीवाल्याला फितवण्याचा प्रयत्न केला की तू जाऊ नकोस, त्यांना राहू दे इकडे. तर मी त्या टॅक्सीवाल्याला सांगितलं हे बघ, तू जर गेला नाहीस तर मी दुसरी टॅक्सी करून जाईन, पण तू आलेले पैसे तुला मिळणार नाही. त्या धमकीवर तो यायला निघाल आणि सोलापूर स्टेशन आलो. एवढ्यात गाडी आली, गाडीत जेमतेम आम्ही घुसलो. मोठे 2 तंबोरे, मोठे हे तंबोरे नव्हे, ते लाकडाचे मोठे तंबोरे,
0: मोठे तंबोरे,
1: पेटी तबला घेऊन आम्ही ती गाडीत घुसलो. उभं राहायला मिळालं आम्हाला, जेमतेम उभं राहायला मिळालं.

0: आणि पुण्यापर्यंत आम्ही उभे राहून प्रवास केला, सोलापूर ते पुणे रात्री, आणि सकाळी मग थोडंसं बसायला पुण्याला मिळालं मग, आणि 12 वाजता मुंबईला पोचलो. आणि मी तिथे बाबूजींना फोन केला, बाबूजी म्हटलं मी आलोय, मी रेकॉर्डिंगला येतोय, तुम्ही येणार आहे मला माहिती होतं म्हणाले.
1: एवढा विश्वास,
0: जाऊन थोडं विश्रांती घेतली आणि मग मी तिथे गेलो. तिथं आवाज लागे ना, कारण पहिले सबंध दिवस प्रवास केलेला, रात्री 3 तास गायलेलो, पुन्हा पहाटे झोप नाहीये येताना, आवाजच लागे ना. खूप मेहनत केली, शेवटी करता करता थोडासा आवाज ताळ्यावर आल्यानंतर मी गायला सुरुवात केली, तर थोडंसं बेसूर लागायला लागलं. तर ते काय म्हणले, वसंतराव, वसंतराव आचरेकर तबल्याला होते, जर तबला बघाव, म्हणजे बेसूर होतो तो मी, त्यांचा तबला बरोबर होतो, जर तबला बघा, जर मग ते हसले आणि मग ते तबला
1: लावला.
0: मग तिथे ते रामनारायण सारंगीला होते. आता रामनारायण कडे चुकणंच कठीण आहे आणि त्याचे सारंगी नेहमीच सुरात असते. अहो तुम्ही सारंगी जरा बघा, तर तो काय ते सारंगीवर वाजवायचा प्रयत्न करायला लागला. फक्त सांगत नव्हते ते ऑर्गनवाल्याला, कारण ऑर्गनचा स्वर काय बदलता येत नाही. शेवटी कसं बसे ते रेकॉर्डिंग झालं, म्हणजे 3 वाजता मी गेलो, तो 6 वाजता रेकॉर्डिंग संपलं. त्याचं काय झालं होतं की सोमवारी त्याचं शूटिंग होतं कोल्हापूरला, आणि त्या रात्रीच्या टॅक्सीने ते रेकॉर्डिंग पाठवून द्यायचं. तर तिथे आल्यानंतर तो अरुण सरनाईक त्याच्या तोंडी आहे, ते अक्षरशः नाचा लागलं ते गाणं ऐकून, एवढं चांगलं गाणं म्हणून, आणि खूप ते गाणं गाजलं, खूप गाणं गाजलं,
1: खूपच गाजलं. पण या गाण्यासाठी तुम्हाला
0: म्हणजे
1: काय आणि किती त्रास, आणि खरोखरीच मग अशी मी म्हटल्याप्रमाणे खरंच वेड लागायची पाळी, हे कलाकाराला किती दिव्यातून जावं लागतं हे या निमित्ताने सर्वांना कळेल,
0: कळलं पाहिजे.
1: तुम्ही जी काय तुमची सगळी कारकीर्द आहे, तुम्ही इतके अविश्रांत मेहनत घेतली आहे, आणि म्हणजे कामावरची निष्ठा आहे ना, ती प्रत्येक प्रसंगात दिसते,
0: ही
1: सर्वात महत्वाची आहे मला वाटतं. कारण ती निष्ठा, जिद्द, हे सगळं तुम्हाला पुढे नेत असते. आणि गोव्याची भूमी नाही म्हटलं तरी, गोव्यातले कलाकार म्हटलं की इतके संगीताचे संस्कार, आणि इतकं काही, तो कलाकारच असतो. गोव्यातला कुठलाही माणूस हा कलावंतच असतो म्हटलं तरी खोटं ठरू नये. तर ह्या गोव्यातलं असं एक पारंपरिक बघा, म्हणजे रुणुझुणू रे ब्रह्मराजे लतामाईंची रेकॉर्ड पॉप्युलर झाली, पण त्याची एक पारंपरिक चाल गोव्यातली अगदी खास आहे, ती जरा थोडी ऐकवा ना.
0: मी तुम्हाला ऐकवते, फार चांगली चाल आहे.
1: म्हणूनच
0: मी लहानपणी ती ऐकली होती आणि मी गात होतो देवळात त्यावेळी.

0: हा अशाच या गोव्यातलं काहीतरी एखादं कोकणी पद किंवा गाणं छोटीशी झलक
1: एक मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो. ते रेडिओवर कोकणी सेक्शन मध्ये गाणं मी गायलं होतं आणि ते गाणं खूप गाजलं होतं.
0: बरं.

0: मला वाटतं कोकणी गाणं ऐकूनच तुम्हाला नाटकासाठी विचारलं होतं.
1: तेच मी सांगणार होतो, हे गाणं ऐकून गोवा हिंदू असोसिएशनच्या लोकांनी मला 1956 मला मागाशी बोललो ना,
0: संशय कल्लोळ साठी
1: त्याबद्दल त्यांनी मला बोलवलं होतं.
0: मला वाटतं की या संशय कल्लोळ पासून जी तुमची संगीत नाटकातली कारकीर्द सुरू झाली याच्यात गोवा हिंदू असोसिएशनचा तर खूप मोठा सहभाग आहे. प्रश्नच नाही, गोवा हिंदूंनीच तुम्हाला घडवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याच्याबरोबर काही इतर संस्थांमध्येही तुम्ही काही कामं केली आहेत, त्यातलं फार मोठं आणि महत्त्वाचं नाव घ्यायला ते साहित्य संघांनी जे संगीत नाटकाचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी एक मोठा नाट्य महोत्सव केला होता, त्यामध्ये संघातर्फे होनाजी बाळा नाटक केलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही होनाजीची भूमिका केलीत. आणि महोत्सवात केलं का संघाने होनाजी बाळा करायचं ठरवलं, पण भालचंद्र पेंढारकरांचा या निमित्ताने तुम्हाला काही सहवास लाभला आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या असं तुम्ही नेहमी सांगता, तर ते नेमकं काय आणि कुठल्या संदर्भात?
1: त्याच्यामध्ये मला ती भूमिका करायची होती
0: होनाजीची.
1: गोवन असोसिएशनचे नाटक बसवलं होतं पूर्वी आणि त्याच्यामध्ये मला काम मिळावं अशी माझी इच्छा होती.
0: बरं,
1: तर ते त्यांनी मला त्यावेळी दिलं नाही कारण माझं नाव नव्हतं त्यावेळी. तर ते मनात माझी खंत होती की बाबा हे नाटकात काम करायला पाहिजे, होनाजीची भूमिका मला मिळायला पाहिजे. आणि 1980 मला एक दिवस फोन आला दाजी भाटोडेकरांचा, हे आम्ही नाटक बसवतो आहोत तेव्हा तुम्ही हे कराल का? करतो, करणारच आहे म्हटलं मी, सोडणार नाही. कारण काय, एकदा माझा तो भ्रमनिरा झाला होता किंवा अपेक्षा बघ झाला होता, मी आता करणार आहे. पण ते गाणं बसवताना मग मी माझ्या विचारायला, अरे याच्यातलं एक जे गाणं आहे श्रीरंगा कमलाकांता हे सुरेश हळदणकरनी खूप लोकप्रिय केलं होतं, ते चाल वेगळी होती आणि वेगळ्या पद्धतीने ते गायले होते, तर ते मला कसं जमणार हे मी अण्णांना विचारलं. अण्णा म्हणले, हे रामदास म्हणे एकच करायचं, सुरेशसारखं तुम्ही गाऊ शकणार नाही कारण त्यांची तानबाजी खूप आणि त्याचा आवाज खूप चांगला होता. तुम्ही एक करा म्हणले, तुम्ही तानबाजी न करता शब्द टाकायचे, त्या गाण्याचे शब्द टाकायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही गाणं गायचं.
0: शब्दांनी गाणं,
1: शब्दांनी गाणं गायचं म्हणजे ताना मारायचे नाहीत पण ताना कमी घ्यायच्या, पण शब्दांनी भावनेनं ते शब्द टाकायचे, त्याने मला सांगितलं. आणि ते कसं गायचं त्याने मला दाखवलं.
0: म्हणजे अग्निबुवांच्या बरोबरीने, अभिषेकी बुवांच्या बरोबरीने अण्णा पेंढारकरांच्याकडनं तुम्हाला हा एक वेगळी दिशा किंवा वेगळा विचार
1: मिळाला.
0: तर थोडस झलक ऐकवा ना श्रीरंगा कमलाकांता, म्हणजे सुरेश बुवांच्या ध्वनिमुद्रिकेपेक्षा वेगळं कसं गेलं गाणं हे थोडं लक्षात येईल.

0: आणि मग त्यात तिसरा
1: बरोबर नाही. या वेळेला होनाजी बाळाच्या वेळेला बाळाचं काम तुमच्या बरोबर भालचंद्र पेंढारकर करत होते.
0: काय काम करायचे आणि खरं सांगतो ही मोठी माणसं माझ्या काम करण्याचं मला भाग्य मिळालं.
1: हो खरंच असं म्हणतात की प्रत्यक्ष शिकण्यापेक्षा देखील मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात काम करण्याने अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या जास्ती मार्गदर्शक ठरतात आपल्याला. तर तसं तुम्हाला या निमित्ताने पेंढारकरांचं मार्गदर्शन लाभलं
0: हो.
1: तर आता हे सगळं तुम्ही इतरांकडनं बऱ्याच काही गोष्टी घेतल्यात
0: हो.
1: अग्निबुवा असतील, अभिषेकी बुवा असतील, अण्णा पेंढारकर असतील
0: हो.
1: गद्य भागात गोपीनाथ सावकार आहेत पण आता गुरु या नात्याने म्हणजे आतापर्यंत तुम्ही घेतलं लोकांकडनं पण जे आपण विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या वतीने गेले 10 वर्ष जवळजवळ आपण नाट्यसंगीताचा पदविका वर्ग चालवतो आहोत आणि त्यातले प्रमुख मार्गदर्शक तुम्ही तुमच्यापासूनच आपण सुरुवात केली आहे. तर गुरु या नात्याने मी तुम्हाला असं विचारीन की जेव्हा आता नवीन शिष्य घडवताना किंवा नवीन पिढीला घडवताना त्यांना तुम्ही नाट्यसंगीत कारण इतक्या तऱ्हेने तुम्ही नाट्यसंगीत शिकलात त्यातलं नेमकं तुम्ही काय घेतलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, काय गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत.
0: पहिल्यांदा मी त्यांना नाट्यसंगीत म्हणजे काय हे त्यांना समजावून देतो. नाट्यसंगीत म्हणजे नुसतं पद गायचं म्हणजे नाट्यसंगीत नव्हे
1: नाही
0: तर त्या भावनेनं ते शब्द टाकले पाहिजे, त्या भावनेनं गायला पाहिजे. म्हणून त्याकरता मी काय करतो की आता हे घ्या गुंतता हृदय हे मी गाणं शिकवतो. तर ते गाणं कसं आलं त्याच्या अगोदरची वाक्य काय आहेत म्हणजे तो
1: सुरुवातीपासून
0: तो प्रसंग काय मग ते गाणं कसं म्हणायला पाहिजे, ती पराशरच्या त्या खुशीत ती असते सत्यवती मग तिला उद्देशून ते गाणं कसं म्हणायला हवं हे मी सांगतो मी. नंतर शब्द मी कसे टाकायचे, जास्ती ताना न मारता थोड्याच ताणामध्ये ते कसं तो भाव व्यक्त करायला पाहिजे हे मी सांगतो. बरं एखादं काय होतं की पहिला भाग गाण्याचा वेगळा असतो, दुसरा भाग वेगळा असतो, याच्यामध्ये दुर्दैवी आपण दुरावलो या देही असं त्याचं अंतराय त्याचा म्हणजे अगोदर त्याचं प्रेम आहे पण तो म्हणतो की आपण जर दुरावलो तर आपण काय करायचं असं तो
1: अर्थ बदलतो तेव्हा
0: ते कसं म्हणायला पाहिजे, पहिला भाग कसा आहे दुसरा भाग कसा म्हणायला पाहिजे
1: म्हणजे थोडक्यात भावनेने कसं गायलं पाहिजे,
0: शब्द कसे टाकायला
1: पाहिजे
0: आणि भावना कशी दाखवायला पाहिजे हे महत्त्वाचं.
1: पण त्याही पेक्षा मला काही काही वेळेला असं वाटतं की कित्येक आवाज जेव्हा आपण बघतो आजकाल की नाट्यसंगीतासाठी जो फोकसनी आवाज टाकायला पाहिजे तसा मोकळा आवाजच टाकत नाहीत, फार गळी गातात काही जण. त्यासाठी तुम्ही काही असं जसे काही गोष्टींसाठी पलटे आहेत किंवा असं काही तुम्ही प्रयोग केलाय का कधी की त्यांना हा आवाज मोकळा कसा टाकता येईल त्यासाठी काय करावं.
0: क्लासला मी हे शिकवतो मी पलटे कसे घ्यायचे.
1: बरोबर
0: प्रत्येक क्लास मी एकतरी पलटा देतो अशा प्रकारचे पलटे
1: जेणेकरून आवाज कसा
0: मोकळा कसा
1: आवाज कसा मोकळा
0: शिकवतो त्यांच्या.
1: हे खूप महत्वाचं आहे आणि एवढ्यासाठी हा प्रश्न विचारला की हे जेव्हा वर्ग आपले चालतात पदविका वर्ग त्यावेळेला एका वेळेला 16 जण असतात शिकायला, एवढ्या सगळ्यांना शिकवतानाची गोष्ट वेगळी आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने काही किंवा तुमच्याकडे वैयक्तिक शिकायला येणाऱ्या काहींना शिकवता तेव्हा एकट्याला शिकवणं ही गोष्ट वेगळी आहे पण 16 जणांच्या शिकवतानाही तुम्ही प्रत्येकाकडे तितकंच वैयक्तिक लक्ष देत आणि त्यांच्याकडनं करवून घेता ही खूप मोठी गोष्ट आहे. हे लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे कारण ह्या पिढीला नाट्यसंगीत खूप काही गायला मिळालेलं नाही किंवा तसं मार्गदर्शन करणारे कोणी नाही आहेत ही खरी खंत आहे असो. पण आता मी तुम्हाला असं विचारते की आजपर्यंत तुमची जी काही सांगीतिक सगळी वाटचाल झाली ह्या सगळ्यात तुम्ही समाधानी आहात का, या क्षेत्रात अजून काही करायचं आहे असं तुम्हाला वाटतंय.
0: नाही करायचं म्हणजे मी आता मुलांना तयार करणं हे महत्वाचं काम समजतो. आता मी काय गाणं फार गाऊ शकणार नाही कारण माझं वय झालेलं आहे, मी अजून गात जरी असलो तरी पण आता आणखी काही
1: तरुणांनाही लाजवेल असं तुम्ही गाताय आता या वय.
0: मला नाटकात काम करायला ऑफर्स आल्या होत्या मला एक दोन ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी काय नाटकात मी काम करायची इच्छा नाही मला पण तयार करणं हे महत्वाचं हे मानतो मी. आता निदान माझ्या सारखं तरी त्यांनी गायचा प्रयत्न करावा असे माझे प्रयत्न चालू असतात. म्हणून नाट्यसंगीत म्हणजे काय ते कसं गायला पाहिजे शब्द कसे टाकायला पाहिजेत हे मी नेहमी शिकवत असतो
1: अत्यंत मानाचं समजलं जाणारं नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद एकदाच नाही तर दोनदा आपल्या वाट्याला आलं आणि हा सन्मान तुम्हाला मिळाला.
0: मी अतिशय भाग्यवान आहे त्या दृष्टीने कारण एकदा नव्हे तर दोनदा मला अध्यक्षपद मिळालं. मला 2009 साली बीडला आणि 2010 साली न्यू जर्सीला विश्वनाट्य संमेलन याचा मला अतिशय आनंद होतो आणि अतिशय अभिमान वाटतो मला.
1: आजपर्यंत आपल्याला रंगभूमीवरचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि अत्यंत महनीय अशा व्यक्ती आहेत जसं विष्णुदास भावे, तर ह्या सर्वांच्या नावानी म्हणजे कोणाच्या नावाचा पुरस्कार राहिलाच नसेल तुम्हाला मिळायचा. विष्णुदास भावे पुरस्कार असो, बालगंधर्व पुरस्कार असो, छोटा गंधर्व पुरस्कार असो, अभिषेकेंच्या नावाचा पुरस्कार असो,
0: केशवराव
1: भोसल्यांच्या नावाचा असो, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की ज्यांनी रंगभूमीवर एक एक हिरा म्हणून चमकलेली ही सगळी व्यक्ती आहेत त्यांच्या सर्वांच्या नावाचे तुम्हाला पुरस्कार तर मिळालेच. आता नुकताच शासनाच्या वतीनं अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला तुम्हाला. हे भाग्य फार म्हणजे फार थोड्या लोकांच्या नशिबात असतं किंवा ज्यांच्या आयुष्यात असे सोनेरी क्षण फार क्वचित सर्वांना अनुभवायला मिळतात. हे तुम्हाला अनुभवायला मिळाले, आज अजूनही मिळत आहेत, यापुढेही मिळतील, पण तरीसुद्धा काही वेळेला असं असतं की इतके सगळे पुरस्कार मिळाले तरी एखादा क्षण किंवा प्रसंग एखादा किंवा एखादी गोष्ट अशी आयुष्यात घडलेली असते की ह्या सर्व पुरस्कारांहूनही ती आपल्याला मोठी वाटते किंवा त्या सगळ्या पुरस्कारांचाही तो फार मोठा पुरस्कार आहे असं आपल्याला वाटतं. असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला आहे का?
0: 1982 साली आम्ही सांगलीला होनाजी बाळाचा प्रयोग केला आणि त्याची 40वी पुण्यतिथी होती दीनाथरावांची.
1: बरं.
0: आणि मुद्दाम त्याचा प्रयोग सांगलीला केला होता आणि त्या प्रयोगाला लता दिदी आल्या होत्या, बाळासाहेब आले होते, वाळेचं म्हणजे हृदय सगळी त्यांनी फॅमिली आली होती आणि प्रयोग त्याशी असं काही लताबाई म्हटल्यानंतर आव्हानात वाटलं ना त्याचं चांगलं गायला पाहिजे. बाळासाहेब बसलेले तिकडे हृदयनाथ मंगेशकर तर चांगलं व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही सगळ्यांनी जीव तोडून काम केलं. मी तर अतिशय चांगला गायलो त्याशी, मी माझं मलाच मी
1: बरं वाटलं, समाधान
0: वाटलं. लता दिदी एवढ्या भारावल्या, दुसऱ्या अंकानंतर आतमध्ये आल्या होत्या, त्याने उत्स्फूर्तपणे 1000 रुपयाची देणगी त्यांनी मला दिली, बक्षीस त्यांनी मला. आणि हे बक्षीस एक अतिशय मोलाचं आहे असं मी मानतो.
1: म्हणजे हा जो 1000 रुपयाचा लता दिदी दिलेला पुरस्कार, हा 25,000 पुरस्कार, 1,00,000 पुरस्कार, या सगळ्या पुरस्कारांच्या पेक्षाही फार मोठा तुम्हाला वाटला असेल तर त्यात नवल नाही. कारण शेवटी असं आहे की भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडनं सन्मान प्राप्त होणं हीच कुठल्याही कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
1: आणि भाग्याची गोष्ट आहे ती तुम्हाला प्राप्त झाली.
0: आता तर आणखी एकदा सांगतो, मत्स्यगंधा नाटक बघायला आणि माझा पहिला अंक बघायला दिदी मुद्दाम 2-3 साहित्य संघामध्ये येऊन गेल्या आणि बाळासाहेब तर 7-8 वेळी येऊन जाते.
1: मग तेव्हापासूनच ते तुमच्या प्रेमात होते आणि म्हणूनच हे सगळं घडलं तुमच्या आयुष्यात. खरोखरीच मला असं वाटतं की खूप समाधान तुम्हाला सांगितिक दृष्ट्या, नाट्यदृष्ट्या, तुमच्या नोकरीमध्ये सर्व ठिकाणी समाधान प्राप्त झालं आणि मला असं वाटतं की यापुढेही तुमच्याकडनं जे तुम्ही म्हणालात तसं चांगले चांगले शिष्य घडवण्याचं काम विशेषतः तुमच्याकडनं होत राहो. संगीत रंगभूमीची सेवा या ना त्या स्वरूपात तुमच्याकडनं होवो असं इच्छा मी प्रदर्शित करते. आणि आठवणीच्या गंधकोशी ह्या कार्यक्रमामध्ये इतक्या विविध आठवणी तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी दिल्यात, खरं म्हणजे हे भाग संपूच नाहीत असं वाटणारे आणि अजून राहिलेल्या आठवणी यापुढेही कधीतरी सांगण्याचा योग येईल असं शुभेच्छा देऊन मी हा भाग संपवते. नमस्कार.

श्रोते हो एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 3:35 झाले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, यापुढे सादर करीत आहोत अशोकजी परांजपे यांची अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली रचना, आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे सामना या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना आणि संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

कार्यक्रमामधील यापुढील गीत आहे सुधीर फडके यांच्या स्वरातील ग दि माडगूळकर यांची रचना आणि संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि चित्रपट आहे संत वाहते कृष्णामाई.

श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण वळतो आहोत. शेवटचं गीत आहे पोस्टर गर्ल या चित्रपटातील मृण्मयी शिरीष दडके, प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांच्या स्वरातील वैभव जोशी यांची रचना आणि संगीत आहे अमित राज यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार गणेश मोहन यांचं सतारवादन ऐकणार आहोत. राग अहिरी, आलाप मध्यलयगत आणि रूपक द्रुतगत 3 ताल त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी. तर ऐकूया श्री गणेश मोहन यांचं सतारवादन.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत श्री गणेश मोहन यांचं सितारवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग नटभैरव, विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात आणि 1 तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत पार न पायो आणि सावरी सुरतिया तुरी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि संवादिनीला साथीवर आहेत अनंत केमकर. तर ऐकूया कलाकार दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय कार्यक्रमाचा शास्त्रीय कार्यक्रम इथं संपला. कार्यक्रमात आपण ऐकलं दीपक मिश्रा यांचं शास्त्रीय गायन. राग नटभैरव त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा आणि संवादिनीवर साथीला होते अनंत केमकर.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेची 5 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेवडकर यांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: हा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे आराम हराम आहे या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना आणि संगीतसुद्धा सुधीर फडके यांचंच आहे.

सो त्यो कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं, चित्रपट राम राम गंगाराम.

0: श्रोते हो या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार हा इथं संपलेला आहे.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना, आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.